सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 अधिक ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच 11 जून 2026. श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेत मी धम्मपाल जाधव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या प्रसारणाची सुरुवात मंगलध्वनीनं करूयात.

0: तणाव कमी होतो. करुणा हा संस्कृत शब्द असून याचा सामान्यतः अर्थ हा दया, ममता किंवा परोपकार असा होतो. एखाद्याच्या वेदना पाहून स्वतःच्या मनात निर्माण झालेली दुःखद भावना आणि तद्वतच त्याला मदत करण्याची आपल्या मनात झालेली तीव्र इच्छा म्हणजे करुणा असं काहीसं आपल्याला सांगता येईल. करुणा म्हणजे स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता इतरांना निस्वार्थपणे प्रेम देणे हे होय असं देखील आपल्याला सांगता येईल. आपल्या भारतीय संस्कृतीत करुणेचे महत्व विलक्षण आहे. करुणा आणि दया यातील फरक जर सांगायचा म्हटला तर दयेचा विचार करता यात सहसा मदत करताना मदत करणाऱ्यांच्या मनात मी कोणावर तरी काहीतरी उपकार करत आहे अशी एक भावना कदाचित असू शकते. मात्र आपण करुणा या शब्दाचा विचार केला तर यामध्ये उपकाराची भावना नसते तर ती एक उत्स्फूर्त आणि निस्वार्थ प्रेमातून उद्भवलेली जाण आणि कृतीची भावना असते. आपल्या दैनंदिन जीवनात करुणेचे काय फायदे असतात किंवा करुणेच्या वृत्तीचा आपल्याला काय आणि कसला लाभ होतो हे जर पाहू गेले तर करुणेच्या भावनेने आपली मानसिक शांतता दृढ होते. करुणा बाळगल्याने आपल्यातील राग, द्वेष आणि अहंकार कमी होतो. आपला आत्मविश्वास वाढतो. इतरांना मदत केल्याने जीवनातील संकटाचा सामना करण्याचा आत्मविश्वास आपल्याला मिळतो. ही भावना सकारात्मक समाज निर्माण करण्यासाठी मोठी मदत करते. करुणेमुळे आपल्या समाजात बंधुभाव, प्रेम आणि सहकार्याची भावना वाढीस लागते, ज्यामुळे एक उत्तम आदर्श म्हणता येईल असा समाज निर्माण होतो. पद्मपुराणानुसार दया म्हणजे इतरांचे दुःख आणि अडचणी कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची सद्गुणी इच्छा होय. मत्स्य पुराणानुसार दया म्हणजे असे मूल्य की ज्यात सर्व सजीवांना म्हणजे अगदी मानवासहित स्वतःसारखेच मानले जाते. करुणा ही केवळ एक भावना नसून ती मानवी मूल्यांचा पाया आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वांना माहीत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग सदाशिव साने उपाख्य साने गुरुजी यांच्या साहित्यात आणि विचारात करुणा हेच केंद्रस्थान होते. त्यांची श्यामची आई हे पुस्तक न वाचलेला महाराष्ट्रात सापडणे कठीण आहे. त्यांनी मातृप्रेम आणि संस्कार या मूल्यांवर भर दिलेले हे संस्कारक्षम असे उत्तम पुस्तक आहे. साने गुरुजीवन त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा आणि करुणेचा प्रचंड प्रभाव होता. आई म्हणजे मंदिराचे द्वार असे मानणाऱ्या गुरुजींनी आपल्या श्यामच्या या पुस्तकात याच करुणेचे दर्शन घडवले आहे. शोषितांसाठी असलेली तळमळ, त्यातून अस्पृश्यता निवारण आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशासाठी त्यांनी केलेले उपोषण ही त्यांच्यातील ज्वलंत करुणेची साक्ष होती. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थनारूपी कविता देखील त्यांच्या विशाल करुणेची प्रचिती आपल्या सर्वांना देते.
1: श्रोतेहो, आताच आपण अमृतधारा या कार्यक्रमामध्ये करुणा याविषयी माधव भोकरीकर यांचे विचार ऐकलेत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोतेहो, आता सकाळचे 6:10 झालेत. आता प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळच्या प्रसन्न वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करूयात हेमंत जनार्दन यांच्या रचनेनं, संगीत प्रभाकर पंडित यांचं, स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, यानंतर आपण कार्यक्रमात ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं अशोकजी परांजपे यांचं भक्तिगीत, संगीत कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, यानंतर आपण सुरांजली या कार्यक्रमामध्ये ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात स्वरांजली. हा
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून कार्यक्रमात आपण ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीत कमलाकर भागवत यांचं.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, स्वरांजली या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील बजरंग सरोदे यांचं बुद्धगीत संगीत मधुकर पाठक यांचं.

श्रोते हो, स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकत आहात एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकूयात वाणी जयराम यांच्या स्वरातील मीराबाई यांची रचना, संगीत पंडित रविशंकर यांचं.

श्रोते हो, स्वरांजली या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात समूह स्वरातील वसंत सावंत यांचं गीत, संगीत अरविंद हसबनीस यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: श्रोते हो, FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 6:40 झालेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कृषीविषयक कार्यक्रम.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपणास पानलोटातील जलसुरक्षा आणि उपाय याविषयी माहिती देणार आहे. पानलोटामध्ये पिण्यासाठी, पीक उत्पादनासाठी तसेच इतर वापरासाठी चांगल्या प्रतीचे पाणी पुरेशा प्रमाणात 12 महिने उपलब्ध होण्यासाठी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे आणि भूगर्भातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पाण्याची उपलब्धता टिकविणे यास जलसुरक्षा असे म्हणता येईल. पानलोटामध्ये पुरेसे पाणी 12 महिने उपलब्ध होण्यासाठी म्हणजे जलसुरक्षेसाठी विविध उपायांचा एकात्मिकपणे विचार करावा लागेल. जलसुरक्षेसाठी पानलोट आधारित मृद व जलसंधारण करणे, कृत्रिमरित्या भूजलाचे पुनर्भरण करणे, शेतपातळीवर मूलस्थानी जलसंधारण करणे, बाष्पीभवन कमी करणे, पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची निवड करणे आणि सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मात्यापासून पायथ्यापर्यंत मृद व जलसंधारणाची कामे केल्याने पानलोटात पाण्याची उपलब्धता वाढते. पडीक डोंगराळ जमिनीवर समतल सलग चर नालापात्रात सिमेंट बंधारे मातीचे नाला बांध उभारल्यास भूजल पातळी उंचावते. शेतपातळीवर समपातळी बांध तसेच ढाळीचे बांध, जैविक बांध अवलंबल्यास जमिनीची धूपही कमी होते आणि अतिरिक्त पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होऊन पाणलोट क्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढते. आपल्या देशात आणि राज्यात ज्याप्रमाणे भूजल उपसा होतो त्या प्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही.

त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. पाणी टंचाईचा प्रश्न बऱ्याच वेळा निर्माण होतो. यासाठी विहिरीद्वारे तसेच कूप नलिकाद्वारे भूजलाचे कृत्रिमरित्या पुनर्भरण होणे आवश्यक आहे. शेत पातळीवर मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचे पाणी ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणीच ते अडविणे आणि जिरविणे. हवामान बदलामुळे पर्जन्यमानाच्या बाबतीत झालेल्या अनियमिततेमुळे

0: आलेल्या अनियमिततेमुळे पीक वाढीच्या काळात पिकांना ताण बसू नये यासाठी मूलस्थानी जलसंधारण, उताराला आडवी पेरणी, मृतसरी, जलसंधारण सरी, बंदिस्त सरी, रुंद वरंबा सरी पद्धत या मूलस्थानी जलसंधारण पद्धती उपयुक्त आहेत. त्यामुळे जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो आणि पावसाची उघडीप असताना पिकांना ताण बसत नाही. पर्यायाने पीक उत्पादनात वाढ होते. पावसापासून उपलब्ध होणारे पाणी आणि भूगर्भातील पाणी पातळी यांचा अंदाज घेऊन पिकांची निवड करणे फायदेशीर ठरत असते. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास शेतकरी बांधवांनी ऊस, केळी या पिकाऐवजी गहू, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका, तूर यासारखी पिके घेऊन पीक नियोजन करणे गरजेचे असे. कारण ऊस आणि केळी या पिकांना जास्त पाणी आवश्यक असते, त्याऐवजी गहू, ज्वारी, बाजरी हे पिके कमी पाण्यात येत असतात. त्यामुळे उपलब्ध पाण्यात आपल्याला जास्त क्षेत्रही सिंचनाखाली आणता येतं. पाणलोटात शेततळी, पाझर तलाव, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध यांच्या माध्यमातून पाणी साठविले जाते. परंतु बाष्पीभवनामुळे साठविलेल्या पाण्याचा काही भाग त्याची घट होते, त्याला आपण पाण्याचा अपव्यय असेही म्हणतो. बाष्पीभवन कमी करण्यासाठी रासायनिक पदार्थ त्याच्यामध्ये सिटील अल्कोहोल किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर करता येतो. तसेच पाण्याच्या पृष्ठभागावर नीम तेलाचे एक चौरस मीटरला साधारणपणे 25 मिलीलिटर याप्रमाणे वापर करून बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय आपल्याला कमी करता येतो. शेतकरी बांधवांनी सिंचनासाठी पारंपरिक पद्धती ऐवजी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती अवलंबल्यास पाणी वापरात साधारणपणे 50 ते 60% बचत होते. तसेच पीक उत्पादनात 30 ते 40% वाढ होते. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोतांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं?
1: हे बघा, जे कोणी रुग्ण आहे, जसं आपण लक्षणांबद्दल बोललो की लघवीला आग होणे, जळजळणे, रक्त जाणे किंवा लघवी करायला त्रास होणे, प्रोस्टेट ग्रंथी वाढीचे हे लक्षणं आहेत. तर हे जे रुग्ण आहेत ज्यांना हे त्रास चालू झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर जवळपास जे काही मूत्ररोगतज्ञ आहेत त्यांना भेटायला पाहिजे. मग मूत्ररोगतज्ञ काय करतात की त्यांची ते पहिले तपासणी करतात, क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे आम्ही रेक्टल एक्झामिनेशन म्हणतो, मलमार्गाद्वारे एक बोट टाकून आम्ही तपासणी करतो की प्रोस्टेट जी गाठ आहे ती कशी आहे, ती हार्ड आहे की ती सॉफ्ट आहे, कशी कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये काही आम्हाला पाल्पेबल नोड्युल्स आम्ही म्हणतो की हार्डनेस आहे का, आणि आम्हाला एक सस्पिशन येते. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही आम्ही युरिन रिपोर्ट्स असतात, ब्लड रिपोर्ट असतात. ब्लड रिपोर्टमध्ये प्रोस्टेटसाठी एक स्पेसिफिक रिपोर्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो पीएसएचा रिपोर्ट, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. हा एक महत्वाचा रिपोर्ट आहे, हा एक स्क्रीनिंगसाठी आम्ही यूज करतो. इन जनरल जे हेल्थ पॅकेजेस असतात 50 वर्षांनंतर जे काही ब्लड रिपोर्ट्स आहेत याच्यामध्ये सगळीकडेच पीएसएचा एक रिपोर्ट केला जातो, ज्याच्यामध्ये आम्हाला एक आयडिया येते की प्रोस्टेट कॅन्सर वाढ होत आहे का. हा रिपोर्ट जर वाढलेला असला आणि आम्हाला जर क्लिनिकली वाटलं की एक्झामिनेशन नंतर की गाठमध्ये हार्डनेस आला आहे, अशा रुग्णांमध्ये आम्ही मग प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट करतो आणि मग बायोप्सी करतो, ज्याला आम्ही म्हणतो की टिश्यू काढून घेणे. वेगवेगळ्या प्रकारची प्रोस्टेट बायोप्सी राहते, ती बायोप्सी जर केली तर त्याच्यामध्ये आम्हाला टिश्यू भेटते एक, आणि त्याचं आम्ही पॅथॉलॉजी एक्झामिनेशन करतो. तर ही एक सर्वात महत्वाची तपासणी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कन्फर्मेशन भेटते की आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही आहे. याच्यानंतर मग आम्ही बघतो की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. काही रुग्णांमध्ये आम्हाला रिझल्ट जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही भेटत, तर आम्ही अशा रुग्णांमध्ये पहिले बायोप्सीच्या आधी एमआरआयही करून घेतो, सोनोग्राफी प्रत्येक रुग्णांमध्ये केली जाते. तर हे रिपोर्ट्स असतात जे रेडिओलॉजीचे रिपोर्ट्स आहेत.

0: एमआरआय आहे, सोनोग्राफी आहे आणि मग बायोप्सी आहे. मग बायोप्सी झाल्यानंतर जर रुग्णाला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले मग याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला बघायचं की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे, तो तिथल्या तिथे आहे की तो पसरलेला आहे, कारण की त्या स्टेजिंगवरतीच प्रोस्टेट कॅन्सरचं मेन ट्रीटमेंट आहे. तर हे तपासण्यासाठी आम्ही काही रुग्णांमध्ये सिटी स्कॅन करतो, पण आजकाल जे आहे नवीन टेक्नॉलॉजी ते आहे पेट स्कॅन म्हणून रिपोर्ट करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा स्कॅन केला जातो आणि आम्हाला कळते की कुठल्या कुठल्या बोन्समध्ये किंवा नोड्समध्ये किंवा लंग्स आहेत, लिव्हर आहे, ब्रेन आहे, इकडे जे आपले अवयव आहेत बॉडीमधले तिथे किती पसरला आहे आणि किती किती तो आपल्याला दिसत आहे, तर याच्यावरती मग आमचं ट्रीटमेंट प्लॅन होते.
1: तर आता आपण ट्रीटमेंटकडे वळणार आहोत, तर स्टेज वन आणि स्टेज टू याला काय ट्रीटमेंट केली?
0: हे बघा, स्टेज वन आणि स्टेज टू जे आहे याचा अर्थ असा आहे की कॅन्सर खूप जास्त पसरलेला नाही आहे, तो प्रोस्टेट गाठीमध्येच आहे. तर हे रुग्णासाठी खूप चांगली गोष्ट आहे की तो पसरलेला नाही आहे. तर याच्यामध्ये जी सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे ती आहे रोबोटिक सर्जरी. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जर पेशंट फिट आहे आणि त्याचा आजार कुठेच पसरला नाही आहे आणि बाकी पॅरामीटर्सही त्याचे बरे आहेत, त्याच्यामध्ये जो गाठ आहे ती पूर्णच आम्ही काढून घेतो. तर प्रोस्टेट सर्जरी आपण याला रॅडिकल प्रोस्टेट सर्जरी म्हणतो, जी रोबोटिक्सद्वारा आजकाल केली जाते आणि त्याचे रिझल्ट खूप उत्तम आहेत आणि पेशंटची रिकव्हरी त्याच्यामध्ये खूप चांगली आहे.
1: म्हणजे यात सर्जरी हा
0: मुख्य भाग आहे, जर तो लोकलाइज म्हणतो आपण स्टेज वन आणि स्टेज टू आहे आणि बाकीही त्याची लॉन्गविटी, पेशंट फिट आहे सर्जरीसाठी, पहिला ऑप्शन जो दिला जातो तो सर्जरीचा दिला जातो. जर पेशंट फिट नाही आहे सर्जरीसाठी किंवा आजार जवळपास पसरलेला आहे थोडाफार आणि पेशंटला ऑपरेशन नाही करून घ्यायचं आहे असंही काही काही रुग्णांमध्ये राहते, तर अशा रुग्णांमध्ये मग आम्ही पेशंटला दुसराही ऑप्शन देतो ज्याला आपण रेडिएशन म्हणतो. ठीक आहे, तर बाहेरूनच मग रेडिएशन दिलं जाते आणि याचेही आता प्रोस्टेट कॅन्सरमध्ये उत्तम रिझल्ट आलेले आहेत. तर हा एक अल्टरनेटिव्ह आहे आणि काही रुग्णांमध्ये हा प्रायमरीही राहू शकते जर आजार जर लोकली पसरलेला असेल तर.
1: डॉक्टर, कॅन्सर जर म्हटला तर लोकांच्या डोक्यामध्ये येतं की किमो पण दिलं जाणार, तर यात फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला किमो दिलं?
0: नाही नाही, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला जसं मी सांगितलं की रोबोटिक सर्जरी जी आहे ही प्राथमिक ट्रीटमेंट आहे, काही रुग्णांमध्ये आम्ही रेडिएशनही याला देतो.
1: स्टेज थ्री आणि फोरच्या ट्रीटमेंट बद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर याविषयी सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग तिसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
3: थँक्यू.
2: दीपाली मॅम, क्लायमेट लीडरशिप मध्ये महिलांची भूमिका आणि स्थानिक अनुभव जागतिक पातळीवर कसे पोहोचत आहेत, तर याविषयी आपण काय सांगू शकाल?
3: आज क्लायमेट चेंज हा संपूर्ण मानव जाती समोरचा मोठा प्रश्न बनला आहे. पावसाचं बदलतं स्वरूप, जंगलाची घट, पाण्याचं संकट आणि वाढत जाणारी पर्यावरण अस्थिरता याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण आणि आदिवासी महिलांवर होत आहे. आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन मार्फत स्थानिक महिलांचे अनुभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी लाईक सीबीडी वुमन कॉकस या जागतिक मंचावर बायोडायव्हर्सिटी, वुमन लीडरशिप, इंडिजिनियस नॉलेज आणि क्लायमेट ऍक्शन या विषयावर आम्ही चर्चा करतो. आज जगाला हे जाणवत आहे की महिलांच्या सहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही, कारण पाणी, जंगल, शेती आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्व गोष्टी महिलांचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं असतं. आपण बघतो की हे सगळं महिला मोठ्या सचोटीने करत आहेत.
2: बरोबर.
3: एक ग्रामीण महिला जेव्हा पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालते तेव्हा ती क्लायमेट चेंजचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवत असते. एक आदिवासी महिला जंगलातील जैवविविधतेचं संरक्षण करते तेव्हा ती प्रत्यक्ष कन्झर्वेशन

0: लीडरशिप निभावत असते. संस्था महिलांच्या अनुभवांना, त्यांच्या स्थानिक ज्ञानाला आणि त्यांच्या प्रश्नांना धोरणात्मक चर्चापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सध्या मी UN, IUCN, इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये या विषयावर काम करत आहे आणि सातत्याने त्यांचा आवाज पुढे मांडत आहे.
1: खूप छान मॅम.
0: आणि स्थानिक महिलांचे अनुभव हे केवळ कथा नाही आहेत बरं, तर त्या क्लायमेट रेझिलियन्स आणि सस्टेनेबल लिव्हिंग हे महत्वपूर्ण उदाहरण त्या साबित करत आहेत. आम्ही विविध महिला कन्झर्वेशन लीडर्स, वुमन रेंजर्स आणि ग्रासरूट चेंज मेकर्स यांना एकमेकांशी जोडण्याचाही प्रयत्न करतो. या संवादातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि जागतिक दृष्टिकोन मिळवून देत आहोत. आज SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याच्यामध्ये जेंडर इक्वालिटी आणि क्लायमेट अॅक्शन हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे मानले जातात. महिलांना निर्णय प्रक्रियेत समान सहभाग मिळणं, स्थानिक समुदायांना विकास प्रक्रियेत सामावून घेणं आणि पर्यावरण संरक्षणाला लोक चळवळ बनवणं ही काळाची गरज आहे. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन हे स्थानिक ते जागतिक या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाला बळकटी देत आहे. आमची संस्था सांगते की पर्यावरण संवर्धन हे केवळ सरकारी धोरण नाही तर समाजाच्या सहभागातून घडणारं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
2: तर एकूणच असं म्हणता येईल की आपण जे कार्य करत आहात त्यातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि एक नवा दृष्टिकोन मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मॅम खूप छान असं आपलं हे काम आहे आणि याविषयी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
2: तर स्थानिक अनुभव आणि जागतिक विचार यांची सांगड घालत दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन एक सक्षम, संवेदनशील आणि शाश्वत भविष्य घडवत आहेत. तर श्रोते हो, यासह आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात अष्टविनायक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या सुमधुर गीतांच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत, संगीत आनंद घन यांचं.

आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात कन्यादान या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत वसंत देसाई यांचं, स्वर लता मंगेशकर यांचा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आताच आपण डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राणा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484572. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

श्रोते हो, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 वाजून आमच्या केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. कागद

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवण्याचं पंतप्रधानांचं एनडीएच्या बैठकीत आवाहन. सर्वाधिक काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अभिनंदन. देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांकडून शुभेच्छा. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात मे आणि जून महिन्यात गारपिटीमुळे बाधित फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश. आणि बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या बैठकीला ते संबोधित करत होते. एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले,
2: एनडीए सरकार राष्ट्रहित में कोई भी काम करने से पीछे नहीं रही और हम सभी को इस बात पर गर्व है. मैं आज देश को फिर आश्वस्त करूंगा, देश हित के बड़े फैसलों का यह सिलसिला और भी तेज होगा, तेज गति से आगे बढ़ेगा. साथियों, बीते 12 वर्षों में देश ने जो कुछ हासिल किया वो दुनिया देख रही है, लेकिन अब हमें अपनी दृष्टि आगे की ओर रखनी है. हमें 2047 के लक्ष्य को देखते हुए उस लक्ष्य को पूरा करने के लिए अपनी स्पीड को और बढ़ानी हो.
1: दरम्यान, सर्वात प्रदीर्घ काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानेही काल एका विशेष ठरावाद्वारे त्यांचं अभिनंदन केलं. मोदी यांनी पंतप्रधानपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवस या पदावर राहण्याचा विक्रम मोडला. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. दरम्यान राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 2020 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काही अटी लागू असल्या तरी बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय खतांच्या उपलब्धतेबाबत बोलताना जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा मर्यादित असला तरी राज्यात खतांची टंचाई नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मे आणि जून 2026 या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात एका आढावा बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान करावी असं त्यांनी सांगितलं. मे आणि जून या कालावधीत राज्यात 27 जिल्ह्यांमध्ये एकूण 61,004 हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून त्यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही भरणे यांनी सांगितलं. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केल्याचंही पुरी यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जागतिक नेत्रदान दिन काल पाळण्यात आला. यानिमित्तानं नेत्रदानाविषयी जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथल्या 3 युवकांनी दृष्टीबाधितांना डिजिटल दृष्टी देणारं लेट सी नावाचं एक मोबाईल अॅप विकसित केलं आहे. शौनक सावरगावकर, श्रीनिवास खिस्ते आणि डॉ ओजस मुंदडा अशी या 3 युवकांची नावं असून त्यांची सविस्तर मुलाखत आपण आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी या कार्यक्रमात उद्या 12 जून रोजी सायंकाळी 5:30 ऐकू शकता. धाराशिव इथं ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दृष्टीदिन सप्ताहाचं उद्घाटन काल झालं. यावेळी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून अंधत्व निर्मूलनासाठी जनजागृती करण्याचं आवाहन करण्यात आलं. राज्य शिक्षण मंडळाची 10वी-12वीची पुरवणी तसंच श्रेणी सुधार परीक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 24 परीक्षा केंद्रांवर 5,819 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात 10वीची परीक्षा 16 ते 30 जून दरम्यान तर 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. बीड जिल्ह्यात 15 जूनपासून शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्यावती करण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. ते काल याबाबतच्या बैठकीत बोलत होते. शाळा सुरू होण्यापूर्वी तालुकानिहाय आणि शाळानिहाय आधार शिबिरांचा एक मास्टर प्लॅन तयार करावा. ज्या शाळा 15 जूनपासून नियमित सुरू होत आहेत त्याच ठिकाणी या विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात यावं असं त्यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यातले शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचं बैल वीज कोसळून दगावल्यानं त्यांना त्यांच्या पत्नीला जोखडाला झोपण्याची वेळ आली होती. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यवस्थेची दखल घेतली आणि काल अवघ्या काही तासात या कुटुंबाला बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यामुळे खरीप हंगामासाठी मिळालेली कामं

पूर्ण करण्याची चिंता दूर झाली असून मिळालेली कामं चांगली होतील असं समाधान या कुटुंबाने व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्र अद्ययावत करून पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिले आहेत. यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि प्रमाणपत्र गाव पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ते काल लातूर इथं बोलत होते. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि पदाधिकारी निवडणुकीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या हस्ते काल वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस टी अडकिने यांच्यासह इतर न्यायिक अधिकारी यावेळी उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली. 29 मे पासूनच्या या कारवाईत आतापर्यंत 142 आरोपींना अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. सध्या जिल्ह्यात 239 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. जालना जिल्ह्यात 83 टँकर, धाराशिव जिल्ह्यात 17, नांदेड 14, परभणी 11, बीड 10, लातूर 3 तर हिंगोली जिल्ह्यात 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या तीनही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवण्याचं पंतप्रधानांचं एनडीएच्या बैठकीत आवाहन. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि राज्यात मे आणि जून महिन्यात गारपीटीमुळे बाधित फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, सकाळी 8:40 साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, सकाळी 10:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. माहिती आणि निवेदनासह मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. बारा वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:40 ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 4:00 संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. 6:30 कामगार सभा हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार आवड बळीराजाचे हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आमच्या केंद्रावरून. 10:00 नादब्रह्म हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र बदलतं हवामान, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे आजचा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरा जातोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय. शेतकरी सक्षम होण्यासाठी बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ मिळवून आणण्यासाठी कशा पद्धतीनं हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो याबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.

0: नमस्कार.
1: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्व कसं अधोरेखित कराल?
0: आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडलाय तो दोन कारणामुळे, एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोशेपणा म्हणू आपण त्यामध्ये. आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे, जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकरता शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे. तो लहरी होत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे. गेल्या अनेक शतकापासूनचं हवामान बदल बदल आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र फार याचा बदल अत्यंत प्रभाव जाणवतोय आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे. हे जाणल्यानंतर मग गेल्याच एका म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला शासनाला वाटली की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल, अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली. आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो या वर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे. आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत. यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे, त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे. म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेतीमधला, हा दुसरा उद्दिष्ट त्यामध्ये आहे. अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे.
1: जसं आपण म्हणालात की बदलतं हवामान, राज्याचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय?
0: प्रामुख्यानं आता पाहिलं आपण, म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनो संकट उभं राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत. त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्यावेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्याकडे बदल दिसतील. याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला पाऊस पडल्या म्हणून शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबारी पेरणी करण्याची वेळ येते. अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात. ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं. आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं. अशा अनेक अंगांना शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर या पावसाचे परिणाम व्हायला सुरू होतं, म्हणजे या प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरू झालेले आहेत, दिसून आलेलं आपल्याला.
1: हो, आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो.
0: हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते. त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावरं आहेत, जे काही इतर घटक आहेत, त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती. कारण शेती करता आवश्यक असणारे दोन मुख्य घटक आहेत, पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत.
1: आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा, आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं. यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो?
0: अगदी बरोबर आहे की आता आपण जसं म्हटलं की हे जे बदल करते, हे परिणाम जे होत आहे आपल्याला परिणाम कळत आहे आता, म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतो, भूगर्भावर काय होतो, भूगर्भातल्या पाण्यावर काय होतो, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतो, हे परिणाम कळत आहे आपल्याला. आता परिणाम जर कळले तर त्यावर उपाय काय करायचे, मग हे उपाय जे आहेत ना यावरही संशोधन बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेलंही आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामावरची दाहकता कमी करतं किंवा त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणार नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग त्याच्या सुरुवातीपासून चालू होतं, म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं त्याआधी काढणीपश्चात वेळेपर्यंत चालतं, हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. मी शेतीचा हंगाम जो बघितला आपण, तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन, ह्या संपूर्ण सायकल जेवण आपण त्याला, यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान

0: तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला. किंवा आता आम्ही त्याला सीआरटी म्हणतो, क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं सीआरटी, त्यामुळे क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी अशा सीआरटी आपण त्यामध्ये आहेत.
1: म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्वाचं आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेती सुरुवात करतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग मशागत असो तर ही अत्यंत महत्वाची असते, तर त्याविषयी काय सांगा.
0: हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भरभरीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे त्यावर पाऊस आला की पेरणी करा. ही सारी पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला, कारण पाऊस जो पडतो ते प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळे शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे. जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्या भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलेलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण, तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं, याला म्हणतो मूलस्थानी जलसंधारण. मग हे मूलस्थान जलसंधारणाचे जे काही छोटछोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी भावले जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे केल्यानंतर मग आम्ही विचार करतो तो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे, खोल मशागत करतो आहे, ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही, का ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का, तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की तुम्ही जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतकरी शेतीचं नुकसान होऊ शकतं, माती नुकसान होऊ शकतं, मातीची धूप होऊ शकते विशेषतः, कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उघडी पडलेली आहे तिला वाहून घेऊन जातो. आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगर करतो, पाऊस पडतो, वरचं फूल वाहून जातं. म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची, जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, इथंपर्यंत कसं जायचं, यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही याच्याकडे मशागत कमीत कमी करा, हळूहळू कमी कमी करत्या, हलवाहलवा कमी करा आणि शून्य मशागतीकडे वळा. उत्पादनामध्ये कोणतीही घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृसंधारण कसं होईल या ठिकाणी, कारण ते मृसंधारण फार महत्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय आहे की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे, परंतु मृसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुनःप्रत येणार नाही, माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाहीये, त्यामुळे हा ह्यातला महत्वाचा फरक आहे. म्हणून मृसंधारणावर भर देतो आहे, तोही तिथं मग पहिले सुरुवात कुठनं करायची, माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे, पहिलं ते करू शकतो आपण. म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करते, पूर्व मशागतीचं पहिले ती काही टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग कसं होतं, आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाहीये, अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका, त्यावर तुम्ही पेरणी करा, टोकन यंत्रणा टोकन करा, म्हणजे कमीत कमी हलवाहलू झाली तुमची, आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा, म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही, कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकन करा. या पद्धतीनं काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि त्या अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे. म्हणून हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळेला मग ज्याकडे पाणी सोय त्याने काय करू शकतो, इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान होतं, पाणी निघून जात नाहीये. आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे तर म्हणजे रुंद वरंबा आणि पद्धत, बेड पद्धत म्हणू आपण त्याला. रुंद वरंब केल्यामुळे काय होतं की एकतर पीक वर येतं, वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो, पाणी जर अति झालं तर त्या शरीरातून निघून जातं, निचरा होतो, आणि ज्यावेळेला खंड पडतो जसं की या वर्षी शक्यता आपला येलदेन होण्याची, त्यावेळेला पावसात खंड पडू शकतो, अशा वेळेला त्या बेडमधला ओलावा ते पिकाला मिळतो. म्हणून हे दोन्ही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी, असं ते पिकाला ते तारून नेणार हे तंत्र आहे.
1: म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे.

0: वडीजी ती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी.
1: श्रोते हो, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला जातोय आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होतो याचविषयी आपण दिलखुलास कार्यक्रमामधनं माहिती जाणून घेत होतो आणि आपल्याला ही माहिती या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर देत होते. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो आताच आपण ऐकलात.
1: श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.
2: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:40 झाली आहेत. आस्वाद घेऊयात मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोते हो, कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात अपराध या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत N. दत्ता यांचं.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती का हो। खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
3: श्रोते हो, आपण कार्यक्रमात ऐकूयात हळदी कुंकू या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं, स्वर सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा।

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेलर्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्हेंटिलेटर म्हणजे काय, अतिदक्षता उपचारांबाबत समाजातील गैरसमज आणि सत्य. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू तज्ज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमच्या नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231. हॅलो डॉक्टर.
2: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत जानकी या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात डाळिंबी या चित्रपटातलं मादा देवकते यांचं गीत, संगीत बाळ पळसुळे यांचं, स्वर आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा.

0: वर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाक विरोधी कायदा, CAA, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो. या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. विकसित भारत @2047 सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ICC अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो. या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी ICC दर्शवली आहे. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. हुरमुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित 10व्या बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं

राष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, बारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारामध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं जातं. अकादमी फेलोला 3,00,000 रुपये रक्कम दिली जाते तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1,00,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या 3रा टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत. जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल. यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यजमान असलेल्या तिन्ही देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8:40 झाली आहेत. साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू.

0: स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इसवी सन 1930 मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केलं. फैजपूर इथल्या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्रामस्वच्छतेची इतर कामं केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. साने गुरुजी यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिलेला आढळतो. त्यांनी एकूण 73 पुस्तकं लिहिली. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक विशेषत्वानं गाजलं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. श्रोते हो, आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी जाणून घेणार आहोत. या आहेत साने गुरुजी यांच्या पुतणी सुधाताई बोडा.
1: मी फार लहान होते आणि माझे वडील मला सांगायचे, साधारण 4.5-5 वर्षाची कळायला लागल्यानंतर, की आपला अण्णा म्हणजे साने गुरुजींना आम्ही घरी सर्व अण्णा म्हणत असो, तर आपला अण्णा जेलमध्ये आहे. तो स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलाय. तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये गोडधोड करायचं नाही किंवा दिवाळीमध्ये

0: मी मला सांगायचे, साधारण 4.5-5 वर्षाची 6 वर्षाची कळायला लागल्यानंतर की आपला अण्णा म्हणजे साने गुरुजींना आम्ही घरात घरी सर्व अण्णा म्हणत असो, तर आपला अण्णा जेलमध्ये आहे, तो स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलाय, तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये गोडधोड करायचं नाही, किंवा दिवाळीमध्ये चिनी बनावटीचे म्हणजे परदेशी बनावटीचे फटाके आपण फोडायचे नाहीत, आपला अण्णा जेलमध्ये आहे. तेव्हा दुरान्वयानं गुरुजींचा परिचय माझा जो झाला तो असा झाला, आणि माझे अण्णा जेलमध्ये आहेत, माझे काका जेलमध्ये आहेत, असा तो पहिला परिचय. आणि पालगडहून, पालगड हे गुरुजींचं जन्मगाव, मी तिथे 4th पर्यंत शिकले, आणि नंतर गुरुजींचे धाकटे बंधू पुरुषोत्तम सदाशिव साने, आम्ही त्यांना अप्पा म्हणत असो, आणि ते बोर्डीला शिक्षक होते. बोर्डी हे गाव गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरचं, सीमेवरचं, आणि तिथे मी शिकायला गेले. माझे वडीलही तिथे गेले, कारण माझी आई लहानपणी वारली होती, तर आम्ही दोघंच होतो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर गुरुजी 45 मध्ये जेलमधून सुटले, म्हणजे 30 पासून 45 अनेक वेळेला ते वेगवेगळ्या काळामध्ये जेलमध्ये गेले होते. आणि माझे वडील अतिशय आजारी होते, तेव्हा 45 मध्ये ते जेलमधून सुटून आले, ते सरळ बोर्डीला आले, आणि मग 2 महिने त्या ठिकाणी वडील बंधूंची, माझ्या वडिलांची, ज्यांना आम्ही दादा म्हणत असो, त्यांची सेवा करायला ते बोर्डीला राहिले. आणि तेव्हा त्यांचा मला परिचय, हा सहवास ज्याला म्हणावं, जवळचा खूप. तेव्हा मग पुष्कळदा गुरुजी मला आमच्या ओट्यावर झोपाळा होत, आणि समोर विशाल असा समुद्र, अतिशय सुंदर अशी बोर्डीची जागा आहे, आणि झोपाळ्यावरती ते मला घेऊन बसत, मला गोष्टी सांगत, समोर विशाल असा तो समुद्र, त्याच्या लाटा उचंबळत असत, आणि मला वाटतं गुरुजींच्या भावना सुद्धा तेव्हा उचंबळून येत असाव्यात. काही वेळा गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू यायचे, माझा हात हातात घेऊन ते झोपाळ्यावर बसायचे, आणि मला कळायचं नाही की अण्णा रडतायत का. मी अण्णांना विचारायचे, अण्णा तुम्ही रडता हो कशाला, पण अण्णा माझा हात हळूच दाबायचे आणि म्हणायचे, बाळात वजून लहान आहेस, मोठी होशील तेव्हा कळेल. आणि त्यांच्या त्या स्पर्शामध्ये मला खूप काही असं मिळत असे, एक विश्वास, एक आधार, एक प्रेमाची ऊब. त्या काळात मला बराच तसा सहवास त्या 2-1 महिन्यात राहायला मिळाला, की गुरुजींना अनेक ठिकाणी भाषणांसाठी बोलावलं जायचं, ते दौऱ्यावर सतत असत. 47 मध्ये पंढरपूरला त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलेलं होतं, तेव्हा त्याच्या दौऱ्यासाठी ते 4 महिने सतत महाराष्ट्रभर फिरत होते, आणि अधूनमधून कधीतरी घरी यायचे, तेव्हा सहवास. पंढरपूरला त्यांचं उपोषण होतं, तेव्हा अप्पांबरोबर म्हणजे माझ्या काकांबरोबर मी तिथे पंढरपूरला गेले होते, आणि चंद्रभागेच्या नदीत पटांगणामध्ये आचार्य अत्रेंची विशाल अशी विराट सभा झाली होती, ती मला अजून अशी अंधुक आठवते. आणि मी त्या वाळूत बसून पेंगत होते आणि भाषण ऐकत होते अत्रेंचं, आणि त्यांचा तो असा बुलंद असा आवाज, तर तो अजून कुठंतरी असा कानामध्ये अजूनही असं वाटतं की त्याचे पडसाद पडत आहेत. आणि त्या विशाल समुदायाचं ते दृश्य, ते समोरून गेलं नाही, आणि अगदी अशक्त झालेले असे साने गुरुजी, अशी पुसटशी अंधुकशी आठवण.
1: श्रोते हो, 11 जून 1949 ला साने गुरुजींनी पहिलं पत्र लिहिलं, त्याविषयीच्या आठवणी सांगताना सुधाताई बोडा म्हणतात,
0: तेव्हा मी 14-15 वर्षाची होते, तेव्हा फार छान वाटलं की आता पेपरमध्ये साने गुरुजींनी मला पत्र लिहिलंय, प्रिय सुधा, असं त्या वयाच्या मुलांना साहजिकच अगदी आनंद वाटेल ना, की पेपरमध्ये आपलं नाव आलं, साप्ताहिकामध्ये आपल्या नावानं पत्र छापलं गेलं. पण एवढं खरं की त्या वयामध्ये ती सारी पत्र अगदी अक्षरानक्षर मला समजत होती अशातला भाग नाही, परंतु आवडायचं, ती पत्र वाचायला मला आवडत असत. मी त्याची आतुरतेनं वाट बघायचे, शनिवारी साधना घरी येत असे आणि तो केव्हा मी उघडीन आणि पत्र वाचेन असं मला होऊन जायचं. आता एक गोष्ट खरी आहे की अण्णा माझे काका, आणि ती पत्र थोडासा त्याचा पूर्वेतिहास कदाचित असा असू शकेल असं मला वाटतं, किंवा ती लिहायला मी निमित्त घडले असेन. अर्थात एक मी नम्रपणे सांगू इच्छिते की ही पत्र ह्यांना मी निमित्त असले तरी साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी ती लिहिलेली पत्र आहे. ती पत्र जर त्यांनी मला लिहिली असती तर ती पोस्टाने

0: पाठवली असते, पण ती साऱ्या माझ्या वयाच्या मुलांना वाचायला मिळावी. आणि जे जे काही ते मला देऊ इच्छित होते, संस्कार करू इच्छित होते, जे जे साहित्याचं दर्शन किंवा निसर्गाचं दर्शन घडवू इच्छित असतील, ते साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी त्यांनाही त्याचा लाभ किंवा त्यांनाही ते वाचायला मिळावं असं साने गुरुजींना वाटत असणार. आणि म्हणून साधना साप्ताहिकामध्ये आपण आणत होते एक योगा योगे हे पत्र छापायला सुरुवात केली. पहिलं पत्र हे 11 जून 1949 ही तारीख मी का सांगते की बरोबर एक वर्षानंतर साने गुरुजींचा मृत्यू झाला. 11 जून 1950 ला गुरुजी वारले. शेवटचं पत्र 10 जून 1950 आणि ती मी जसजशी वाचते तेव्हा मला पुष्कळदा असं वाटतं की कुटुंबातली मोठी माणसं मुलांकरता त्यांचं मृत्यूपत्र लिहित असतात आणि वृद्ध झाल्यानंतर असं वाटत असतं की आपण सारं ते लिहून ठेवावं किंवा आपल्या कुटुंबातल्या मुलांनी कसं घडावं काय करावं असं असतं. म्हणजे ज्याला विल म्हणतो की ते हे इस्टेट कोणाला वगैरे तसं नाही, पण या ठिकाणी गुरुजींनी आपले विचार ह्या लहान गोष्टी सांगून किंवा त्यांना जे काही घडवायचं होतं मुलांना ते संस्कार करण्याकरता ही पत्र जी लिहिलेली आहेत आणि त्यात त्यांनी त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा मुलांकडनं काय आहेत, मग देशाबद्दलची त्यांची चिंता सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसते की ह्या देशाचं कसं होईल, ह्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे, या देशामध्ये लाचलुचपत आहे, त्याची अपार चिंता त्यांना होती. आणि एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की या देशाचं कसं व्हायचं, सारी दानतच जर नष्ट झाली असेल तर हे राष्ट्र टिकणार कसं, नवी पिढी तरी चारित्र्य संपन्न होवो. आज भारताला अन्न वस्त्र होऊनही चारित्र्य संपन्न माणसांची जरुरी आहे. प्राण गेला तरी खोटं बोलणार नाही, अनितीने पैसा मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुसऱ्याला सतावणार नाही, अशा वृत्तीची निस्पृह निर्मळ सेवापरायण माणसं राष्ट्राला हवी आहे. तेव्हा सातत्यानं ही चिंता मनामध्ये होती.
1: अमळनेरचे डॉक्टर रवींद्र मुठे यांनी साने गुरुजींच्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं.
2: आमच्या वाड्यात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे काही काळ वास्तव्य होते. अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते. माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते ज्याला जेवायला यायचे तत्पूर्वी फरशा घराला नव्हत्या, मात्र पूर्ण शेणाने सारवावं लागायचं. ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारवून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी स्वच्छ घासून तिथे ठेवायची. आईला सांगायचं मी आलोय, आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे वाढायला यायचं नाही. मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं परत तुम्हाला लागलं तर नाही, माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा. बघा म्हणजे किती सहृदयी होते, स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत आई त्या तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी येईल.
1: प्रकाश पाटील पिंगळवाडेकर हे राजकीय आठवणीबद्दल बोलले.
3: गुरुजी व अमळनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच. तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे, त्यापैकीच आमचंही एक गाव. त्याकाळी 625 घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होत. तेथे गुरुजींचे 4 खंदे कार्यकर्ते होते, त्यापैकी 2 माझे आजोबाच होते. माझे आजोबांचा खूप मोठा खटला होत, गोतावळा होता. 9 भाऊ होते, त्याच्यात 2 जण राजकारणात होते. तर त्यांच्या निमित्ताने गुरुजींचं आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं. आणि जे दुसरे 2 लोक होते ते गावकीतले जरी असले तरी ते आमचे नात्याने सोबत होते. तर ह्या लोकांनी गुरुजींचा वारसा पुढे नेला. गुरुजींचं येणं जाणं येथे होतं. बऱ्याचशा बेचेडच्या आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तमरावांनी जो आपला 5.5 लाखाचा खजिना लुटला तर त्याचेही भूमिगत लोक पिंगळवाडेमध्ये राहायचे. तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात

0: घरात येणं जाणं झालं म्हणजे टांग जुंपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची. तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती. योगा योगाने यशवंतराव चव्हाण तिकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते त्यांनी ताफा थांबवला, खाली उतरले, त्यांना भेटले, तुमचा प्रचार कसा चालू आहे वगैरे वास्तुपुस्तक केली, अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते. गुरुजींचे येण्याजेण्यामागे आमच्या येथील एक धडपण, त्यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक जे होते दामू गुरुजी, त्या दामू गुरुजींकडे दामू गुरुजींनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे एकदा त्यांनी दामू गुरुजींकडे जेवण घेतलं होतं आणि जेवणामध्ये कडण्याची भाकरी त्यांनी खाल्ली होती असाही उल्लेख त्यांनी मला केलेला आहे.
1: अमळनेरचे प्राध्यापक अरुण जैन साने गुरुजींविषयी बोलताना,
2: मी साने गुरुजींच्या सहवासात होतो. पांडुरंग सदाशिव साने 1932 ला धुळे जेलमध्ये होते. एवढ्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते. त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून हाक मारली. त्या दिवसापासून 1932 पासून साने गुरुजी झाले. तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होते. 1922 SP कॉलेजमध्ये BA केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात वेदांताच्या विषयावर MA केले. स्कॉलरशिप घेतली. पुढे अंबनेरच्या तत्वज्ञान मंदिरात अभ्यास करण्यायोग झाले आणि नंतर त्यांना 30 रुपयाची फेलोशिप मिळाली. 24 अंबनेर प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी घेतली. 2 वर्ष मुठ्ठे गल्लीत वसंतराव मुठ्ठे यांच्याकडे राहत असत. 1926 वसतिगृह प्रमुख झाले. तेव्हापासून ते वसतिगृहात राहायला लागले. त्यांना एक लहान खोली मिळाली होती जी संस्थेने स्मृती मंदिर म्हणून जपून ठेवली आहे. 1926 ते 1930 पर्यंत ते होते. 1930 त्यांनी राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. प्रताप विद्यालयात असताना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली. आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली, जागा अपुरी पडू लागली. म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली. त्याचं नाव गमतीने आनंदवन म्हणायचे. मेसमध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व काही गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत आणि आमचे ते खेळ गत गाणे शिकवत. मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला. 1932 धुळेमध्ये विनोबा भावे होते. त्या गीतेवर प्रवचन द्यायचे. साने गुरुजींनी ते प्रवचन अक्षरबद्ध करून गीताई नावाची छोटी पुस्तक लिहिली.
1: माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी साने गुरुजींबद्दल सांगताना,
3: भगवद्गीतेच्या 16 अध्यायात दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांचे सुरेख वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे. भगवान म्हणतात, निर्भयत्व मनशुद्धी योगज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय रुजुता तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव. या दैवी संपदेमध्ये वर्णन केलेले सारे गुण साने गुरुजींच्या विभूतिमत्वात साकार झालेले दिसतात. ते प्रेममय होते, निर्भय होते, सौजन्यशील होते, सत्यवादी होते, शुद्ध मनाचे, निर्धारयुक्त अंतःकरणाचे, ईश्वरार्पण बुद्धीचे आणि निस्संग वृत्तीचे साधक होते. तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी निसमृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान निकलामय प्रेममय व्हावा हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी माडगुळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खसरा पाया. अशा सत्याग्रहींचे एक सेनानी होते साने गुरुजी. या अहिंसक सेनानीला भीती कधी स्पर्शूनच गेली नाही. स्वातंत्र्यासाठी सदैव बलिदानाची त्यांची तयारी असे. त्या काळातील त्यांच्या प्रसिद्ध संग्राम गीतातून ते कधी म्हणत नाही, भेणार आम्ही मरणाला जनमनात गांधी संचरला, गांधी महात्मा तो एक बोलला, जनमनात गांधी स...

0: अंचराला कधी सांगत स्वार्थाची करुणी होळी, छातीवर झेलू गोळी, करू मृत्यूशी हो खेळी, मातृभूमीच्या साठी आम्ही करू मोठे बलिदान.
1: श्रोते हो, आज साने गुरुजींचा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
2: आत्ताच आपण साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात. साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया पंडित नाटकर, संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्हेंटिलेटर म्हणजे काय, अतिदक्षता उपचारांबाबत समाजातील गैरसमज आणि सत्य. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू तज्ज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण सपने साजन के या चित्रपटातलं अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं गीत ऐकलं. हे गीत होतं समीर यांचं, संगीत नदीम श्रवण यांचं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

श्रोते हो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या

0: या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षाची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बाल हक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बाल हक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

श्रोते होया, गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: गुज़श्त 12 साल के दौरान 25 करोड़ से ज़्यादा अफराद को गुरबत से बाहर लाए जाने से ये जाहिर होता है कि सरकार की पॉलिसियां दुरुस्त हैं और वो सही समत में आगे बढ़ रही हैं। इंडियन चैम्बर्स ऑफ कॉमर्स मगरबी बंगाल में 1 लाख करोड़ रुपए मालियत की सरमायाकारी में सहूलत पैदा करने का इरादा रखता है। भारतीय मौसमियात महकमे ने शिमाल मशरक मगरबी बंगाल के ज़ैली हिमालयाई खित्ते उड़ीसा केरला और माहे में शदीद बारिश की पेशगोई की है। मगरबी एशिया में कशीदगी में फिर से इजाफा हो गया है। अमरीकी फ़ौज ने ईरान में कई ठिकानों पर हमले किए हैं और वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ने भारतीय खिलाड़ियों की कारकर्दगी की सताइश की है और ओलंपिक खेलों के लिए बड़े निशाने तय करने पर जोर दिया है। इसके साथ ही खबरों का ये बुलेटिन ख़त्म हुआ।
1: श्रोतेहो FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। आता सकाळचे 10 वाजलेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार गौरीताई।
4: नमस्कार
3: गौरीताई। अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
4: नक्की। साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो। यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो।
3: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
4: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ॲपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो।
3: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
4: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात।
3: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91। तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com। गौरीताई, आत्ता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
4: ही आत्ताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आत्ता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो।
3: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह

0: संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळचे 10:05 आणि 41 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
4: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातूमध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी

0: आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते हो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आहे FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळचे 10:11 झाले आहेत. आस्वाद घेऊयात गीत गुंजन या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोते हो, कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अवधूत गुप्ते यांचं चित्रपट एक तारा.

श्रोते हो गीतगुंजन या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात कुटुंब या चित्रपटातलं अवधूत गुप्ते यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत, संगीत अभिजित कवठाळकर यांचं.

0: श्रोते हो, गीत गुंजन हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. हा कार्यक्रम श्रोते हो प्रसारित करण्यात आला 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.

श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.

0: श्रोते हो FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 10:30 हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.
1: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैशाली नांदगावकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाला आपण जो उत्तम प्रतिसाद देत आहात श्रोते हो, यासाठी आपले मनपूर्वक आभार. आज हा कार्यक्रम काही तांत्रिक अडचणीमुळे फोन इन आम्ही करू शकणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी आणि यासाठी आम्ही दिलगीर आहोत. परंतु आपल्या मनातली प्रश्न डॉक्टरांना विचारून आपल्या समस्यांचं निराकरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. व्हेंटिलेटर म्हणजे काय, तसंच अतिदक्षता उपचारांबाबत समाजातील गैरसमज आणि सत्य याविषयी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत अतिदक्षता विभागतज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे. त्यांनी MBBS MD DM क्रिटिकल केअर मेडिसिन या पदव्या संपादन केलेल्या आहेत. मराठवाड्यातील ते एकमेव अतिदक्षता तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा 10 वर्षांचा अनुभव आहे. आज जरी फोन करून आपण आम्हाला समस्या विचारू शकत नसाल, तरी आपण आमच्याशी जोडलेलं राहावं आणि रेडिओच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आपल्या समस्यांचं निराकरण करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करते आणि पुन्हा एकदा या तांत्रिक अडचणीसाठी आपली दिलगिरी व्यक्त करते. कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. डॉक्टर श्रेयस गुट्टे सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते.
2: धन्यवाद मॅडम.
1: डॉक्टर, खरं तर अतिदक्षता विभाग हा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक समजला जातो आणि बरेचदा ते सिद्ध देखील झालेलं आहे. परंतु तरी देखील अतिदक्षता विभागाविषयी सर्वसामान्यांमध्ये आणि स्वतः रुग्णांमध्ये सुद्धा खूप गैरसमज आहेत. तर आजच्या मुलाखतीतनं आपण या सगळ्या गैरसमजांवर प्रकाश टाकावा अशी मी आपल्याला विनंती करते आणि कार्यक्रमातला पहिलाच प्रश्न असा विचारते की व्हेंटिलेटर म्हणजे काय आणि हे यंत्र रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नेमकं कसं काम करतं?
2: व्हेंटिलेटर हे एक अत्याधुनिक यंत्र आहे जे रुग्णाला श्वास घेण्यास अडचण होत असल्यास किंवा फुफ्फुसाचे कार्य कमी झाल्यास कृत्रिमरित्या श्वासोच्छ्वास करण्यास मदत करते. तसंच तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की समाजामध्ये गैरसमज आहेत अतिदक्षता विभागाबद्दल, अतिदक्षता विभागामध्ये पेशंट आल्यावरती, पेशंट गंभीर असल्यावरती त्यांना आपण कॅज्युअलिटीच्या मार्गाद्वारे अतिदक्षता विभागात नेतो.
1: बरोबर.
2: आणि पेशंटला जे जे अवयव निकामी असतात त्यांना आपण स्टेबिलाइज करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे नातेवाईक जे असतात पेशंटचे ते घाबरून जातात.
1: हो.
2: आणि त्यामध्ये एक गैरसमज असा निर्माण होतो की आता आपला पेशंट गंभीर आहे, पेशंटला काय होणार.
1: हो.
2: पण अतिदक्षता विभाग हे त्यासाठी सुसज्ज केलेलं असतं की जेव्हा पेशंट गंभीर अवस्थेत असतो त्याला स्टेबिलाइज कसं करायचं.
1: बर.
2: आणि त्याचं स्टेबिलायझेशन झाल्यानंतर पेशंटला आपण अतिदक्षता विभागातून बाहेर घेतो.
1: व्हेंटिलेटर म्हणजे काय हे आपण सांगावं.
2: व्हेंटिलेटर म्हणजे एक अत्याधुनिक मशीन आहे मॅम, ज्यामध्ये आपण पेशंटला ऑक्सिजन घेण्यास जेव्हा पेशंटला त्रास होत आहे, श्वासोच्छ्वास घेण्याची गती जेव्हा वाढलेली आहे, त्याला बाहेरून कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज आहे, त्यावेळेस आपण व्हेंटिलेटर त्यांना लावतो.
1: बर. आणि ते नेमकं कसं काम करतं?
2: व्हेंटिलेटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स असतात, ज्यामध्ये पेशंटला, काही पेशंटला ऑक्सिजनची गरज भासते तर त्यांना आपण ऑक्सिजन देतो.
1: बर.
2: काही पेशंट्सला निमोनिया झालेला असतो त्यांना आपण प्रेशर देतो. काही पेशंट्सला विनिंगसाठी व्हेंटिलेटर लागतं की त्यांना वेगवेगळ्या अवयवांचा, जसं ब्रेन स्ट्रोक झालेला आहे, निमोनिया झालेला आहे, हृदयाचे काही प्रॉब्लेम आहेत, किडनी निकामी झाली आहे, अशा पेशंट्सला जेव्हा व्हेंटिलेटर लागते त्यावेळेस आपण त्यांना त्यांची अवयव क्षमता सुधारल्यानंतर व्हेंटिलेटर कमी करून त्यातला श्वास त्यांचा नॉर्मल झाल्यावरती व्हेंटिलेटरून बाहेर काढतो.
1: वा, खूप छान माहिती आपण डॉक्टर देत आहात. व्हेंटिलेटरची गरज नेमकी कधी भासते की कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांना व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर ठेवावं लागतं?
2: व्हेंटिलेटरची गरज गंभीर निमोनिया, कोविड, अपघाती पेशंट, मेंदूचा झटका, हृदयविकाराचा झटका, सेप्सिस,

0: म्हणजे जंतुसंसर्ग आणि काही मेजर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंटला कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज लागू शकते, त्यावेळेस आपण पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकतो.
1: बर. आणि काही पेशंट जे असतात ते कोमामध्ये जातात, तर त्यांना पण आपण व्हेंटिलेटर लावतो. तर मग त्याचं नेमकं कसं होतं की आपण कधी आपल्याला हे कळतं की आता ह्या व्हेंटिलेटरची आवश्यकता आपल्याला आता नाही आहे, आपण ते काढून टाकलं पाहिजे किंवा आणखी काही दिवस ठेवलं पाहिजे? कारण कधी कधी रुग्णांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्ये पण हा प्रश्न असतो की आमचा पेशंट तर काही सुधारणार नाही हे डॉक्टरना माहिती होतं आणि तरीसुद्धा त्यांनी व्हेंटिलेटर चालू ठेवलेलं आहे. तर यावर याविषयी आपण थोडंसं बोलावं.
0: तर पेशंटला जेव्हा आपण कृत्रिम श्वासोच्छ्वास देतो त्यावेळेस आपण तीन प्रकारे व्हेंटिलेटर त्यांना लावतो.
1: बर.
0: सर्वात सुरुवातीला आपण लेमॅन लँग्वेजमध्ये जर आपण ढोबळ भाषेत म्हणलं तर छोटं व्हेंटिलेटर म्हणजे नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेटर. आपण पेशंटच्या चेहऱ्याला एक मास्क लावतो,
1: हो,
0: त्याद्वारे व्हेंटिलेटरचं प्रेशर आणि ऑक्सिजन देतो. जे पेशंट शुद्धीमध्ये आहेत, ज्यांची श्वास घ्यायची गती अजून कमी प्रमाणात वाढलेली आहे, त्यांना थोडा सपोर्ट हवा आहे व्हेंटिलेटरचा, त्यांना आपण NIV मास्कद्वारे व्हेंटिलेटर लावतो.
1: बर.
0: ज्या पेशंटची श्वास घ्यायची गती जास्त झालेली आहे किंवा जे पेशंट कोमामध्ये जात आहेत, ज्यांची मेंदूची कार्यक्षमता कमी झाली आहे, जे तोंडामधली लाळ गिळू शकत नाहीत, त्यांना आपण ॲडव्हान्स व्हेंटिलेटर म्हणजे मोठंवालं व्हेंटिलेटर लावतो.
1: बर.
0: त्यामध्ये आपण तोंडाद्वारे नळी टाकतो त्यांच्या फुफ्फुसांमध्ये,
1: बरोबर,
0: आणि ज्याद्वारे आपण कृत्रिम श्वासोच्छ्वास देतो. जेव्हा हा श्वासोच्छ्वास द्यायची क्षमता जी असते 3 ते 5 दिवस झाल्यानंतर जर गोष्टी काही इरिव्हर्सिबल असतील ज्याच्यामधून पेशंटला वेळ लागणार आहे, तर त्यावेळेस आपण त्यांना ट्रकिओस्टॉमीद्वारे व्हेंटिलेटरचा श्वास देतो. म्हणजे आपल्या गळ्यावरती ट्रकिया नावाचा जो अवयव आहे त्यामध्ये आपण छिद्र करून त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देतो,
1: बर,
0: ज्यांना जास्त दिवस व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे.
1: बर.
0: तर अशा पद्धतीने जेव्हा आपण आजाराचं निदान करतो, आजार स्टेबिलाइज करतो आणि त्यानंतर आजारातून जेव्हा रिकव्हरी व्हायला चालू होते त्यावेळेस आपण व्हेंटिलेटरचं विनिंग चालू करतो.
1: बर.
0: व्हेंटिलेटरी विनिंगमध्ये जो तुम्ही प्रश्न विचारला आहे की कोमामध्ये पेशंट असताना आपण कसं निर्णय घ्यायचं, तर कोमामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये मेंदूरोग तज्ज्ञ आपल्याला सहायता अशा पद्धतीने करतात की पेशंटचा MRI केलेला असतो, CT स्कॅन केलेला असतो, पेशंटच्या डोळ्यांची भावल्यांची हालचाल बघितल्या जाते, पेशंट डोळे उघडतायत का, पेशंट हातपाय हलवतायत का, किंवा पेशंट बोलायचा प्रयत्न करतायत का, तर त्याद्वारे आम्ही काही गोष्टींचं मॅपिंग करतो. त्यानंतर निर्णय असा घेतला जातो की व्हेंटिलेटरचा श्वास त्याचा कमी करून पाहिला जातो. व्हेंटिलेटरचा श्वास कमी केल्यावर पेशंटची इंट्रिन्झिक जी कॅपॅसिटी आहे, जर तो श्वास स्वतः घेत असेल तर मग आम्ही हळूहळू त्याचा व्हेंटिलेटरचा सपोर्ट कमी करतो.
1: बर.
0: जसं आपण पायऱ्या वर चढत जातो ॲडव्हान्स व्हेंटिलेटरकडे, तसंच पायऱ्या खाली उतरत येतो.
1: बर.
0: तर ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, त्यामध्ये पेशंटच्या शरीराकडून येणारा रिस्पॉन्स खूप महत्वाचा असतो.
1: बर.
0: ही प्रक्रिया तेवढीच महत्वाची आहे जेवढी प्रक्रिया आपण व्हेंटिलेटरवर टाकताना करतो.
1: बर.
0: त्याला आम्ही व्हेंटिलेटरी विनिंग प्रोसिजर म्हणतो.
1: बर. खूप छान डॉक्टर श्रेयस गुट्टे सर, खूप छान माहिती आपण अगदी सोप्या शब्दात आमच्या श्रोत्यांना देत आहात. व्हेंटिलेटर जेव्हा आपण रुग्णांना लावतो तेव्हा त्याचा काही त्रास त्यांना होतो का?
0: व्हेंटिलेटरची जेव्हा आपण छोटंवालं व्हेंटिलेटर लावतो, नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेटर, त्यावेळेस पेशंटचा जीव गुदमरू शकतो. पेशंटला ह्या गोष्टींची सवय नसते.
1: बर.
0: पेशंट घाबरून जातात.
1: हो.
0: त्यावेळेस आम्ही पेशंटला सर्वप्रथम काउन्सिलिंग करतो, समुपदेशन करतो, आणि त्यामध्ये त्यांची जी घाबरलेली स्थिती आहे ती त्यांना काउन्सिलिंग करून कमी करण्यास मदत करतो. नंबर 2, जेव्हा पेशंटला आपण मोठंवालं व्हेंटिलेटर लावतो, तोंडामधून नळी फुफ्फुसांमध्ये टाकतो, त्यावेळेस पेशंट्सला आम्हाला सिडेशन द्यावं लागतं, झोप येण्यासाठीचे काही औषधं द्यावी लागतात. जर पेशंटची तगमग जास्त असेल तर आम्हाला पॅरालिसिस सुद्धा करावा लागतो, ज्यामध्ये आपल्या स्केलेटल मसल्स म्हणजे स्नायूंना आपण रिलॅक्स करतो.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे पेशंटला श्वास घेण्यास जे आपण व्हेंटिलेटरी सपोर्ट द्यायचा आहे पेशंटला, ऑक्सिजन आणि प्रेशर, तर त्या व्यवस्थितरित्या डिलिव्हर करू शकतो.
1: अच्छा.
0: कारण की पेशंटला ह्या गोष्टींची सवय नसते, आणि जेव्हा आपण साध्या भाषेमध्ये जर आपण म्हणलं तर आपल्या जर आपण तोंडामध्ये जर बोट जरी टाकलं तरी आपल्याला खोकला विगरच येतो.
1: अगदी बरोबर.
0: तर जेव्हा आपण नळी टाकतो तर पेशंटला खोकला येणं साहजिक आहे, त्यांना त्या गोष्टींची सवय नसते, त्यामुळे आपण पेशंटला सिडेशन आणि पॅरालिसिस जे आहे, झोप येण्यासाठीची औषधं आणि मसल रिलॅक्स होण्यासाठीची औषधं द्यावे लागतात.
1: बर.
0: जे की रुटीनली आपण देतो आणि ह्याबद्दल पेशंटचे नातेवाईकांना त्याबद्दल आपण कल्पना देतो.
1: बर बर.
0: की व्हेंटिलेटर सोबत ऍडजस्ट होण्यासाठी ह्या औषधांचा आपल्याला

0: वापर करावा लागतो.
1: बरं, पण मग त्या औषधांचे काही दुष्परिणाम होतात का डॉक्टर?
0: औषधांचे दुष्परिणाम, कोणत्याही औषधांचे बेनिफिट्स आणि दुष्परिणाम दोन्ही असतात.
1: बर
0: तर त्यातला जो बेनिफिट घ्यायचा असतो आम्हाला डॉक्टरांना, की ह्यामुळं व्हेंटिलेटरचा त्रास कमी व्हावा पेशंटला, आणि औषधांचे दुष्परिणाम कमी व्हावेत त्यासाठी आम्ही काही मॉनिटरिंग करतो,
1: बर
0: की पेशंटचं दररोज आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो,
1: अच्छा
0: दररोज ही औषधं आम्ही बंद करून पाहतो,
1: बर
0: दररोज या औषधांना ब्रेक देतो. त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये सिलेशन ब्रेक ट्रायल म्हणतात,
1: बर
0: जेणेकरून आपण 2 ते 3 तास हे औषधं बंद केल्यानंतर पेशंट परत किती शुद्धीत येतो, पेशंटला तगमग कमी होत आहे का,
1: बर
0: पेशंटला परत औषधांची गरज आहे का, हे दररोज ॲसेसमेंट केल्या जाते.
1: वा डॉक्टर श्रेयस गुट्टे सर, खूप छान माहिती आपण आमच्या श्रोत्यांना देत आहात, आणि निश्चितच आजच्या ह्या कार्यक्रमातून आमच्या श्रोत्यांना जे आहे ते योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे, या बाबतीत मला तिळमात्र ही शंका नाही. श्रोते हो, हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर सिग्मा हॉस्पिटल, अतिदक्षता विभाग, किडनी प्रत्यारोपण, हाडांचे आजार, गुडघा प्रत्यारोपण, पोटासंबंधीचे आजार आणि शस्त्रक्रिया, अँकोसर्जरी, हृदयासंबंधीचे आजार आणि शस्त्रक्रिया, तसेच अद्ययावत अतिदक्षता विभाग इत्यादी सुविधा उपलब्ध. केअर सिग्मा हॉस्पिटल, शहानूर मिया दर्गा रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 02-40-23-66-666. श्रोते हो, आपल्याला पुन्हा एकदा कल्पना देते की हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम लाईव्ह फोन इन असतो, परंतु आज तांत्रिक अडचणीमुळे आम्ही आपले फोन घेऊ शकत नाही, घेण्यास असमर्थ आहोत, परंतु आपल्या मनातले प्रश्न विचारून डॉक्टरांना त्या समस्यांचं निराकरण करायला लावून आपलं समाधान करण्याचा आमचा हा प्रयत्न चालू आहे. डॉक्टर श्रेयस गुट्टे सर मराठवाड्यातील एकमेव अतिदक्षता तज्ज्ञ, आणि 10 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे जे आपल्याशी आता संवाद साधत आहेत. डॉक्टर, मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे की एखाद्या रुग्णाला जेव्हा आपण व्हेंटिलेटर लावतो तेव्हा तो जास्तीत जास्त किती दिवस त्याला सुरक्षित असा सपोर्ट देऊ शकतो?
0: जसं की मॅडम मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की छोटंवालं व्हेंटिलेटर, जे आपण नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेटर पेशंटला आम्ही 1 ते 2 दिवस सुरुवातीला ट्रायल देतो,
1: बरं,
0: ज्यामध्ये पेशंटची जी अवस्था आहे, ज्या कारणासाठी तो ॲडमिट झाला आहे आणि ज्या कारणासाठी त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागतोय, ते कारणाचं जर निराकरण नाही झालं तर पेशंटला आपल्याला तोंडाद्वारे नळी टाकून फुफ्फुसांमध्ये नळी टाकावी लागते आणि मोठंवालं व्हेंटिलेटर त्यांना लावावा लागतो, त्याला आपण इन्वेझिव्ह व्हेंटिलेशन म्हणतो.
1: बर,
0: तर जास्तीत जास्त पेशंटला आपल्याला 5 ते 7 दिवस आपण पेशंटला एंडोट्रकियल ट्यूब इंट्युबेशनद्वारे इन्वेझिव्ह व्हेंटिलेशनवर श्वासोच्छवास देऊ शकतो.
1: बर,
0: त्यानंतर जर पेशंटला आवश्यकता लागत असेल तर आपल्याला त्यांना ट्रकिओस्टॉमीचा उपाय द्यावा लागतो.
1: बर,
0: ट्रकिओस्टॉमी म्हणजे आपल्या तोंडातून जी नळी टाकलेली आहे त्याला बायपास करून आपल्या गळ्यावरती चिरा देऊन एक छोटं ऑपरेशन करावं लागतं आणि त्याला ट्रकिओस्टॉमी करावी लागते, आणि त्यानंतर मग आपण पेशंटला ट्रकिओस्टॉमीद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास देऊ शकतो.
1: बर,
0: जर पेशंटचं आजाराचं निराकरण ह्या पहिल्या 3 ते 5 दिवसात झालं आणि पेशंटचं रोगावरचं कंट्रोल जे आहे ते चांगल्या पद्धतीने आलं किंवा रोगाचं निराकरण झालं तर आपण पेशंटला नळी काढू पण शकतो. कृत्रिम श्वासोच्छवास कमी करून त्यांची नळी काढली जाते आणि त्यांना व्हेंटिलेटरी विनिंग ट्रायल दिली जाते.
1: बर बर, व्हेंटिलेटरच्या बाबतीत सगळ्यात मोठा गैरसमज हा असतो की रुग्ण जेव्हा व्हेंटिलेटरवर जातोय याचा अर्थ सर्व आशा संपली आहे असं रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना पण वाटतं, तर याविषयी आपण काय सांगाल?
0: अजिबात नाही, नेहमीच असं नसते की व्हेंटिलेटर, जेव्हा रोगाची परिस्थिती गंभीर होत जाते त्यावेळेस आपण पेशंटला व्हेंटिलेटर लावतो.
1: बर,
0: तर साहजिक आहे की नातेवाईक किंवा पेशंट स्वतः घाबरून जातात.
1: बर,
0: की आता माझं काही खरं नाही, मला आता ह्याच्यातून मरणच आहे, तर असं नेहमीच नसतंय. पेशंट हा गंभीर असतो त्यामुळे त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जातो आणि त्याची जेव्हा रोगाची गंभीरता कमी होते त्यावेळेस आपण श्वासोच्छवास कमी करतो त्यांचा व्हेंटिलेटरचा आणि व्हेंटिलेटर विन करतो. तर जेव्हाही केव्हा व्हेंटिलेटरवर पेशंट जातो तेव्हा नातेवाईकांचा जो गैरसमज आहे की आमचा पेशंट आता गंभीर आहे, आता काही होऊ शकत नाही, असं नेहमीच नसतं. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवायला पाहिजे आणि डॉक्टर जी सांगतायत गंभीरता ती समजून घ्यायला पाहिजे. तर अशा वेळेस धीर धरणे, पेशंटला रोगाशी फाईट करू देणे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना डॉक्टरांना सहकार्य करणे हे त्यावेळेस खूप

0: गरजेचं असते.
1: खूप छान. श्रोतेहो, लक्षात घ्या की व्हेंटिलेटर लागला म्हणजे सर्व आशा संपली असं नाही, तर तो फक्त एक पर्याय असतो रुग्णाला स्वस्थ होईपर्यंत, आणि इतर औषधोपचारांना त्यांनी प्रतिसाद द्यावा यासाठी केलेला हा एक उपाय असतो. डॉक्टर श्रेयस गुट्टे खूप छान माहिती आपल्याला देत आहेत, आपण कृपया आमच्याशी जोडलेलं राहावं. डॉक्टर, आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये सतत संशोधन चालू असतं आणि अत्यंत प्रगत उपचार पद्धती आता होत आहे प्रत्येकच बाबतीमध्ये, तर व्हेंटिलेटरच्या बाबतीत असे काय बदल झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही काही सांगू शकाल का?
0: व्हेंटिलेटरचा शोध मॅम ड्युरिंग वर्ल्ड वॉर झालेला आहे. त्यापासून त्या टाईमपासून आत्तापर्यंत मागच्या 100 वर्षांमध्ये व्हेंटिलेटरमध्ये खूप बदल झालेले आहेत. बदलत्या काळानुसार जे वैद्यकीय वैज्ञानिक आहेत त्यांनी ह्यामध्ये शोध लावून हळूहळू व्हेंटिलेटरचा त्रास पेशंटला कसा कमी होईल, ज्याला आम्ही व्हेंटिलेटर असिन्क्रोनी, डिससिन्क्रोनी, व्हेंटिलेटरी मिसमॅनेजमेंट ज्या गोष्टी असतात त्यामध्ये कसं प्रकारे ॲडव्हान्समेंट करून पेशंटला ह्या कृत्रिम यंत्रणांचं

0: मध्ये खूप बदल झालेले आहेत.
1: बरं.
0: बदलत्या काळानुसार जे वैद्यकीय वैज्ञानिक आहेत त्यांनी ह्यामध्ये शोध लावून हळूहळू व्हेंटिलेटरचा त्रास पेशंटला कसा कमी होईल, ज्याला आम्ही व्हेंटिलेटर असिन्क्रोनी, डिससिन्क्रोनी, व्हेंटिलेटरी मिसमॅनेजमेंट ज्या गोष्टी असतात त्यामध्ये कसं प्रकारे ॲडव्हान्समेंट करून पेशंटला ह्या कृत्रिम यंत्रणांचा त्रास कमी व्हावा आणि कम्फर्टेबल जास्त व्हावं त्यासाठी भरपूर शोध केलेले आहेत. त्यामध्ये व्हेंटिलेटरचं काही मोड्स असतात जे ॲडव्हान्स मोड्स म्हणून आम्ही वापरतो, ज्या पेशंट्सला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिल्यानंतर व्हेंटिलेटरची सवय लागते असे पेशंट व्हेंटिलेटरहून वीन होत नाहीत.
1: बरं.
0: तर त्यांना आपण हळूहळू ॲडव्हान्स मोड्स वापरून व्हेंटिलेटरहून वीन करतो.
1: बरं.
0: ज्यामध्ये काही न्युरली ॲडजस्टेड व्हेंटिलेटरी आता नवीन टेक्निक्स आलेले आहेत ज्या आपल्या मेंदूच्या छोट्या भागातून कृत्रिम श्वासोच्छ्वासावरती कशा पद्धतीने कंट्रोल करायचं त्यासाठी मेंदूमधून जेव्हा ट्रिगर मिळतो त्यावेळेस आपला व्हेंटिलेटरवरचा श्वास दिला जातो.
1: अच्छा.
0: ना की व्हेंटिलेटर स्वतः श्वास देतो.
1: बर.
0: तर ही ॲडव्हान्समेंट आता हळूहळू प्रगत देशांमध्ये आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा अवेलेबल आहे.
1: खूप छान.
0: तर व्हेंटिलेटरच्या संशोधनामध्ये वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत ज्यामध्ये जेव्हा आपण ऑक्सिजनचं प्रमाणही जेव्हा नॉर्मली तुम्ही आम्ही जो श्वास घेतोय तो 21% ऑक्सिजन आहे.
1: अच्छा.
0: जो हवेमधला ऑक्सिजन आहे. पण जेव्हा व्हेंटिलेटरवर आपण श्वास देतो तेव्हा आपण 100% ऑक्सिजन देऊ शकतो.
1: अच्छा.
0: तर डॉक्टर त्याचं वेळोवेळी जजमेंट घेतात की ऑक्सिजन आता कमी करायचा आहे का, व्हेंटिलेटरहून देण्याचा श्वास कमी करायचा आहे का. तर जास्त ऑक्सिजन दिल्याचे पण पेशंटच्या शरीराला धोके निर्माण होऊ शकतात. पण जर गरज असेल, पेशंटचा निमोनिया गंभीर असेल, पेशंटच्या शरीरामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला 100% ऑक्सिजन द्यावा लागतो. तर अशा पद्धतीचे मोड्स आलेले आहेत सध्या की पेशंटचं ऑक्सिजन स्वतःच डिटेक्ट करून मशीन ॲटोमॅटिक स्वतः ऑक्सिजन कमी करतो.
1: अरे वा, किती छान.
0: नंबर 2, ऑक्सिजन सहितच आपण प्रेशर पण देतो. ती हवा आपण प्रेशरने पेशंटच्या फुफ्फुसांमध्ये ढकलतोय साध्या भाषेमध्ये. तर ते प्रेशरचं ऍडजस्टमेंट सुद्धा आता नवीन व्हेंटिलेटरचे मोडॅलिटीज ॲटोमॅटिक स्वतःहून कमी करतात.
1: बर.
0: जिथं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून व्हेंटिलेटर स्वतःच पेशंटचा श्वास कमी करतो, ऑक्सिजनचं प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करतो आणि प्रेशरचं सुद्धा प्रमाण कमी जास्त करतो.
1: अच्छा.
0: अशा प्रकारचे मोड्स सध्या व्हेंटिलेटरमध्ये प्रगत झालेले आहेत.
1: वा, खूप छान. डॉक्टर श्रेयस गुट्टे सर, आपण व्हेंटिलेटरविषयी बोललो, आता अतिदक्षता विभागाविषयी आपण थोडंसं सांगावं की म्हणजे नॉर्मल जे नॉर्मल ट्रीटमेंट जी आपल्याला मिळते रुग्णाला आणि अतिदक्षता विभागात मिळते यामध्ये काय फरक आहे?
0: पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये एखाद्या गोष्टीसाठी येतो त्यानंतर त्याचं कॅज्युअल्टी ह्या विभागामध्ये इमर्जन्सी डिपार्टमेंट विभागामध्ये कॅटेगरायझेशन केलं जात आहे. त्या कॅटेगरायझेशनमध्ये पेशंटला कोणत्या कोणत्या अवयवांना इजा आहे हे आयडेंटिफाय केलं जात आहे. इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंट हे त्या गोष्टींमध्ये सक्षम आहे की त्यांनी आयडेंटिफाय के पेशंटला कॅटेगराईज जेव्हा करतात त्यामध्ये 3 झोन मध्ये कॅटेगरायझेशन करतात. ग्रीन झोन, येल्लो झोन आणि रेड झोन. तर येल्लो झोन आणि रेड झोन ह्या पेशंट्सला प्राथमिकता देऊन त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट केलं जाते. ज्याच्यामध्ये पेशंट्सला काही समजा बीपी कमी आहे, पेशंटचा मेंदूची क्षमता कार्यक्षमता कमी झाली आहे, पेशंटला श्वास घ्यायला त्रास आहे, पेशंटची किडनी निकामी झाली आहे आणि पेशंटला पोटाला त्रास आहे, तर ह्या अशा पेशंट्सला आम्ही आयसीयू मध्ये प्राथमिकतेवरती घेतो. किंवा काही मेजर सर्जरी झाली, मेजर सर्जरीच्या नंतर पेशंटला रक्तस्राव जास्त झाला ऑपरेशनच्या दरम्यान, किंवा काही अपघाती पेशंट्स आलेले आहेत ज्यांचा रक्तस्राव जास्त झालेला आहे, बीपी कमी आहे, पेशंट कृत्रिम श्वासोच्छवासावर आहे, त्यांना तात्काळ आम्ही अतिदक्षता विभागात ऍडमिट करून घेतो.
1: डॉक्टर श्रेयस गुट्टे सर, खूप छान माहिती आपण आमच्या श्रोत्यांना देत आहात. श्रोतेहो, हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर सिग्मा हॉस्पिटल, अतिदक्षता विभाग, किडनी प्रत्यारोपण, हाडांचे आजार, गुडघा प्रत्यारोपण, पोटासंबंधीचे आजार आणि शस्त्रक्रिया, अँको सर्जरी, हृदयासंबंधीचे आजार आणि शस्त्रक्रिया, तसंच अद्ययावत अतिदक्षता विभाग इत्यादी सुविधा उपलब्ध. केअर सिग्मा हॉस्पिटल, शहानूर मिया दर्गा रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 0240 23 66 666. श्रोते

0: हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम लाईव्ह असतो आणि फोन इन असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु आज तांत्रिक अडचणीमुळे आज फोनद्वारे आम्ही आपल्याशी कनेक्ट होऊ शकत नाही, यासाठी आम्ही दिलगीर आहोत. परंतु तरी देखील आपल्या मनातील प्रश्न डॉक्टरांना आमच्या माध्यमातून विचारून आपल्या समस्यांचं निराकरण करण्याचा जास्तीत जास्त असा प्रयत्न आमचा चालू आहे. त्यामुळे आपण फोन जरी करू शकत नसलात तरी रेडिओद्वारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्याशी जोडलेलं असावं ही नम्र विनंती आपल्याला पुन्हा एकदा करते. अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मराठवाड्यातील ते एकमेव अतिदक्षता तज्ज्ञ आहेत ज्यांना 10 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. सर, अतिदक्षता विभागात गेल्यानंतर रुग्ण दगावतो म्हणजे दगावण्याची शक्यता ही खूप जास्त असते असा एक गैरसमज रुग्णांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे, तर याविषयी आपण काही सांगावं.
1: अतिदक्षता विभागामध्ये सर्वप्रथम ॲडमिट केल्यानंतर पेशंटला ज्या अवयव निकामी झाले आहेत किंवा ज्या अवयवांना इजा आहे किंवा ज्या अवयवांना रोग झाला आहे त्या अवयवांचं आपण कॅटेगरायझेशन करतो, ज्याच्यामध्ये सोफा आणि अपाचे स्कोर नावाचे मेडिकल स्कोर्स आहेत, ज्यामध्ये आपण पेशंटचा सोफा आणि अपाचे स्कोर जर कॅल्क्युलेट केला तर पहिल्या 6 तासातच आपण रुग्णांच्या नातेवाईकांना हे काउन्सिलिंग करतो की पेशंट किती गंभीर आहे, हे स्कोर्स जे डेव्हलप केलेले आहेत ते किती अवयव सिव्हिअरली अफेक्ट झाले आहेत, मेंदू असेल, फुफ्फुसं असतील, हृदय असेल, किडनी असेल, आतडे असतील, ह्या सगळ्या अवयवांचा मिळून तो स्कोर तयार केलेला असतो, ज्यामध्ये पेशंटच्या नातेवाईकांना आपण अचूकपणे प्रेडिक्शन सांगू शकतो की हा पेशंट दगावण्याचे चान्सेस किती आहेत. तर चान्सेस म्हणजे एक नंबर दिला जातो पण तो नंबर म्हणजे ॲक्च्युअल नसतंय, त्यामध्ये का पेशंटच्या नातेवाईकांना गंभीरता लक्षात यावी त्यासाठी डॉक्टर्स अशा पद्धतीने त्यांना काउन्सिलिंग करतात. विदिन 24 to 40 hours पेशंट्सचा जो डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला जो रिस्पॉन्स येतो त्या पद्धतीने डॉक्टर त्यांना काउन्सिलिंग करतात. काही ठिकाणी दर 6 तासाला काउन्सिलिंग करणे, दर 12 तासाला काउन्सिलिंग करणे, दर 24 तासाला काउन्सिलिंग करणे, काय त्यांच्या तपासण्या आले आहेत, काय प्रोग्रेस आहे, त्यांची अँग्झायटी कमी करणे, त्यांना समुपदेशन पूर्ण पद्धतीने करून रोगाच्या गंभीरतेबद्दल त्यांना ज्ञान देणे हे आम्ही सुरुवातीला 24 to 48 hours सगळे प्रयत्न करतो. 24 to 48 hours सुद्धा जरी डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला जर पेशंटच्या शरीराकडून रिस्पॉन्स येत नाहीये तर त्याबद्दलही डॉक्टर त्यांना कल्पना देतात की आता रिस्पॉन्स येत नाहीये किंवा रिस्पॉन्स येत आहे किंवा ह्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींना फाईट करून पुढे जावं लागेल, होप सारून चालणार नाहीत, तर ह्या गोष्टी समजून सांगाव्या लागतात. आपल्याकडच्या भागामधले जे पण गरीब पेशंट्स येतात त्यांना या गोष्टी समजत नाहीत, अचानकपणे त्यांना आयसीयू दिसतंय, बंद वॉल्स दिसतात, व्हेंटिलेटर्स दिसतात, मोठ्या मशीन्स दिसतात, सगळेजण घाबरून जातात. पण अशा गोष्टींना घाबरून न जाता तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरती विश्वास ठेवावा.
0: खूप छान डॉक्टर शेज गुट्टे सर, खूप छान मार्गदर्शन आपण आमच्या श्रोत्यांना करत आहात. आजारपणामध्ये काही रुग्णांना त्यांच्या परिस्थितीनुसार खूप काळ, प्रदीर्घ काळ असं व्हेंटिलेटर लावलं जातं. त्याचप्रमाणे तुम्ही जसं म्हणालात की नळी टाकून आपण ते व्हेंटिलेटर सुरू ठेवतो, तर याचा काही त्यांच्या मेंदूवर किंवा त्यांच्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होतो का सर?
1: ज्या आजारासाठी आपण ॲडमिट केलेलं आहे त्या आजाराच्या व्यतिरिक्त आयसीयू ॲक्वायर्ड विकनेस नावाची एक टर्मिनॉलॉजी असते. बरं, आयसीयू ॲक्वायर्ड विकनेसमध्ये पेशंट जेवढा काळ आयसीयूच्या आतमध्ये राहतो त्याला वेगवेगळे नवीन आजार होण्याची शक्यता पण असते. आयसीयूमध्ये नवीन नवीन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आयसीयूमध्ये पेशंटचं जे शरीरात जे न्यूट्रिशन जमवलेलं आहे त्यांनी वर्षानुवर्ष, शरीरातलं जे प्रोटीन आहे ते त्या रोगाला फाईट करण्यासाठी निघून जात आहे, तर आपण त्यांना आर्टिफिशियल प्रोटीनसुद्धा देतो, आर्टिफिशियल न्यूट्रिशन देतो त्यांना, जेणेकरून पेशंटची शरीराची फाईट करण्याची क्षमता कमी होऊ नये. त्यांना वेगवेगळ्या अँटीबायोटिक्स द्यावे लागतात कारण की त्यांना आयसीयूचे झालेले जे इन्फेक्शन्स आहेत त्या इन्फेक्शन्सला फाईट करण्यासाठी ते मदत करतात. तर अशा पद्धतीने जेव्हा पेशंट जास्त काळ आयसीयूमध्ये राहतो त्यांना आयसीयू ॲक्वायर्ड विकनेस हा डेव्हलप होऊ शकतो. त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या अँगलवरती पेशंटवरती काम करतो. जसं की सर्वात पहिले मी सांगितलं न्यूट्रिशन, न्यूट्रिशन आम्ही आल्यापासून 24 तासाच्या नंतर कंटिन्युअस ॲग्रेसिव्ह न्यूट्रिशन त्यांना प्रयत्न करतो. त्यांच्या शरीराची परिस्थिती कशी आहे, त्यांच्या किडनीचं क्लिअरन्स किती आहे, त्यांच्या आतड्यांची क्षमता किती आहे, ह्यानुसार आम्ही त्यांना न्यूट्रिशन देतो. नंबर 2, जसंही पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती

0: वाढते. त्यानंतर आम्ही फिजिओथेरपी डॉक्टरांचा पण सल्ला घेतो आणि फिजिओथेरपीला इन्क्लूड करतो आपल्या ट्रीटमेंटमध्ये. आय सी यूमध्ये त्यांना डेली जे आहे पेशंट्सला कोणत्या अवयवांची फिजिओथेरपी करून घ्यायची आहे ते ठरवतो. त्यांची फिजिओथेरपी केली जाते, त्यांची मसल्सची स्ट्रेंथ वाढवली जाते जेणेकरून पेशंटला आय सी यू ॲक्वायर्ड विकनेस होऊ नये. व्हेंटिलेटरवर गेलेल्या पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तर त्यांना जास्त काळ लागू शकतो. तर तिथे फिजिओथेरपिस्टचा रोल येतो. फिजिओथेरपिस्ट आम्हाला ह्या गोष्टींमध्ये मदत करतात.
1: खूप छान सर. श्रोतो हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर सिग्मा हॉस्पिटल, अतिदक्षता विभाग, किडनी प्रत्यारोपण, हाडांचे आजार, गुडघा प्रत्यारोपण, पोटासंबंधीचे आजार आणि शस्त्रक्रिया, अँको सर्जरी, हृदयासंबंधीचे आजार आणि शस्त्रक्रिया, तसंच अद्ययावत अतिदक्षता विभाग इत्यादी सुविधा उपलब्ध. केअर सिग्मा हॉस्पिटल, शानूर मिया दर्गा रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 02-40-23-66-666. डॉक्टर, काही केसमध्ये छोट्या बाळांना देखील व्हेंटिलेटर लावण्याची कधी कधी गरज पडते, तर मोठ्या रुग्णांचं आपण पाहिलं पण लहान बाळांची तर अतिशय रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, तर त्यांना तुम्ही कसं हाताळता मग?
0: लहान बाळांमध्ये जसं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 3 कॅटेगरायझेशन केलेले आहेत. 0 ते 1 महिन्याचे जे बाळ असतात त्यांना आपण न्यूनेटल आय सी यूमध्ये ठेवतो. 1 महिना ते 12 महिने आपण त्यांना पिडियाट्रिक आय सी यूमध्ये ठेवतो आणि 12 महिने ते 18 वर्ष आपण त्यांना पिडियाट्रिक आय सी यूच्या अडल्ट व्हर्जनमध्ये ठेवतो. तसंच 18 वर्षाच्या वरच्यांना आपण अडल्ट आय सी यूमध्ये ठेवतो असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कॅटेगरायझेशन करून दिलेलं आहे. त्यामध्ये वेळोवेळी हे तज्ज्ञ त्यांना लहान बाळांना कोणता आजार आहे आणि त्यांची शरीराची प्रक्रिया कशी आहे त्यानुसार त्यांना व्हेंटिलेटर लावले जातात. तसंच त्यांचे व्हेंटिलेटरचे प्रकारसुद्धा वेगळे असतात. कारण लहान बाळांची कॅपॅसिटी जी आहे फुफ्फुसांची कॅपॅसिटी खूप कमी असते. त्यामुळे त्यांना नॉर्मल अडल्ट व्यक्तीपेक्षा कशा पद्धतीने वेगळं व्हेंटिलेटरचा श्वास द्यायचा आहे हे पिडियाट्रिकचे डॉक्टर्स ठरवतात. आणि त्यामध्ये त्यांना वेगवेगळे जे व्हेंटिलेटरचे मॅनेजमेंट आहे ते करावी लागते. लहान बाळांचं आणि अडल्ट्समध्ये फिजिओलॉजी खूप डिफरंट असते. त्यामध्ये त्यांना वेगवेगळे जेव्हा आजार असतात तर त्यांचे आजारसुद्धा मोठ्या माणसांपेक्षा वेगळे असतात. जसं की जन्मल्या जर बाळाने पोटामध्ये जर शी केली असेल आईच्या पोटामध्ये ते पाणी जर पिऊन घेतलं तर त्यांना म्युकोनियम ॲस्पिरेशन सिंड्रोम म्हणतो. त्यासाठी इमिजिएटली लहान बाळांना लगेच व्हेंटिलेटरवर टाकावं लागतं. तर अशामध्ये सुद्धा त्यांची फुफ्फुसांची कॅपॅसिटी डेव्हलप झालेली नसते. अशामध्ये बाळ दगावण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळेस त्यांना NICU मध्ये छोट्या व्हेंटिलेटर्सवर ठेवावं लागतं.
1: अच्छा, खूप छान. आणि कृत्रिम श्वासोच्छ्वासाद्वारे त्यांची जी ओरिजिनल श्वसन घेण्याची जी क्षमता असते त्यावर काही परिणाम होतो का आणि मग योगा वगैरे केल्याने त्याच्यात काही फरक पडतो का?
0: नक्कीच, जेव्हा पेशंट रिकव्हर होतो व्हेंटिलेटरच्या श्वासावरतून जेव्हा पेशंट रिकव्हर होतो त्यावेळेस त्यांना आम्ही डिस्चार्जच्या वेळेला पोस्ट इंटेन्सिव्ह केअर सिंड्रोम आहे का त्याला आपण छोट्या शॉर्ट टर्मिनॉलॉजी पिक्स म्हणतो. पोस्ट इंटेन्सिव्ह केअर सिंड्रोम ज्याच्यामध्ये पेशंटची मानसिक शारीरिक ही क्षमता कमी झाली आहे का किंवा फोकस करण्याची क्षमता कमी झाली आहे का किंवा फिजिकल स्ट्रेंथ कमी झाली आहे का त्याचं असेसमेंट घेतो. तर त्यामध्ये मेंटल, फिजिकल आणि कॉग्निशन हे 3 डोमेनवरती आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो. जर पेशंटची मेंटल आणि फिजिकल क्षमता कमी झालेली असेल तर फिजिकल क्षमतेसाठी आम्ही फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशनचा जो ऑप्शन आहे तो आम्ही त्यांना देतो. फिजिकल क्षमता जर कमी अजून वाटली असेल तर आपण त्यांना डायटिशनचा ऑप्शन देतो आपण, ज्याच्यामध्ये पेशंटचं न्यूट्रिशन ऑप्टिमाइज केलं जातं. तसंच जे तुम्ही विचारलं की योगाचा काही त्यामध्ये हातभार लागतो का, तर नक्कीच कोणत्याही प्रकारच्या फिजिकल एक्झरसाइजेससोबत योगा एक्झरसाइजेस पेशंट्सच्या रिकव्हरीसाठी खूप हेल्प करतात. डिस्चार्ज झाल्याच्या नंतर पेशंटला 30 ते 40 दिवस ॲग्रेसिव्हली फिजिओथेरपी, योगा, रिहॅबिलिटेशन आणि डायटिशन ह्यांचा सपोर्ट जर लाभला तर पेशंटच्या रिकव्हरीमध्ये 100% सुधारणा होते.
1: डॉक्टर श्रेयस गुट्टे सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलं यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोतेहो, आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं होतं आमचे तंत्रज्ञ अभियंते कीर्ती बोचरे आणि सुरेंद्र पुंड यांनी. निर्मिती सहाय्य होतं राजेंद्र दळेकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बन.

0: थोडे श्रोतेहो, आज जरी आपण फोनद्वारे आम्हाला जोडू शकत नसलास तरी पुढच्या कार्यक्रमात मात्र नक्की आम्हाला फोन करा. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आता वैशाली नांदगावकरला निरोप द्या. नमस्कार.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत आमच्या केंद्राचं बातमीपत्र.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. अमेरिकन लष्करानं इराणमधल्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला असून इराणच्या आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराबाबत इशारा दिल्यानंतर अवघ्या काही तासात ही लष्करी कारवाई करण्यात आली. दरम्यान इराणनं होर्मुझ समुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली असून तेथून जाणाऱ्या जहाजांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. इराणच्या वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार सिरिख, कंगन, बंदर अब्बास आणि मीना परिसरात स्फोट झाले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये पाणीपुरवठा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोपही इराणने केला आहे. या संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे $3 वाढ होऊन त्या $94 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहियो इथं राज्य सरकार, क्लिव्हलँड क्लिनिक, ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धौसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून सहभागी झाले होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातले कथक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं सिंदफणा नदीपात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते, त्यापैकी 2 महिलांचा बुडून मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातल्या बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुण मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौकाविहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. अधिकृत जलपर्यटनासाठीच्या नौकेचा वापर न केल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुट्टीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. एका तरुणाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. अन्य एका घटनेत रायगड जिल्ह्यात काशीत समुद्रात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. हे दोघे जळगाव जिल्ह्यातले होते. जम्मू काश्मीरमधल्या उरी सेक्टर इथं नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी 9 रोजी झालेल्या भीषण अपघाती स्फोटात नवी मुंबईतल्या ऐरोली इथले सैनिक विक्रम चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातले सैनिक अर्जुन जाधव यांना वीरमरण आलं. कमलकोट इथं गस्तीवर असताना झालेल्या एका कारवाईमध्ये हँड ग्रेनेडचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1
1: श्रोते हो.

एफ बँड 101.7 MHz-वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. तर श्रोते हो, आता 11:05 झाली आहेत आणि आपण नेहमीप्रमाणे रोज ज्या कार्यक्रमाची वाट पाहता तो कार्यक्रम म्हणजे गाता रहे मेरा दिल. या कार्यक्रमात मी धम्मपाल जाधव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, तसं तर दिलदार श्रोत्यांचं स्वागत या कार्यक्रमात करणं महत्त्वाचं वाटतं, कारण आपल्यामुळं हा कार्यक्रम उत्तरोत्तर अतिशय लोकप्रिय झालेला आहे, यात काहीही शंका नाही आहे. आणि श्रोते हो, म्हणतात ना की प्रेम ही या जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे, आणि 90चं दशक तर प्रेमाच्या आणि संगीताच्या बाबतीत अजरामर ठरलेलं आपण पाहिलं आहे. आणि आज अशी एक प्लेलिस्ट आणलेली आहे जी तुम्हाला नक्कीच आवडेल, यात म्हणजे मला याची खात्री आहे. आणि या खात्रीनंच मी ही प्लेलिस्ट तयार केली आहे जी तुम्हाला ऐकवली जाणार आहे. त्यात काही समीर यांची गाणी आहेत, काही नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली आहेत, काही इंदिवर यांची गाणी आहेत, अशा सगळ्या गाण्यांचा हा एक नजराणा आहे. आणि श्रोते हो, कसं आहे ना की आपण वेळ न घालवता या सांगीतिक सफरीला सुरुवात करणारच आहोत अशा एका गाण्यानं, ज्यानं 90च्या दशकात पहिल्या भेटीची व्याख्या बदलून टाकली. आणि चित्रपट तुमच्या ओळखीचा आहे, जवळचा आहे, त्याचं नाव आहे साजन. SP बालसुब्रमण्यम यांचा स्वर. हे गीत ऐकूयात आणि नंतर यावर पुन्हा बोलूयात.

पहली बार मिले हैं, मिलते ही दिल ने कहा मुझे तुमसे प्यार हो गया। श्रोते हो साजन या चित्रपटातलं फैज अनवर यांचं हे गीत होतं। नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आणि स्वर SP बालसुब्रमण्यम यांचा। श्रोते हो तुम्ही पाहिलं की नव्वदीचा जो काळ आहे, SP बालसुब्रमण्यम यांनी सलमान खान यांना बऱ्याच चित्रपटांमध्ये आवाज दिला आणि तो आवाज आजही आपल्यापर्यंत आहे तसाच आहे। खरं तर या गाण्याचं वैशिष्ट्य काय की म्हणजे नदी किनारी आणि थोडीशी हिरवळ, सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आणि मनातली जी धाकधूक आहे, चेहऱ्यावरचा तो संकोच आणि नजरेनं सगळं काही बोलून जाणं, अगदी या गाण्याचं हे वैशिष्ट्यच। श्रोते हो नव्वदीच्या काळातलं आणखी एक गाणं आहे, तो चित्रपट अगदी बॉक्स ऑफिसवर तेवढा चालला की नाही त्या काळानं ठरवलं, परंतु त्या चित्रपटात पहिली भेट झाली की मग सुरू होते ती प्रेमाची कहाणी, एक नव्यान गोष्टीचा किस्सा। मला वाटतं 97-98 काळामध्ये हा चित्रपट आला होता आणि AR रहमान यांचं या गीताला त्या गाण्या चित्रपटातील गीताला संगीत होतं। अनुराधा पौडवाल आणि MG श्रीकुमार यांचा जो स्वर आहे, अक्षय खन्ना आणि ज्योतिका यांच्यावर चित्रित झालेलं गाणं। श्रोते हो चित्रपट डोली सजा के रखना।

श्रोते हो, सहज आणि सुरेल आवाजातलं एम जी श्रीकुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं मेहबूब यांचं, आणि संगीत होतं अर्थातच ए आर रहमान यांचं. श्रोते हो, किस्सा हम लिखेंगे पहली मुलाकात का पहले प्यार का असं म्हणतोय त्यावेळेस आता एक गाणं आहे ते आपण ऐकलंच पाहिजे असं मला वाटतं, आणि ते आत्ता मला आठवलं आणि ते आत्ता या प्लेलिस्टमध्ये आपण ॲड केलेलं आहे, जे चित्रित झालं आहे अगदी आज आपण सिंघम म्हणून ज्या अभिनेत्याला ओळखतो ते अजय देवगण यांच्यावर चित्रित झालेलं आहे, जिगर या चित्रपटातलं गीत. श्रोते हो, 90च्या दशकात अनेक रोमॅन्टिक गाणी जी दिली आहेत बॉलिवूड चित्रपटसृष्टीला, ती अजय देवगण यांच्या चित्रपटातून बरीच गाणी आली आहेत आणि करिश्मा त्यांच्यासोबत आहेत. तर श्रोते हो, कॉलेजमधली ही लव स्टोरी अभिजित भट्टाचार्य आणि साधना सरगम यांच्या आवाजातील हे एव्हरग्रीन गाणं आपण ऐकूयात.

फोटो प्यार की कागज पे दिल की कलम से मैंने खत महबूब के नाम लिखा, पहली बार सलाम लिखा। फोटो पत्रांचा तो काळ म्हणजे बघा ना की मी मुद्दामून पुन्हा पुन्हा सांगतो की आता पत्र लिहिली जात नाही आहेत। मोबाईल आला आहे, एक मेसेज पाठवला की शुभेच्छा पोचत आहेत, पण पत्रांची जी मजा होती ती वाट पाहण्यामध्ये, पत्र लिहिण्यामध्ये, ही सगळी मजा मात्र हरवून गेलेली आहे। आजही अगदी बोटावर मोजण्या इतकं म्हणता येणार नाही, पण क्वचित एखादा व्यक्ती असेल जो पत्र लिहित असेल, पण पत्र पाठवण्याची जी काही मजा होती ना ती आज राहिलेली नाही असं मात्र म्हणावं लागतं। आणि हे चित्रपटांच्या गाण्यांमधून ते तो पत्रांचा काळ जिवंत होत असतो। अगदी श्रोते हो, पत्रांचा काळ जिवंत होत असतो, म्हणूनच एक चित्रपट असा जो फक्त आणि फक्त पत्रांवरच बेतला होता, ओळख भेट काहीही नसताना ते प्रेम देखील आपण पाहिलेलं आहे तो चित्रपट। चित्रपटाचं नाव सांगूयात, सिर्फ तुम आहे, आणि निरागस प्रेम, संजीव कपूर आणि म्हणजे ते जे काही आपण पाहतो तो चित्रपट, तेव्हा असं वाटतं की यांची भेट कधी होईल कधी नाही, पण तो चित्रपट पाहताना जो निरागस आनंद, जे निरागस प्रेम आपल्याला पाहायला मिळतं ना, ते अगदी पत्रांच्या माध्यमातून। ऐकूयात सिर्फ तुम या चित्रपटातलं गीत।

पहली पहली बार मोहब्बत की है। मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रोते काय आहे की या चित्रपटाची जी स्टोरी कथा कथानक पटकथा जी आहे ना ती अगदी हळुवार समोर जाते आणि हळुवार फुलणारं प्रेम अगदीच आपण या चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे। श्रोते हो, आता जे गाणं आपण ऐकणार आहोत त्याला खरं तर कोणत्या गाण्याची म्हणजे या गाण्याला परिचयाची गरज नाही, कोणत्याच गाण्याला परिचयाची गरज नसते, पण मोहरीच्या शेतामध्ये हात पसरून उभा असलेला शाहरुख खान आणि मुंबईच्या मराठा मंदिर टॉकीजमध्ये 25 वर्षापेक्षाही जास्त ज्या चित्रपटानं आपली जी काही हजेरी आहे ती लावली होती तो चित्रपट म्हणजे अर्थातच DDLJ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। श्रोते हो, ऐकूयात या चित्रपटातलं हे गीत।

श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत, संगीत राजेश रोशन यांचं, चित्रपट दागदी फायर.

दीवानी इस मौज पे किसका है पहारा, मिलने की घड़ी है पल भी है ठहरा। श्रोते हो, या गाण्याची जी बोल आहेत हे परदेसिया, हे जे गाणं लिहिलं होतं हे लिहिलं होतं समीर यांनी आणि संगीत होतं राजेश रोशन यांचं। अर्थातच स्वर उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांचा चित्रपट दागती फायर। श्रोते हो, यानंतर जे गाणं आपण ऐकणार आहोत ते आहे सरफरोश या चित्रपटातलं। समीर यांचं हे गीत जतीन ललित यांच्या संगीतरचनेतील, स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, गीत आहे ज्या गीतामध्ये किंवा ज्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली आहे. आणि गमतीनं सांगायचं तर सोशल मीडियावर किंवा इतरत्र ठिकाणी सगळ्यात जास्त एक प्रश्न एका चित्रपटाबद्दल विचारला जातो, त्या चित्रपटाचं नाव म्हणजे सूर्यवंशम. सगळ्यात जास्त पाहिलेला चित्रपट देखील आहे. यामध्ये समीर यांची गीतं आहेत, अनु मलिक यांनी काही गीतांना संगीत दिलं आहे. आणि हे गीत जे आत्ता आपण ऐकणार आहोत ते आहे कुमार सानू यांच्या स्वरातलं.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात. अगदी आता वेळ कमी आहे, दोन गाणी आपल्याला ऐकायची आहेत. आता हे गाणं ऐकणार आहोत आपण कोयला या चित्रपटातलं, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं, हिंदीवर यांचं हे गीत, संगीत राजेश रोशन यांचं.

श्रोते हो, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेलं कोयला या चित्रपटातलं हे गीत आपण आत्ताच ऐकलं. तर श्रोते हो, आता आजच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत, जो

वदीच्या काळातला अत्यंत जास्त पाहिलेला चित्रपट म्हणून देखील गणलेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे दीवाना. आणि ज्या अभिनेत्यानं पुढं बॉलिवूडमध्ये पाय ठेवून खूप मोठं यश प्राप्त केलं त्यावर चित्रित झालेला हा चित्रपट आहे. शाहरुख खान यांच्याबद्दल आपण बोलतो आहे आणि या गाण्यातलं संगीत जे आहे ते आहे नदीम श्रवण यांचं. तर श्रोते हो, दिव्या भारती आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित झालेलं गाणं ऐकूयात दीवाना या चित्रपटातलं. आणि हो श्रोते हो, स्वर आहे तो तुम्ही ओळखायचा आहे.

श्रोते हो, ही दिवानगी अशीच सुरू राहील आपली आकाशवाणीसोबत। तर या गाण्यासोबतच श्रोते हो, आजच्या आपल्या या सांगीतिक सफरीची वेळ इथेच संपत आली आहे। 90च्या दशकातील या गाण्यांनी तुमच्याही मनातल्या अगदी जुन्या आठवणी नक्कीच ताज्या केल्या असतील। प्रेम, विरह, पहिली भेट आणि निखळ आनंद या सगळ्या भावना आज आपण एकत्रितच अनुभवल्यात। आता मात्र घड्याळाचा काटा मला निरोप घेण्याची परवानगी मागतोय। तर श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच काही सुंदर गाण्यांसह आणि नवीन गप्पांसह, फक्त आणि फक्त आकाशवाणीवर। तोपर्यंत हसत रहा, मी धम्मपाल जाधव आपला निरोप घेत आहे, नमस्कार। श्रोते हो, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। त्यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: ची लॉटरी मला वाव
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैत्रिणींनो नमस्कार आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज 11 जून आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ प्ले अर्थात आंतरराष्ट्रीय खेळ दिवस आपल्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं खेळाची आवड बालपणापासूनच जपायला हवी असंच नाही तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी हो ना आज सोशल मीडियाचा काळ आहे पण मुलांची शारीरिक जडणघडण ही खेळामुळेच होत असते हे पण तेवढंच महत्त्वाचं मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी खेळणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक मुलाला खेळण्याचा अधिकार आहे त्यांना खेळण्यासाठी वेळ स्वातंत्र्य आणि खेळण्यासाठी योग्य जागासुद्धा महत्त्वाच्या असतात तर भगिनींनो खेळाच्या महत्त्वाविषयी सामाजिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खेळाचा समावेश व्हावा यासाठी हा दिवस महत्त्वाचा तर आजच्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे बालपणाच्या विकासात खेळाचं महत्त्व अधोरेखित करणं मुलांचे हक्क जपणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी खेळाची उपलब्धता सुनिश्चित करणं हे आहे तेव्हा आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया आणि खेळाचं महत्त्व त्यांना पटवून देऊया

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. असं म्हणतात की स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असते तेव्हा ती केवळ एकटी नसते तर ती पुढील पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत असते. ज्या स्त्रीनं स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले तिची भरारी आकाशालाही गवसणी घालू शकते. आणि अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या उद्योग भरारी या मालिकेत आपण आमंत्रित करीत असतो. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका साधना फडकर. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. त्यांच्याशी संवाद साधू.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक मैत्रिणींना बघतो ज्या आपल्या आवडत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. शिवाय नोकरी आणि उद्योगातही त्या पुढे आहेत. अनेक मैत्रिणींच्या नावापुढे उद्योजिका ही पदवी आहे. आपल्या मैत्रिणींना अशा मैत्रिणींचा नेहमीच खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचा हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत एक आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. या आहेत साधना फडकर. त्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उद्योगाविषयी आता सविस्तर माहिती छान गप्पांमधून जाणून घेऊया. नमस्कार साधनाताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमचा एक आगळा वेगळा उद्योग आहे तो म्हणजे मिनिएचर गार्डन बनवणं. शिवाय पेपर पासून बास्केट्स बनवणं, बॉटल्सला वेगवेगळ्या प्रकारे सजवणं. हा उद्योग कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिनिएचर गार्डन म्हणजे नेमकं काय, काय ही संकल्पना आहे आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: पहिलेपासूनच मला झाडा फुलांची तशी खूप आवड होती. पण इंटरनेटवर स्क्रोल करताना दिसलं की मिनिएचर गार्डन म्हणजे आपण एखाद्या रस्त्याने जातो आपल्याला गार्डन दिसतं. तिथे गेट असतं, कंपाऊंड असतं, मग आत गेल्यावर पाथवे असतात, झुला असतो, मुलं खेळत असतात किंवा छोटी छोटी झाडं वेगळी लावलेली असतात. तर हे सगळं मिनिएचर फॉर्म मध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की इन्स्टेड ऑफ फ्लावर्स गिफ्ट अ होल गार्डन टू समवन.
0: बरोबर.
1: आणि ते पण लाईव्ह. हा बेसिकली कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियाचा. इंडियात आपल्याला दिसत नाही सहसा, पण आता माझ्या बरोबर बरेच जण नागपुरात पण करता आहेत. पण सुरुवातीला मी जे घरी असं बघून, नेटवर बघून जे सुरुवातीला हळू घरात सजवायला लागले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना, आजूबाजूच्यांना, मैत्रिणींना ते खूप आवडायला लागलं. मग साधना हे तू करून आम्हाला पण दे, खूप छान दिसतंय, असं करता करता मी समोर गेले.
0: बरं.
1: आणि पूर्ण गार्डन म्हणजे तुम्हाला छोट्याशा ट्रे मध्ये म्हणजे अगदी एक फुटाच्या, एक वीत भर म्हणा, त्या ट्रे मध्ये तुम्हाला पाथवे दिसतो, बेंच दिसतो, कंपाऊंड दिसतं, छोटस झाड, त्याच्या खाली बेंच, त्याच्या खाली तुम्ही बसला, छोट्याशा चपला, डॉगी बसलाय बाजूला, किंवा गिटार आहे बाजूला, किंवा तुम्ही बगीचात बसून पुस्तक वाचताय. हे सगळं आपल्याला छोट्या म्हणजे एक वित्तीच्या बरोबरच्या ट्रे मध्ये किंवा छोट्याशा पॉट मध्ये आपल्याला करता येत.
0: अवघड असेल हे करणं. पण
1: आता जी गोष्ट आवडते ती आपण अवघड नाही म्हणू शकत, पण पेशन्स नक्कीच हवेत.
0: कारण मोठ्या रूपाचं छोट्याशा रूपामध्ये ते तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि साधारण ती मला असं वाटायला फेअरी गार्डन किंवा ट्रे गार्डन असंही म्हणतात ना.
1: नक्कीच. हा, फेअरी गार्डन आणि ट्रे गार्डन मध्ये थोडासा फरक आहे. फेअरी गार्डन मध्ये तिथे ती राहते फेअरी, म्हणजे कपडे वाळतायत, भाजी तोडून ठेवली आहे, हे आपल्याला असं ती राहते तिथे असं लाईव्ह दिसतं, त्याला ते आपण फेअरी गार्डन म्हणतो. आणि ट्रे गार्डन म्हणजे जस्ट गार्डन आहे, तिथे कपडे वगैरे वाळत नाही आहेत, पाथवी आहे, झुला आहे, असं घ्या, भाजी तोडून ठेवलेली नाही, चहाचा कप ठेवलेला आहे, म्हणजे ती फेरी बसली आहे बा, ती चहा पिऊन उठली आहे, हे आपण एक समजू शकतो की त्याला फेरी गार्डन. हा थोडासा फरक आहे.
0: आणि तुम्ही जेव्हा हे मिनिएचर गार्डन बनवत असाल तर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरत असतील.
1: हो. आणि मी तर म्हणते की याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणते मी. म्हणजे आपण जे काही काम करतो घरात, थोडासा काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांच्या, त्याच्यातनं आपण हा स्ट्रेस बस्टर म्हणतो की मला ऑफिस आता मी थकले आहे, मी घरी येऊन जर माझं थोडंसं गार्डनचं काम केलं तर माझा स्ट्रेस कमी होतो, मी एकदम फ्रेश होऊन जाते. त्यामुळे कल्पकता तुमच्या डोक्याला चालना मिळते, हाताला चालना मिळते आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
0: नोकरी करता शिवाय आता व्यवसायही करायचं ठरवलं होतं तर थोडीशी धावपळ नाही झाली सुरुवातीला?
1: नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रेस बस्टरच आहे, धावपळ नाही. ज्याच्यात आवड आहे ना, जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळतो आणि धावपळ म्हणण्यापेक्षा आनंद मिळतो. आणि माझ्यासमोर असं खूप मोठं बजेट नव्हतं, टार्गेट नव्हतं की एवढ्या ह्याच्यात आपल्याला हे कम्प्लीट करायचंच आहे. म्हणजे एक हॉबी, एक छंद म्हणून मी जो सुरुवात केली त्यामुळे पहिले मला असं नव्हतं ना की 10 गार्डन्स मला आज सप्लायच करायचे आहे बा, त्यामुळे मला बर्डन, मला ऑफिसला, माझ्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मला बर्डन आहे बा, मी कसे 10 गार्डन सप्लाय करू, हा माझ्यासमोर प्रश्न नव्हता. मी माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या सवयीप्रमाणे हळूहळू जे समोर गेले आणि लोकांना आवडलं, लोकांनी पाठिंबा दिला म्हणूनच मी समोर गेले.
0: हो. मग पहिलं मिनिएचर गार्डन कसं बनवलं तो पहिला अनुभव ऐकायचा आहे आम्हाला.
1: अगदी छान. खरं सांगायचं ना तर मिनिएचर गार्डनचे जे प्रॉप्स म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात ठेवायचा बेंच, त्याच्यात ठेवायचा

0: छोटा सा डॉगी, छोटा सा चपला किंवा पाईपलाईन किंवा कंपाऊंड वॉल किंवा झाडं, इवन तिकडला प्रदेश तिकडलं वातावरण खूप थंड आणि छान आहे, त्यामुळे ते करायला त्यांना तिकडे म्हणजे मला सोपं वाटलं. आपल्याकडे त्या झाडांची निवड करताना मला पहिले झाडं घ्यायलाच खूप त्रासदायक झालं, पानांची निवड करायला मला थोडंसं शोधावं लागलं की छोट्या छोट्या पानांची झाडं मला कुठली मिळतील, ती आपल्या वेदरमध्ये टिकतील का, कोणा वेदरला ऊन लागतं, कोणत्या झाडांना ऊन अजिबात लागत नाही. मग हे सगळं करताना मी पहिले सुरुवात केली की आपल्या जी लॉनची लादी असते ती लादी छोट्याशा मडक्याच्या भांड्यात म्हणा किंवा जो दिवा असतो नवरात्रीला मोठा
1: हो,
0: ज्याच्यात भरपूर तेल घालून दिवा 9 दिवस जळता येतो, त्या दिव्यात अक्षरशः मी पहिलं लॉनची लादी घालून ठेवली.
1: बरं.
0: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली आणि मग मी त्याला असं एक त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलो, ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा म्हणा किंवा कॉरिगेटेड बॉक्सेस येतात, तर त्या नेटवर बघून मी एक छोटेशा छान चेअर तयार केल्या दोन, आणि त्या झाडाच्या खाली दोन चेअर ठेवल्या.
1: बरं.
0: तर ते लुक इतकं सुंदर होतं, तो फोटो माझ्याजवळ अजूनही आहे, ते गार्डन तर नाही ते सोल्ड आउट झालं, कधीच कोणाजवळ असेल ऐकत असतील तर प्लीज मला रिप्लाय करा, फोटो पाठवा. तर ते गार्डन मी असं समोर ठेवलं होतं, सगळे घरातले किती सुंदर दिसतंय, लॉन किती छान झालाय, म्हणजे आपण लॉनवरनं सकाळी चालतो पण त्या लॉनवरनं सकाळी हात फिरवायला आपल्याला मिळतोय की तुम्ही ती जी डिश जी आहे छोटीशी घराच्या कोपरा टेबलवर कुठेही ठेवू शकत होता ते मी समोर ठेवलं. आणि माझ्या मिस्टरांचे मित्र आले घरी की वहिनी तुम्ही हे किती सुंदर केलंय, त्याला तो कुठेतरी चालला होता म्हणे मला इथून बुके घ्यायचंय तर तुम्ही हे मला देऊ शकाल का.
1: बरं.
0: की मला माझे खूप क्लोज मित्र आहे आणि तो परदेशात राहतो आणि खूप वर्षांनी आलाय, तर त्याला हे मला देता येईल का. म्हटलं बिलकुल देता येईल. तर म्हणे तुम्ही केवढ्याला द्याल, म्हटलं तुमचं बुकेचं बजेट सांगा, मी आता हे पहिल्यांदा केलंय मला याची प्राइस अशी काही सांगता येणार नाही कारण मी खूप उद्योग म्हणून असं काही सुरू केलेलं नाहीये. तर म्हणे मला 500 रुपयाचं बुके घ्यायचं आहे, हे लाईव्ह आहे तर मी 500 रुपये देऊ शकतो. म्हटलं मोस्ट वेलकम, पहिल्यांदाच येते लक्ष्मी घरी येते नाही कशाला म्हणा, 500 रुपयाला तुम्ही पहिला ट्रे विकला.
1: अरे वा. आणि तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: हो, हॉबी कम व्यवसाय तुम्ही म्हणू शकता. आणि मग मी त्याला सुरुवात केली.
1: बरोबर. आता हा मिनिएचर गार्डन तयार कसा करतात, त्याच्या काही स्टेप्स असतील ना, तर त्याबद्दल सांगा ना.
0: पहिले म्हणजे आपल्याला छोटस सुरुवात करायची, ज्यांना त्यांनी छोटस आणि मातीचं भांडं घेतलेलं जास्त चांगलं कारण माती पाणी पकडून ठेवते. प्लास्टिक आणि सिमेंट आणि सगळे मिळतात पण ते महागही जातात, तर छोटस मातीचं भांडं घेतलं. मी याच्यात ना कुठल्याही प्रकारची माती टाकत नाही, त्यामुळे कोकोपीट मिळतं जे नारळाचं बुरा म्हणा किंवा भुशी म्हणा असं मिळतं, त्या कोकोपीटमध्ये पण बरंच काही थोडंसं टाकायला लागतं, आपलं मॅन्युअर असतं किंवा परलाईट म्हणून मिळतं, तर अशी ती माती तयार होते. आणि त्या मातीत मग आपण झाडं जर लावली तर ती वॉटर कपॅसिटी त्यांची चांगली असते, त्या कोकोपीटची ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, त्यामुळे ते पाणी रोज टाकणं हा पण एक भाग असतो की लोकांना पाणी टाकायचा पण कंटाळा येतो. तर कोकोपीट मध्ये ही झाडं लावते मी. तर पहिले मातीचा ट्रे हवा तुम्हाला, त्याच्यानंतर कोकोपीट हवा, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होतात झाडं ती झाडं याच्यात लहान पानाची. आणि तुमच्या डोळ्यासमोर एखादं गार्डन हवं की एक तुमच्या समोर एक त्याचा प्लान आउटलाईन हवी की कसं तुम्हाला ते
1: हवंय,
0: एक्झॅक्ट कसं हवंय.
1: बरं.
0: तर मुख्य गोष्ट मातीचं भांडं आणि कोकोपीट.
1: बरं.
0: आणि छोटी झाडं 2-3.
1: हो. आणि सजावटीसाठी म्हणा किंवा अशा कोणत्या वस्तू लागतात.
0: हा, सजावटीसाठी मी जर म्हणलं आपण गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला झुला दिसतो, पाथवे दिसतो, छोट्या मोठ्या कुंड्या दिसतात, एखादा बेंच दिसतो, तर या गोष्टी तुम्हाला त्याला सजवायला
1: मग ह्या छोट्या खुर्ची म्हणा टेबल म्हणा मग हे तुम्ही स्वतः कट करता आणि बनवता.
0: पहिले मी विकत घेतले पण एक बेंच सुंदर बेंच आणि मी ऑनलाईन तुम्ही आजकाल सगळेच बघू शकता 2500-3000 मिळतो. मी 2500-3000 बेंच जर त्याच्यात टाकला तर ते माझं गार्डन कितीला कोण घेणार.
1: बरोबर.
0: म्हणून मग मी कागदाचे कट करून बनवायला लागले पण कागद ओला होतो मग ते बेंच पण खराब होणार. मग त्याच्यासाठी मी टेलिफोनची वायर, जी मी म्हटलं ना कचऱ्यातनं कला हे पण माझं फार मोठं ध्येय होतं, तर ते टेलिफोन

0: ची वायर मी रोल करून त्याच्यात झाडणीच्या काड्या लावून बेंच तयार केले.
1: बरं, म्हणजे कसं एक एक तुम्ही शिकत गेला?
0: शिकत म्हणजे मला सुचवत गेले तेच लोक की बा इतकं महाग तू कसं करशील, मग पण बेंच तर पाहिजे. गार्डन म्हटलं, नुसती झाडं लावली तर ते गार्डन नाही झालं.
1: बरोबर,
0: बेंच असला तिथे बसायला, एखादं बाकडं असलं तुटलेलं चालेल, पण बाकडं असलं तर तो तुम्हाला बेंच वाटेल. आर्च असायला पाहिजे मध्ये, की पाचवे म्हणणं तुम्ही जाताना आर्च आहे वरती, मग तिथून तुम्ही आत जाणार, तिथून वेल लटकतोय छान. हे सगळं बघायला मग मी ते टेलिफोनची वायर आणि केरसुणीच्या काड्या याच्यातनं मी ते बनवलंय.
1: बरं, मग साधारण किती दिवस लागतो एक मिनिएचर बनवायला?
0: आता तर मला अर्ध्या तासात बनतं.
1: अरे वा, सगळी तयारी होत असेल.
0: हां, तुम्ही जर तयारी करून ठेवली 15-20 म्हणजे तुमचं बेंच चार तास, बेंच अर्ध्या तासात नाही बनत, तो आता माझा तोही बनतो अर्ध्या तासात. पण हे सगळं शिकायला थोडासा तर वेळ लागतोच, आणि मी जवळपास बरेच दिवसापासून करते तर माझा हात बसून गेला आता.
1: बरोबर, तर आतापर्यंत असे किती मिनिएचर गार्डन बनवलेत?
0: बापरे, मोठा कृष्ण.
1: मोजले नाही कधी,
0: मोजले नाही कधी.
1: किती आकर्षक दिसतात ना ते.
0: हा, आणि लाईव्ह देताय तुम्ही कोणाला, आणि बुके देता तुम्ही फुलांचा, तो काय एक दिवस दोन दिवस पाण्यात टाकून चार दिवस, पण हे पाणी टाकलं तुम्ही साधं तर चार वर्षही राहू शकतं.
1: बरोबर, पहिला सेल तर तुमचा तो झाला, तो तुम्ही छान किस्सा सांगितला. पुढे मग आता जेव्हा हे तुम्ही तयार करत होता, लोकांपर्यंत ही कला पोहोचवणं गरजेचं होतं, मार्केटमध्ये तुम्हाला ते आणणंही गरजेचं होतं, कसं मग पुढे तुम्ही ते सगळ्या गोष्टी साधल्या?
0: सध्या सगळ्यात सोपा मार्ग आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक.
1: हो,
0: पण तरी ते ऑनलाईन माझ्या जनरेशनला तितकं सोपं नाही वाटत, कारण ते रोज रील बनवा आणि मग ते पोस्ट करा. आजकाल जेनझीला हे खूप सोपं आहे आणि त्याला डिमांडही खूप आहे, चांगलं माध्यम आहे. पण मी एक्झिबिशन्स लावायला सुरुवात केली.
1: बरं,
0: एक्झिबिशनमध्ये लोक प्रत्यक्ष पाहतात, त्यामुळे त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. तुम्ही फोटो रील्स बघणार पण तुम्ही त्याला फील नाही करू शकत, हात लावून नाही बघू शकत. एक्झिबिशनला आलेले लोक, अगं बाई हे लाईव्ह आहेत का, तुम्ही किती सुंदर केलंय, मग हे कसं केलं, मग याला रोज पाणी टाकायचं का? म्हटलं लाईव्ह झाड आहेत तर पाणी तर रोज टाकावं. एक्झिबिशन्समध्ये मला बराच छान रिस्पॉन्स, म्हणजे मी एकही पॉट, एखाद दुसरा पॉट घरी नेला.
1: अरे वा.
0: पण सगळे डॉक्टर्स लोक, मी डॉक्टर्समध्येच राहते हॉस्पिटलला अटॅच असल्यामुळे, त्यांना खूप आवडलं. कधीही कोणी माझ्याशी बार्गेनिंग केलं नाही की हे एवढं महाग का, मग याची किंमत कमी करा, नाही केवढ्याला एवढा चला द्या.
1: कारण साहित्य पण आहे त्याला, मेहनत आहे तुमची,
0: कन्सेप्ट आहे.
1: हो,
0: तुम्हाला नर्सरीत 50 रुपयाचं झाड साधारण सहज मिळून जाईल.
1: हो,
0: पण ते 50 रुपयाचं झाड तुम्ही वर्षभर जर डेव्हलप करता, त्याला प्रून करता, प्रुनिंग करता, डेव्हलप करता, त्याला शेप देता, आणि माझं त्याच्या मागचं जे एफर्ट आहे, रिसर्च आहे एवढ्या वर्ष, कुठलं झाड मरतं, कुठलं पाणी कमी लागतं, या सगळ्या गोष्टीचे माझे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत.
1: बरोबर, थोडंसं झाडांविषयी जाणून घ्यायचं आहे ना, की कुठल्या प्रकारची झाडं यामध्ये वापरली जातात?
0: आपल्या नागपुरात जी मिळतात, म्हणजे मी नागपूरला आहे तर नागपुरात जी नर्सरीच झाडं मिळतात, त्याच्यात लहान पानं ज्याची आहेत,
1: बरं,
0: बारीक बारीक पानं ज्याची आहेत तीच झाडं लावता येतात. आणि कुफिया म्हणून आहे, त्याला खूप छान आहे, व्हाईट लव्हेंडर मिळतं, ते खूप लहान झाड आहेत. बरीचशी झाड आहेत छोटी छोटी, इवन ही आपली जी बागड असते पिवळी सगळीकडे लागलेली असते, डुरांटा म्हणतात त्याला, ती झाडं आरामात मिळतात आणि त्याची पानं खूप लहान असतात आणि त्याला काहीच मेंटेनन्स ॲज सच लागत नाही, त्यामुळे ती झाडं बारीक पानं ज्याची आहेत लहान लहान तीच आपण
1: वापरू शकतो. बरं, आता ही झाडं थोडी पुढे वाढतही असतील, पण आता त्याचं मिनी लुक तर आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, मग झाडांची छाटणी करणं पण येतं का?
0: प्रश्नच नाही. तुम्हाला प्रुनिंग म्हणजे आपण बोन्साय नाही करत आहे, आपण मुळं नाही कापत आहे, तो एक आणखी डिफरंट पार्ट आहे.
1: हो,
0: मी फक्त वरून प्रुनिंग करते. माझ्याकडे 35-40 वर्षाचे वड आहेत,
1: बरं,
0: ज्याच्या मी रूट्सला हात नाही लावलाय, ते मला थोडस खटकतं की मी मुळं कापते.
1: हो,
0: चांगली एक संकल्पना आहे जापनीज लोकांची, पण ते मला नाही जमत की मी कोणाची मुळं छाटते. मी वरून प्रुनिंग करते फक्त,
1: बरं,
0: त्यामुळे वरून वाढू देत नाही त्यांना, ते ऑटोमॅटिक बोन्सायचं रूप येतं. अर्थात वरून छाटणं म्हणजे पण मला जमत नाही, पण त्या झाडाला तो लुक द्यायचा आहे तर मला थोडस मन घट्ट करून कापावी लागतात झाड.
1: हो, म्हणजे तुम्ही इतकं छान वर्णन करून सांगताय ना की डोळ्यापुढे ते मिनिएचर गार्डन आलं आणि केव्हा एकदाच खरेदी करतो असंही मनामध्ये विचार आलेला आहे.
0: येऊ शकता माझ्या गॅलरीला.
1: खूप छान. बरं, आता पावसाळ्यात, उन्हाळ्यात असं काही ऋतूनुसार विशेष काळजी घ्यावी लागते?

0: ते काय याची
1: हो आता हे छोटासा पॉट आहे त्यामुळे दो दो पावसात ठेवलं तर त्यातली माती सगळी निघून जाईल. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात आपण कोकोपीट टाकतो, माती नाही टाकत. मग ती पाणी झालं तर ते कोकोपीट असं थोडस सडल्यासारखं होऊन जातं, मग ते पानं मुळं पण सडतील, मग झाड खराब होईल. उन्हाळा सुरू आहे, अति ऊन आहे, त्यामुळे त्याला थोडस सावलीत घेतलेलं बरं होईल. थोडीशी काळजी जी जनरल ही खूप मोठी नाहीये, पण जनरल अशी खूप मोठी काळजी नाही. हिवाळ्यात आणि तर छानच असतात. इनफॅक्ट या दिवसात सुद्धा काही काही झाडं खूप छान होतात. त्यांना जर रात्रीचं पाणी दिलं आणि सकाळचं ऊन कमी केलं तर छान होतात झाडं.
0: आणि थीमनुसार अनेक ऑर्डर्स तुम्हाला आले असतील.
1: नक्कीच, कोणाची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. माझा तर एका क्लायंटनी आजोबांची 90वी होती
0: बरं,
1: तर त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायला त्यांनी 50 पॉट्स घेतले माझ्याकडनं. ते माझ्यासाठी डिफिकल्ट होते, कारण नर्सरीत ना तुम्ही 50 कुंड्या उचलाल ना ते सोपं आहे, कारण त्यांच्याकडे नुसतंच कुंड्या आहे. पण मला विथ थीम द्यायची होती आणि ती झाडं डेव्हलप व्हायला जवळपास महिना तरी लागतो, तर महिनाभर मला ती 50 कुंड्या सांभाळायचं
0: बरं
1: हे माझ्यासाठी थोडासा टास्क होता. पण खूप छान वाटलं, त्या आजोबांनी मला खूप आशीर्वाद दिले.
0: वा वा वा.
1: आणि त्यांच्या 50 मित्रांना त्यांनी ते सगळ्यांनी आपल्या हाताने थरथरत्या हाताने छान छोटस पॉट होत पण ते दिलं.
0: बघा ना, म्हणजे तुमची आवड छंद होता, छोट्याशा कल्पनेतून तो व्यवसाय सुरू झाला. आणि हे करताना नक्कीच तुम्ही मदतीचे हात तर घेतच असाल ना.
1: हो, मदतीच्या हाताशिवाय काहीच होत नाही. पण मी बाहेरून हायर करण्यापेक्षा आपल्या घरी 4 बायका काम करतात. मग तुझी मुलगी आहे का घरी का, मी पाठवतेस का तिला, मी आज काम करीन, पैसे हातात देईन, महिनाभर नकोय मला, पण आज काम करे, 4 दिवस काम कर, मग तुझ्या डेली बेसिसवर तुला जे पटेल शिकायलाही मिळेल आणि तुझंही काम होईल. आणि मी नागपुरात जे गार्डन क्लब आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आहे त्यांच्या ज्या लेडी एंटरप्रिनर विंग आहेत त्यांच्या एक्झिबिशन्स लागतात, त्यांच्यात मी त्यांना सांगितलं ही हे पर्टिक्युलर 4 पॉट्स किंवा 10 पॉट्स माझ्या बाईच्या मुलींनीच केलेले आहेत
0: बरं,
1: तर त्याच्यासाठी तुम्ही जितकं मॅक्झिमम पेमेंट करू शकाल की जेणेकरून मी ते तिला देणार आहे, कारण त्याचा तिचा उत्साह वाढेल आणि ती मोठी होईल की बा चला मला हे करून पैसा मिळतोय.
0: बरोबर,
1: तर मला हे करायला अजून आवडेल, तयार होईल.
0: म्हणजे आपणही काम करतोय, आपल्यालाही पैसा मिळतोय, आपल्या या कामातून इतरांनाही काहीतरी पैसा मिळतोय, रोजगार मिळतोय, ही किती आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. आणि सगळं घर संसार नोकरी सांभाळून तुम्ही हा उद्योग करताय, ही पण एक जमेची बाजू झाली. मोठ्या बागेच्या तुलनेमध्ये मिनिएचर गार्डनचे काय फायदे आहेत तुम्ही काय सांगाल?
1: बागेत फिरायला सगळ्यांना आवडतं, बाग छान वाटते, सगळ्या कॉलनीत बाग हवी. पण तीच बाग जर आपण आपल्या घरी घेऊन आलो, कुठे खिडकीत ठेवू शकलो, टेबलवर ठेवू शकलो, त्याच्यात एक फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आपण करू शकतो. समजा एखाद्या फॅमिलीन, छोट्याशा फॅमिलीन ठरवलं की आपण मी नेचर गार्डन करू, तर लहान मूल इन्व्हॉल्वलेलं. आज मातीत तर हात जातच नाही आजकाल कोणाची, ही माती नाहीच आहे, पण एक फॅमिली बॉन्डिंग की चला आपण मिनिएचर गार्डन तयार केलं, जे बाहेर नाही करू शकत. आपण बऱ्याच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे गार्डन हा प्रकार गेलाय, पण घराघरात छोट्या छोट्या कुंड्या दिसतात आपल्याला, पण कुंड्यांच्या ऐवजी आपण जर गार्डनच आपल्या टेबलवर ठेवू शकलो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉनवरनं हात फिरवू शकलो सकाळी उठून, जर आपल्या बाल्कनीत एखादं छोटंसं ट्रे गार्डन असेल तर किती आनंद
0: हो ना. फ्लॅट सिस्टम होत चाललेली आहे, अंगण कमी होत
1: चाललेलं, हो,
0: तर अशा वेळी हा एक खूप छान पर्याय आहे आणि म्हणूनच तुमच्या या बिझनेसला एवढं डिमांड आहे. कारण लोकांना आवड आहे, लोक निसर्गाच्या जवळ जायला बघतायत आणि कदाचित तुम्हालाही निसर्गाची आवड आहे. कुठेतरी निसर्गामध्ये होणारा हा कचरा आहे, त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी यासाठी तुम्ही अजून जो पुढचा प्रोडक्ट बनवता त्याविषयी आता घ्यायचं आहे. पण इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना.
1: नक्कीच.
0: कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: लगेच आगले.
0: बरं, ऐकूया हे गीत.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांच्यासोबतचा संवाद. साधनाताई, मिनिएचर गार्डनबद्दल खूप छान सुरुवातीला तुम्ही सांगितलेल्या आहेत. आणखी एक कला तुमच्यामध्ये आहे, तुम्ही छान न्यूजपेपर बास्केट्स बनवता, विविध वेगवेगळ्या बाटल्या आहे त्याला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करता, थर्मोकोल ज्याच्यावर आता बॅन आलं आहे किंवा ते पर्यावरणाला घातक आहे पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करत आहात, तर हे आता आपण जाणून घेऊया ना. तर पेपर बास्केट्स बनवण्याची कल्पना कशी सुचली, काय त्यामागची स्टोरी आहे?
1: न्यूजपेपर बास्केट्स हा पण सुद्धा एक रशियन बास्केटरी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बघितली रशियन बास्केट्स तर ती तुम्हाला वाटणारच नाही ती न्यूजपेपरची आहे, आणि ती पाण्यात बुडवता पण येते.
0: बरं,
1: पण त्यांच्याकडे जे खूप सारे ते केमिकल्स वापरतात ते मला नव्हते वापरायचे. आणि सिनियर सिटीजन त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आणि न्यूजपेपर बास्केट्समध्ये बिझी आहे. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, याच्यात न गुंतता ते सगळे लोक मिनिएचर गार्डन आणि बास्केटरीमध्ये, तुम्ही बघाल कोणी यंग मुलगी नाही आहे, सगळे म्हातारे लोक आहे. त्यांनी अल्झायमर सारखे रोग नाही होणार, तुमचे ब्रेन इतके ऍक्टिव्हेट राहतो त्या कामात, त्यामुळे तुम्हाला काही त्रासच, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करताना माझा पण बॉस मला नेहमी म्हणायचा की साधना तुला अल्झायमर कधीच होणार नाही कारण तू सतत बिझी आहेस.
0: हो,
1: तर त्या न्यूजपेपरच्या बास्केट्स पण मी त्या रशियन बास्केटरी प्रोजेक्टवर बघितल्या आणि इन्स्पायर होऊन एक दोन ट्राय करून बघितल्या. पहिले तर माझे 10 न्यूजपेपर वाया गेले कारण त्या मला ट्यूब्सच बनवत येत नव्हत्या, कारण ट्यूब्स बनवणं पण एक थोडासा टास्क आहे.
0: बरं,
1: आणि एक दोन 10 तुमच्या बनतील पण त्या इव्हन बनायला पाहिजे. त्या इव्हन बनल्यावरच तुम्ही त्याची बास्केट विणायची आहे.
0: बरं,
1: ती बास्केट विणल्यावर त्याला रंग द्यायचा, आधी रंग द्यायचा ट्यूब्सला की नंतर रंग द्यायचा ते बघता येईल. तर ती पहिले ट्यूब्स बनवायच्या आणि मग ते मला बघून आवडलं पण मग त्याला शेप कसा द्यायचा हे कळत नव्हतं. पण मग डाय ते लोक जे बनवत होते, मग आपल्या घरी जो डबा आहे, जे भांड आहे, जी घागर आहे त्याच्यावर विणून मी ते सुरुवात केली.
0: आणि मग याला काय अजून साहित्य लागलं?
1: काहीच साहित्य नाही, फक्त न्यूजपेपर आणि ग्लू.
0: बरं,
1: आजही माझ्याकडे 15 वर्षाची तयार केलेली न्यूजपेपरची बास्केट आहे, तुम्ही बघू शकता.
0: बरं,
1: त्याच्यात मी 10 वर्ष जवळपास हॉस्पिटलमध्ये माझा टिफिन आणि पाण्याची बाटली, एखादं फळ, नॅपकिन हे कॅरी केलेलं आहे.
0: कशा पद्धतीने याची मागणी यायला लागली साधनात या गोष्टीची?
1: पहिले तर लोकांना खरंच वाटलं नाही की हा फक्त न्यूजपेपरच्या बास्केट आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी तार असेल किंवा काडी असेल, मग ती अशी कशी राहते. थोडस लोकांचं एक टेंडन्सी आहे की ही तर न्यूजपेपरची बास्केट आहे, मग एवढी महाग का? पण त्याच्या मागचं माझं जे मेहनत आहे, रिसर्च आहे, एवढा पेशन्स आहे, त्याचे पैसे मी घेते. पण मग मी तेच मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्झिबिशन्स मध्ये लावले तर त्या पण लोकांनी उचलल्या. पण याच्यासाठी ना टिपिकल एक आवड किंवा त्या कलेला जाणणारी व्यक्ती पाहिजे. मग न्यूजपेपरची तर बास्केट आहे, मग ही 100 रुपये

0: मला कशाला विकताय तुम्ही, साधा न्यूजपेपर तर. अरे पण तो न्यूजपेपर मी कन्वर्ट केलाय त्या बास्केट,
1: बरोबर
0: त्याची पोच असणारे लोक ते बरोबर
1: हो.
0: घेतात.
1: आणि हस्तकला आहे ती,
0: हस्तकला आहे,
1: हस्तकलेची किंमत असतेच ना.
0: हँडमेड वस्तू तुम्हाला महागच मिळणार.
1: बरोबर, मग वेगवेगळ्या आकाराचे बास्केट्स बनवल्या का?
0: खूप खूप, ट्रे पासून तर पर्स पर्यंत, किंवा इवन तुम्हाला फ्लावर बुके द्यायचा आहे ते इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही त्या बास्केटमध्ये ठेवून फळं देऊ शकता.
1: हो,
0: म्हणजे परडी जी म्हणतो आपण तशी ती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, इवन कॅन्डल स्टँड आहेत, न्यूजपेपरचा स्टँड आहे.
1: हो,
0: मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही खराब कागद किंवा खराब पेपर घरातले त्याच्यात टाकू शकता, असं डस्टबिन म्हणतो आपण ज्याला,
1: हो.
0: ती पण, पण सुखी, याला फक्त पाणी नको लागायला, म्हणजे पाण्यात बुडायला नको.
1: हो हो,
0: अशा खूप प्रकारच्या केलेल्या आहेत त्या पण. माझ्याजवळ 23 ते 24 प्रकारच्या बास्केटचे प्रकार आहेत.
1: अरे वा. आणि कचऱ्यातून कला हा तुमचा आवडीचाच प्रकार आहे ना. कचरा घराच्या बाहेर असा जायलाच नको, कसा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकू हा तुमचा उद्देश होता. वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स असतात, त्यालाही तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट केलं, त्याबद्दलही जाणून घ्यायचं आहे.
0: मी ना 3 R वर काम करते, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज.
1: हा,
0: एक तर रिड्यूस करायचंय तुम्हाला कचरा, रिड्यूस झाला की तो रिसायकल करता येतो, आणि रिसायकल केला का तो रियूज होतो. तर खरं सांगायचं तर घरातलं तुम्ही काहीही फेकलं नाही तरी चालतं. म्हणजे मी अंड्याच्या टर्फलापासून आपण कामी आणू शकतो.
1: हो,
0: तर मी वाईन बॉटल्स किंवा आपली केचपच्या वगैरे बॉटल्स येतात ना, त्या आपण तुम्ही ऑल्टर करू शकता. म्हणजे त्याच्यावर डेकोपाज नावाचा एक पेपर येतो, आजकाल सगळ्या मुलींना माहिती असावं, डेकोपाज नावाचा पेपर येतो, तो त्याच्यावर आपण लावू शकतो. पण ते लावता लावता मी परत नेटवर बघितलं तर फेरी बॉटल्स गार्डनचाच मी त्या बॉटल्सवर यूज केला. म्हणजे फेरीचे डोअर्स म्हणा, त्याच्यात 4 खिडक्या, मग त्या खिडक्यांवर वेल चढलेला, त्या वेलावर छोटीशी बग बी, छोटस फुलपाखरू, हे सगळ्या कल्पना मग माझ्या डोक्यात येतात आणि अजूनही येतात. आणि मी रोज वेळ मिळाला की अजूनही त्या बॉटल्स करते. एखादी मैत्रीण परदेशात ना आली, आजकाल सगळ्यांच्या घरी सगळी सुबत्ता आहे.
1: बरोबर,
0: प्रत्येकाचा चॉईस असतो, कपडे नको, कोणाला दागदागिने भरपूर असतात, आणि थोडासा पर्सनल इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी जर एखादी तिला बॉटल दिली तर ती आनंदाने घेते.
1: बरोबर,
0: म्हणजे एखाद्या लग्नात जर मी म्हटलं ना, आजकाल लिहितात ना काही, तुमचा आशीर्वादच हवा, पाकिट नको, फुलं नका आणू, काही नका आणू, पण मी माझ्या हातचं ट्रे गार्डन नेलं, एखादी बॉटल नेली, किंवा एखाद्याच्या घरचा वास्तू आहे त्या बॉटलला जर मी घराचा आकार दिला तर तो वास्तूला माझ्याकडनं नक्की ऍक्सेप्ट करणार की
1: हे
0: तू बनवलंय साधना, म्हणून मला दे, बाहेरून विकत नाही आणलेलं आहे.
1: मग याला काय साहित्य लागतं हे जे तुम्ही?
0: बॉटल्सला तर विशेष काही साहित्य, म्हणजे तुम्ही मॉड्युलर क्ले म्हणून येतो त्याचं करू शकता, पण तोही खर्चिक भाग झाला. घरात येणारा खरडा तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता खिडक्या दरवाजांचे, आणि त्याच्यावर तुम्ही साधा ग्लू लावला तर तो छान टिकतो. म्हणजे फक्त पाण्यात नाही बुडली पाहिजे परत, पण क्ले जर असला तो लावला तर मग ती बॉटल एकदम छान दगडासारखी बनते आणि वर्षोनवर्ष टिकू शकते.
1: आणि आपण आपले आवडीचे रंग त्यात भरायचे,
0: रंग भरायचे, खिडक्या आतमध्ये लाईट टाकता येतो. ती पण एक थीम होते, फेरीचे गार्डन घर. त्या पण बॉटल्स माझ्या खूप सोल्ड आउट होतात, छान रिस्पॉन्स मिळतो.
1: म्हणजे तुमची ही आवड छंदात रूपांतर झाली आणि आता उद्योगामध्ये, तर कसं वाटतं, काय समाधान मिळालंय तुम्हाला यातून?
0: पैसा जरी खूप नसेल मिळाला तरी खूप समाधान वाटतं की लोक मला अप्रिशिएट करताय. पैसा मिळतोच मेहनतीला, ज्यांना माहिती आहे, जे ओळखतात मला, किंवा ज्यांचा, म्हणजे तुम्ही घेतली, तुम्ही आणखी दोघांना सांगितलं की बा मला यांनी दिली बर, तर त्या माझ्याकडे येणार आणि मला तुम्ही तुम्ही नाव सांगितलं बा माझ्याकडे, आणि असं असं तो आनंद पैशात मिळण्यासारखा नाही आहे, खूप मोठा आहे.
1: तर मग आमच्या मैत्रिणींना काय सांगाल की त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: मी बोलल्याप्रमाणे पेशन्स खूप जरुरी आहेत. कारण मला सगळेजण म्हणतात की साधना तुझा उद्योग तर आहे पण तुझी पॅशन आहे. पण मला असं असं वाटतं की गृहिणींनी करायला हरकत नाही, त्याच्याबरोबर प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मुलींच्या कॉलेज गोईंग मनात एक बिंबवावं की बा प्रत्येक गोष्ट कोणाला गिफ्ट द्यायची आहे तर बाहेर जाऊन ती विकत आणण्यापेक्षा स्वतः तयार करून द्या.
1: बरोबर,
0: त्याच्यात तुमचा पर्सनल टच राहील आणि मनी मॅनेजमेंट मुलांना कळेल. किंवा प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा घरातल्या वस्तूंनी, न्यूजपेपर बास्केट पण घरची बनू शकते. तुमच्याकडे काही जे पॅकेजिंग, फ्रीज आलं, टीव्ही आला, त्याच्याबरोबर जो थर्मोकोल येतो त्याची आपण छान विविध प्लांटनर बनवू शकतो, अगदी 2, 3, 5, 10 रुपयापर्यंत. त्याला काही खूप खर्च लागत नाही आणि ते जर तुम्ही कोणाला

0: कोणाला गिफ्ट केले किंवा तुमच्याकडे सॉसची बाटली आहे ती रिकामी झाली, त्याच्यावर जर तुम्ही थोडेसे कागदाचे दरवाजे खिडक्या करून लावले, ती जर कोणाला गिफ्ट दिली तर ती नक्कीच कोणाच्या लक्षात राहील.
1: थर्मोकोल विषयी तुम्ही आता बोलला, त्यावर थोडा प्रकाश टाका ना.
0: हो, थर्मोकोलचे पण म्हणजे आपण हा घातक आहे खूप, तो कुठेच कुजत नाही, सडत नाही, काहीच नाही, आणि प्राण्यांच्या पोटात गेला गाई वासरांच्या ते तर प्रचंड
1: हानिकारक
0: आहे. त्या थर्मोकोलचे मी प्लांटनर्स करते, त्याला पण दरवाजा खिडकीचा असा आकार देऊन समोर छान घर देऊन, ते पण माझ्याजवळ आहेत आणि छान घरा बाजूनी अशी वेल लोंबतायत, खिडकी दरवाजा लावला त्याला, तर ते पण एक छान लुक येतं. तर त्या मी थर्मोकोल, हे पण मला असं मनातच सुचलं, हे कुठे नेटवर नाही आहे पण मला असं वाटलं की याचं पण आपण काही करू शकतो, म्हणून मी ते करत गेले. पण आणि ते अगदी 100, 150, 200, 300 रुपयाला मी विकते, कारण त्याच्यात माझं काही खूप असं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे 3 R वर मुलांनी जर काम केलं आणि आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला तर क्रिएटिव्हिटी पण होते, मनी मॅनेजमेंट पण होतं आणि एक फॅमिली बॉन्ड तयार होतो की आपण काहीतरी करून लोकांना दिलं गिफ्ट.
1: आणि पर्यावरणाचंही संरक्षण केलं जातं,
0: अगदी
1: कचरा होत नाही,
0: अगदी नक्कीच.
1: त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला तर नक्कीच एक छान स्वच्छ भारत देश आपल्याला बघायला मिळेल. आणि साधना, ते तुम्ही जेव्हा फिरायला जात असाल, आता आपल्या भारत देशात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आहे, ठिकठिकाणचं सौंदर्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, आणि जेव्हा तुम्ही असं सीन सिनरी बघत असाल तसं प्रत्यक्षात तुम्ही ते मिनिएचर गार्डन मध्ये उतरत असाल.
0: नक्कीच आवडतं कुठलं काही बघितलं,
1: त्यामुळे तसं थीम देऊन छान पद्धतीने ते तयार होत असेल तर असा एक आगळा वेगळा उद्योग आम्हाला कळलेला आहे. आणि तुमची ही उद्योग भरारी पण आम्हाला ऐकायला मिळाली. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: तुम्ही मला इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1: तर कार्यक्रमात जाता जाता तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया ना,
0: जब चली थंडी हवा.
1: बरं, ऐकूया हे गीत आणि धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, सृजनशील मनाच्या अंतरंगात दडलेली भावना कागदावर उतरते आणि कथा, कविता, ललित लेखांना आकार देते. यातून मग वाचनाची आवड असलेल्या संवेदनशील मनाला वाचनाचा आनंद मिळतो आणि प्रेरणासुद्धा मिळते. चला तर आपल्या साहित्यविषयी या मालिकेत आज ललितलेखाचा आनंद आपण घेणार आहोत आणि ललितलेख आपल्यासमोर सादर करीत आहेत डॉक्टर भारती सुदामे. ऐकूया तर.

कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसली, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळी आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाली, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरेख असेल ना. अर्थात, अगं किती म्हणून सांगू, नको नको तू म्हणू नकोस. गीतकाराला पश्चाताप व्हायचा गाणं लिहिण्याचा, बिचारा पुरे हां, मला माहीत आहे गाता नाही येत ते, पण मी म्हणणारच नव्हते, ऐकवणार होते मोबाईलवर. मी जरा नाराजीनेच म्हटलं, आता असू दे, गंमत केली ग, ऐकव ना, किती छान शब्द आहे, ऐकव ना प्लीज. आणि नुपूर म्हणजे काय, पैंजण ना, कल्पना पण किती छान आहे ना. थेंबांचे, पाण्याच्या थेंबांचे पैंजण बांधायचे, वा ऐकव ना प्लीज. मग माझा नाईलाज झाला आणि मी गाणं लावलं, अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे. लेक तल्लीन होऊन गाणं ऐकत होती आणि माझ्या मनापुढे पिसारा फुलून थुई थुई नाचणारा मोर येत होता. लहानपणापासून नाचणाऱ्या मोराचं मला आकर्षण होतं. मला वाटतं तसं ते सगळ्यांनाच असावं. दिल्ली, आग्रा, राजस्थान इथं खूप मोर असतात, आपल्याकडे कोंबड्या असतात तसे. रणथंबोरच्या अभयारण्यातही खूप मोर असतात म्हणे. कधीतरी जाऊ तिथं असं मनाशी ठरवलं, त्याला कितीतरी वर्ष उलटून गेले. मेघ आणि मोर यांचं काहीतरी नातं आहे हे मनावर लहानपणापासून बिंबलेलं आहे, अगदी आंब्याच्या वनात नाच रे मोरा या बालनृत्यापासून. मी प्राथमिक शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या मामांकडे मोर होता, घरी पाळलेला. घराच्या बाल्कनीला पिंजऱ्यासारखी जाळी बसवली होती आणि ती रस्त्याच्या बाजूला होती. दुमजली बैठं घर होतं, जाता येता लोकांना तो दिसे आणि ते कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत, मुलांना दाखवत उभे असत. मी विचारात हरवले. लेखही गाणं संपताच तिचं काम आटपून लॅपटॉप उचलून येते ग म्हणत निघून गेले. तरीही मी आपल्याच तंद्रीत. अचानक पावसाचे थेंब टपाटपा पडू लागले आणि जाणवलं कितीतरी दिवसांची पृथ्वीची प्रतीक्षा संपली आणि आता ती जलधारांच्या वर्षावानं चिंब होणार. तिचाच गंध लिहालेला वारा साऱ्या सृष्टीत असा काही भिरभिरणार आहे की आपण त्या गंधाने धुंद आहोत की जलधारांनी चिंब आहोत हे स्वतः तिलाही उमजणार नाही. वातावरण असं काही मोहमयी झालं की आपोआपच गीताच्या ओळी ओठ्यावर येतात. मन पुन्हा गुणगुणायला लागलं, पानांचे मधुगीत गाऊन. किती सुरेख कल्पना. मयुराच्या पायात थेंबांचे नुपूर बांधायचे आणि त्याला म्हणायचं, पावसाच्या रिमझिम नादाच्या लयीवर तू नृत्य कर. मयूर हे नृत्य करू शकतो कारण त्याच्या मनातली ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. मयुराच्या मनाला असते काही ओढ की त्याचा तो नैसर्गिक आवेग आहे. पण तसं बघितलं तर प्रत्येक आवेग हा नैसर्गिकच असतो ना. मनाला वाटणारी प्रत्येक ओढ ही नैसर्गिकच नाही का. मानवी मन जरा जास्तच निसर्गाकडे धावणार आहे. त्याच्या मनाची ओढ जिथं तिथं जाणवते आणि लक्षात येते. ही ओढ नसेल तर कुठलीच कला निर्माण होणार नाही. व्यक्त होण्याची ओढ त्याच्या हातून कलेची नवनवीन दालनं उघडी करत असते. कधी ती चित्रकला असते, कधी नृत्यकला, कधी शिल्पकला, कधी गाणं तर कधी लिहिणं. अगदी सर्वदूर फुललेली सुंदर फुलं दिसली तरी मानवी मन त्यांच्याकडे ओढलं जातं. गंध आणि रूप दिसताच शब्द जन्म घेतात, मन पटकन म्हणतं, सुमनांनो वा माझ्या संगे सुंदर झेले मधुगंधाचे, बकुल होऊन फुलेन मीही लेऊन लेणे ऋतुराजाचे. ऋतुराजाचं वसंताचं लेणं केवढं अद्भुत आहे याची जाणीव फुलांचे बहरलेले ताटवे बघितले की येते. हा सौंदर्याचा खजिना कोणी बरं लुटवला असेल. जिथवर नजर ठरेल तिथवर फुलल्याचे

पसरलेले ताटवे, जणू काही कोणीतरी रेखाटलेलं सुरेख चित्र. या सगळ्या रंगांची उधळण करायला आणले कुठून आणि कोणी हे रंग? आकाशाचा निळसर, काळसर, लाल, गुलाबी, केशरी आणि सकाळ संध्याकाळचा सोनेरी, त्यातून रात्री तारकांनी झळाळून उठलेलं आकाश, आ त्यासाठी तर शब्दच नाहीत. जरा पाऊस पडला की जिकडं बघावं

हे बघितलं, ऐकलं की वाटतं आपणही व्हावं चित्रकार आणि म्हणावं, रंगांनो या माझ्या संगे, या खुलवाया स्वप्न धरेचे, तुम्हा परी रंगून मीही होईन तुलिका रवी वर्म्याची. खरंच होता येतं का आपल्याला जे व्हावंसं वाटतं ते, क्षणात एक तर क्षणात दुसरं? हो, होताच येत असेल. प्रत्यक्ष नसेल कदाचित, पण कल्पनेत तर नक्कीच. कारण आपल्या मनाला निसर्गानं ती शक्ती दिलीच आहे कल्पनेची, कल्पनेत रमण्याची आणि कल्पनेत स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची. त्या शक्तीच्या साह्यानंच तर केली आहे मानवानं इतकी प्रगती आणि घेतली आहे उत्तुंग भरारी, गगनाला गवसणी घालणारी. वैज्ञानिक शोध असोत, मानवी जीवन वाचवण्यासाठी केलेली धडपड असो, सागराचा तळ गाठायचा असो, उंच पर्वतांच्या रांगा पादाक्रांत करायच्या असोत, पृथ्वीच्या पोटात शिरून तिची अज्ञात रहस्य जाणून घ्यायची असोत, किंवा अंतराळातले ग्रहतारे मोजायचे असोत, सगळं काही शक्य झालंय ते केवळ या महान शक्तीच्याच आधारानं, नाही का? कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रगतीच्या दिशेने झेपावणं आणि ध्येय गाठूनच विसावा घेणं ही देखील याच मनाची क्षमता. नक्की कोण कोणाला प्रेरणा देतं? मानव निसर्गाला की निसर्ग मानवाला? त्या दिवशी सहज चार ओळी लिहून गेले. विहगांनो घ्या माझ्या संगे, उंच भरारी दिगांतरी. विहगांनो घ्या माझ्या संगे, उंच भरारी दिगांतरी. उठुनी मी ही राखे मधुनी, धुंडीन क्षितिजे नभांतरी. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाची ही शक्ती कोणाची? मानवाच्या त्या तरल कल्पनेची जी मयुराच्या पदी थेंबांचे नुपूर बांधायचा विचार करते. किती सामर्थ्य आहे!

त्या शक्तीचं मोजमाप करता येतं का? ज्याच्या मदतीनं सागराचा तळ शोधायचा त्याच्या तळाशी जाता येतं का आपल्याला? गगनाला गवसणी घालणारी मानवी बुद्धी कशी आणि कुठे रमते हे सांगता यायचं नाही. कधी ती म्हणते, ताऱ्यांनो वा माझ्या संगे लक्षदीप घन तिमिरांतरी, तेवे न मी ही दिवली होऊन मना मनात उजळीत प्रीती. तर कधी तिला वाटतं म्हणावं, शब्दांनो या माझ्या संगे, शब्दांनो या माझ्या संगे अर्थाचा घेऊन चांदवा, होऊन कविता, होऊन कविता गाईन मीही अंतरीचा भावनवा. किती गंमत आहे ना, जी बुद्धी, जी कल्पना, जी भावना आणि जी शक्ती सर्व काही निर्माण करू शकते, तीच त्या सगळ्याचा विध्वंस सुद्धा करू शकते. ज्या बुद्धीच्या बळावर राज्य जिंकली गेली, जगानं सुखी व्हावं म्हणून नवनवीन साधनांची निर्मिती केली गेली, तीच बुद्धी जगाच्या विनाशाचा खल विचारही करू शकते, दुष्ट विचारही करू शकते. का होतं असं? सुंदर रंगांनी विनटलेली ही पृथ्वी एका लहानशा बॉम्बच्या स्फोटानं बेचिराख व्हावी अशी कल्पना कशी काय करू शकतो मानव? ही त्याची आई, ही त्याची धरती, त्याची पालन करती, पोषण करती, तिच्यावरच घाला घालण्याचा विचार का करतो तो? मयूर नृत्याच्या सुंदर मोहमयी कल्पनेनं सुरू झालेला माझा हा विचार प्रवास विध्वंसाच्या किनाऱ्यावर येऊन का थांबला? असंच आहे का आयुष्य? सौंदर्यात उत्पन्न होतं आणि विनाश, लय पावणं म्हणजे खरंच विनाश आहे का? एकच जर कायम राहिलं तर नवीन, त्यापेक्षा चांगलं, त्यापेक्षा प्रगत, त्यापेक्षा सरस, त्याच्या पुढल्या कक्षेतलं, त्यापेक्षा उच्च प्रतीचं कसं निर्माण होईल? शाळेत शिकलेली आणि शिकवलेली सुद्धा एक कविता आठवली, बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, खत्म होती है जब स्याही उठता है अक्षर पत्र पर. काहीतरी नष्ट होतं तेव्हा काहीतरी निर्माण होतं. कष्ट करून, घाम गाळून आणि रक्ताचं पाणी करून शेतं पिकवणारा शेतकरी असो किंवा राब राब राबून कठोर पाषाणातून निर्गुण ईश्वराचं सगुण रूप साकार करणारा शिल्पकार असो, ते स्वतःच ईश्वर स्वरूप असतात. तसंही ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं ना. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आरत पुकारी, अवती भवती असून दिसेना शोधितोस आकाशी, कुठे शोधिशी रामेश्वरन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. भगवंत आपल्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या अंतरंगी असतो, वाऱ्यात असतो, ताऱ्यात असतो, फुलांच्या गंधात असतो, पानांच्या सळसळीत असतो, रंगाच्या रंगी असतो, शब्दांच्या अर्थी रमतो, सुरांच्या स्वरात वसतो आणि प्रीतीच्या भावात दिसतो. मयुराच्या नर्तनात तर असतोच असतो. रात्रीच्या वेळी निळ्या नभाच्या गूढ पोकळीत जेव्हा नक्षत्रांची नक्षी उजळलेली असते, उंच उंच डोंगरात घननीळ त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो, हिरव्या रानी डोलणाऱ्या पिकांवर गुंजन करणारे भ्रमर मधुगट भरत असतात, पहाटे पहाटे जाई जुई प्राजक्ताच्या

उद्या कळ्या उमलत असतात तेव्हा साऱ्या जीवनाचं स्वप्न झालेलं असतं. मग आपणही म्हणतो, मैंने कहा फूलों से हंसू तो वो खिलखिला कर हंसती है, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई हंसने के लिए. मैंने कहा रंगों से रंगों तो वे जग सारा रंग गए, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई रंगने के लिए. किती सुंदर सुरेख आणि सुरेल आहे हे जीवन. निसर्गाची अप्रतिम निर्मिती, किमया, जादूगरी, मोहिनी, काय हवं ते म्हणा. मला मात्र वारंवार अगदी सुरुवातीला आठवलेल्या नर्तन करणाऱ्या मयुराचे आभार मानायचे. त्यानंच तर उलगडला हा विशाल भावभावनांचा पट, अगदी त्याच्या फुलवलेल्या नृत्यासाठी पसरलेल्या विशाल पिसाऱ्यासारखा. मग मीही म्हटलं, लयकारा ये माझ्या संगे, लयकारा ये माझ्या संगे, घे गिरकी थिरकपदी, नुपुर होऊन झंकृत होईन, घे इन धाव परमपदी, घे इन धाव परमपदी.

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेअंतर्गत डॉक्टर भारती सुदामे यांचं ललित भाषण ऐकलत आणि त्याचा आनंद घेतलात. तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमासोबतच आजचं आपलं वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे आणि वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. आता मी तुमची मैत्रीण स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेओ, या प्रसारण सभेत मी सुप्रिया देशपांडे आपलं मनापासून स्वागत करते. यानंतर ठीक 1 वाजता ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आणि त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राच्या प्रसारणात गीतबहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1 वाजता ऐकूयात आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या 11व्या नियामक परिषदेची बैठक सुरू आहे. या बैठकीत देशभरात उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासह रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि परस्पर भागीदारी यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची रूपरेषा तयार करण्यावरही बैठकीत चर्चा होत आहे. विकसित भारत 2047 सर्वसमावेशक मानवी विकास ही या वर्षीच्या या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित आहेत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानकानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणावर शून्य उत्पादन शुल्क आकार

0: केलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शाश्वत विकासासाठी समाजातला प्रत्येक घटक आरोग्य संपन्न होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैत्राम पवार यांनी केलं. नाशिकमध्ये काल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 28व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू संजीव सोनवणे, पद्मश्री पोपटराव पवार यावेळी उपस्थित होते. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, स्वच्छता, पोषण, सुरक्षित पिण्याचं पाणी, पर्यावरण संरक्षण, मानसिक आरोग्य आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये मोठं काम करण्याची गरज पोपटराव पवार यांनी यावेळी व्यक्त केली. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या 34 विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सहज उपलब्ध करून देण्यासाठी परभणीच्या तहसील कार्यालयानं महसूल विभागातले 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. या उपक्रमाअंतर्गत 7-12 उतारे, फेरफार, नोंदी, शेतपुस्तके, पाहणीपत्रके तसंच इतर महत्त्वपूर्ण महसुली दस्तावेजांचं स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं आहे. अकोला महानगरपालिकेनं 2026 जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातल्या महानगरपालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना महासंचालनालयाच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपानं नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला. 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर 16 मे पासून प्रगणकांनी घरोघरी जाऊन माहिती संकलनाचं काम केलं जात आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. खारेगाव टोलनाक्याजवळ केलेल्या या कारवाईत 3 जणांना अटक करण्यात आली. यापैकी 1 जण गुजरातचा तर 2 काश्मीरचे रहिवासी आहेत. या कारवाईत पथकानं 3 किलो 20 ग्रॅम चरस आणि 12,984 ट्रामाडॉल कॅप्सूलसह एकूण 3,03,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्रात प्रतिबंधित असणाऱ्या कापसाच्या STBT वाणाला परवानगी द्यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं नंदुरबार गुजरात सीमा भागात आज आंदोलन केलं. मुळातच हे वाण इतर राज्यात वापरलं जात असतानाच महाराष्ट्रात या वाणावर असणारी बंदी ही शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केला आहे. या STBT वाणामुळे कापसाचं उत्पादन वाढत असून शेतकऱ्यांना खर्च कमी येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या PV सिंधू हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिनं भारताच्याच इशारानी बरुआचा 22-20, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. पहिला सामना यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात तब्बल 48 संघ सहभागी होत असून ही स्पर्धा फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांना यजमान म्हणून थेट प्रवेश मिळाला आहे. तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षाच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
4: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, राम राम पाहुणं या चित्रपटातलं. संगीत लता मंगेशकर यांचंच होतं. चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून गीतबहार ह्या कार्यक्रमात.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

शोभा जोशी यांनी गायलेलं, झुंज या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत. गीत आहे झपाटलेला या चित्रपटातलं, गुरु ठाकूर यांचं, संगीतकार अवधूत गुप्ते.

मोरया या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. 1:40 ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे। 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे। देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत

संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय. किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली, असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला. सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, KC वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिख बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या

0: रौली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळालाय. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलं आहे. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. कोकण रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने सुविधा द्याव्या अशी खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्काराचं वितरण. पालघरमधल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुरस्कार प्रदान. आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर 6 पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि

0: तर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीता चौरे.
1: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या रेल्वे प्रवासासाठी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. तिकीट दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी RPF तैनात करावे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष एक्सप्रेससह अन्य गाड्या सुरू करावी अशी आग्रही मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. रखडलेली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करून या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजना आणि PM गतिशक्ती योजना यामध्ये समावेश करावा. तसंच राजधानी आणि वंदे भारतसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडी इथं थांबा द्यावा अशी मागणीही खासदार म्हस्के यांनी लावून धरली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या आदर्शावर राज्य कारभार चालवत असल्याचे सांगितले. अहिल्यादेवींच्या विचारातूनच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे यांच्यासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील भीषण विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जिल्ह्यातील अवैध गावठी दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. यामध्ये गावठी दारू रसायन आणि वाहनांसह तब्बल 86,83,985 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे.
2: पालघर जिल्ह्यातल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानासोबत 5,00,000 रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना, प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीची दखल घेत जव्हार प्रकल्पाचा हा गौरव करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 वर तब्बल 6 पादचारी उड्डाण पूल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने ई निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये BTEC, MTEC आणि मृदसंधारण विषयात PhD केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंड मधील व्हाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आलाय. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेतपद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळ्याची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारं आणि बाजारात चांगली मागणी असलेलं हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांना देशातील प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील केवळ 5 खासदारांमध्ये त्यांची निवड झाली आहे. संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती, प्रभावी कामगिरी आणि जनहिताचे प्रश्न ठामपणे मांडल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
0: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेवर दुपारचा 1:45 आणि 35 सेकंद झाली आहेत.
4: आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: श्रोते ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात लता मंगेशकर यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली आहेत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 MHz. यानंतर ठीक 1:50 उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात SP बालसुब्रमण्यम आणि SJानकी तसंच सहकाऱ्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं जमाई राजा या चित्रपटातलं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं नूर कसकर यांचं हे गीत, संगीतकार राम लक्ष्मण आणि चित्रपट पत्थर के फूल।

श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.

0: अमित कुमार आणि साधना सरगम यांनी गायलेलं खेल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जावेद अख्तर यांचं, संगीतकार राजेश रोशन. श्रोते, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर.
1: मग बरोबर आहे ना, तेवढं जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
2: ए दादूड्या, लहान आहे मी, बालकामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
1: हो का?
2: 1098 वर फोन करून सांगे ना.
3: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू.
4: अरे हे काय चाललंय?
5: आमचंही असंच चालतं, कारण हे आहे हलकं फुलकं.
6: हलकं फुलकं?
5: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.
0: श्रोते, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मोहब्बत या चित्रपटातलं विनोद राठोड आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार नदीम श्रवण.

0: विनोद राठोड आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मोहब्बत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 MHz. यानंतर ठीक 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: राष्ट्रीय सेवा देश की सुरीली.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा दे
1: आकाशवाणी मुंबई, रश्मि पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद। आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान। सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले। राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं। विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं। देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं। महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या। भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहे।

या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल, असं ते म्हणाले. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनई वादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट

0: आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला आरंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 वाजता पुन्हा भेटूया.
2: जो वहां के लोग परंपराएं हैं उसके साथ में एक जुड़ाव भी महसूस करवाते हैं.
3: बिल्कुल. और सीमित संसाधनों और घटती लोकप्रियता के बावजूद भीमव्वा ने गांव और कस्बों में व्यापक यात्राएं की और पारंपरिक कलाओं को जीवित रखने के लिए संघर्षरत ग्रामीण कलाकारों के लिए एक प्रेरणा का स्रोत बनी.
2: पारंपरिक कठपुतली कला जो विलुप्त हो रही थी और खतरे में जा रही थी, क्योंकि ऐसी कला है ना जिन्हें बहुत लोग नहीं जानते, तो जब उन्होंने इस खतरे को भांपा तो युवा पीढ़ियों को प्रशिक्षित करने का बीड़ा भी उन्होंने उठाया कि भाई जो चीज़ उन्होंने खुद सीखी है वो आने वाली पीढ़ी है वो भी सीख सकें, ताकि जो तोगलू गुम्बे याता की जो कला है इसके अस्तित्व के लिए जो भी ज़रूरी ज्ञान है, कौशल है, वो उन तक भी उसे पहुंचा सकें.
3: बिल्कुल. और उनकी कार्यशालाओं और मार्गदर्शन ने कठपुतली कलाकारों की एक नई पीढ़ी तैयार की है, जिससे ये कला आज भी जीवंत और प्रासंगिक बनी हुई है. उनके मार्गदर्शन में उनका परिवार प्रमुख महाकाव्यों और लोक कथाओं का मंचन करता चला आ रहा है.
2: और ये जो मंचन वो करते आ रहे हैं इससे कर्नाटक की जो सांस्कृतिक विरासत है वो देखिए ना आज भी संरक्षित है. और उनके प्रदर्शन केवल मनोरंजन ही नहीं देते हैं लोगों को, बल्कि उनका जो प्रतीकात्मक महत्व है या जो भी वहाँ के उत्सव हैं, त्यौहार हैं, जो भी परंपरा है उनसे जुड़े हुए होते हैं.
3: बिल्कुल.
2: भीमव्वा की जो जीवन यात्रा है वो केवल एक कठपुतली कलाकार की कहानी हमें नहीं बताती, बल्कि एक सांस्कृतिक संरक्षण किस तरह से किया जाता है ये पूरी कहानी बयान करती है.
3: बिल्कुल. उनका जीवन भर का मिशन कर्नाटक के पर्दे पर कला की जीवंतता को बनाए रखना रहा, ताकि तोगलू गुम्बेता की प्राचीन आवाजें आने वाली पीढ़ियों को मंत्रमुग्ध करें और उनको शिक्षित करती रहें. और पारंपरिक चमड़े की कठपुतली कला तोगलू गुम्बेता के क्षेत्र में उनके असाधारण योगदान के लिए भीमव्वा डोडा बलप्पा शिले कैथारा को भारत का 4वां सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री प्रदान किया गया.
2: वो आगे इसी तरह नई पीढ़ियों को ये काम सिखाती रहें और

श्रोत्यो, विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केले रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एकामागून

0: एक संकट आले. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले, ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
1: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे, तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानसशिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
0: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे, तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही, तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
1: थोर साहित्यिक वि स खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे, ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही, तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणूसकी जिवंत आहे, तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्री मधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझा वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, कधीही तुझा वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
0: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले, त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा, माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
1: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही, तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले, तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे, ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.

0: मित्रांनो, ताने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. ताने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता? तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील. जर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. ताने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
1: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले. तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना? नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
0: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस? असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होत, वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला, तापहरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
1: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ
0: लागले. तिसरे पान म्हणजे एका साध्या कृष आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खान्देशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास, भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्य पेरत होते.
1: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या

0: या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझी ही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खानदेशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसाढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या कर व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
0: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कुणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी खानदेशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवताना त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया आला हो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदा लाहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन नातरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, बनसागर भारत।

0: हो वो विश्वातशो भुनीरा हो।
1: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे। काळ होता 1940 ते 1942 चा। महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती, पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल। याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली। सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती। गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे। त्यांच्या एका

0: उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवादल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवादलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
1: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे म्हणजेच करू किंवा मरू हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे. गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो, पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे, पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
0: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
1: 5वे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने, काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
0: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
1: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला. त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला, पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसूभरही डगमगला नाही.

0: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला, 1 मे 1947. साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
1: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
0: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
1: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, सर्व नेते सत्तेच्या पदांवर आरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
0: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
1: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला, त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
0: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
1: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
0: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
1: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आत्ताच आपण ऐकलात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं स्वानंद गोडबोले यांनी.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58%, घर भाडे भत्त्यातही वाढीची घोषणा. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघ निवडणुकीतून गोकुळ गीते यांची माघार. संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातून अनेक नामवंतांचा गौरव. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला आजपासून प्रारंभ. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणावर आता उत्पादन शुल्क आकारलं जाणार नाही. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. दरम्यान शेतकरी कल्याण हे केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाच्या अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ काल झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 सैनिक हुतात्मा झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे. प्रवाशांकडून अतिरिक्त रकमेची सक्ती करणाऱ्या आणि ती न मिळाल्यास प्रवास रद्द करणं अथवा मानसिक त्रास देणाऱ्या ऍप आधारित टॅक्सी आणि राईड हेलिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाईचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच 53%वरून 58%पर्यंत वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. आज मुंबईत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत घेतलेल्या एका आढावा बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा दिलासादायक निर्णय ठरणार आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनानं विटा, कौलं, निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती आणि वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारनं आता कुंभार समाजासाठी विशेष धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाअंतर्गत राज्यातील कुंभार समाजातील कुटुंबांची नोंदणी करण्यात येणार आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत गीते यांच्यासोबत बोलणी केली. दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्यानं गीते हे माघार घेत असल्याचं गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यात कृषीमित्र भरतीच्या नावाखाली सामाजिक माध्यमं आणि इतर माध्यमातून काही बोगस जाहिराती निघाल्या असून अशा

0: कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. कृषी विभागाच्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमाद्वारे किंवा संबंधित कार्यालयामार्फतच जाहीर केली जाते. अर्जासाठी शुल्क भरण्याच्या सूचना, वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करण्याचं आवाहन किंवा संशयास्पद लिंकला बळी पडू नये असं भरणे यांनी म्हटलं आहे. सायबर गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण झालं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: घर सांभाळणाऱ्या महिलांना केवळ गृहिणी म्हणून संबोधित केलं जाऊ नये या शब्दामुळे समाजातील त्यांच्या योगदानाचं मूल्य कमी होतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या पीठानं एका याचिकेवरील सुनावणी करताना हे मत नोंदवलं. गृहिणींचं कार्य केवळ घरगुती कामकाजापुरतं मर्यादित नसून त्या कुटुंब संस्थेत आणि भावी पिढ्या घडवण्यात अमूल्य योगदान देतात असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची निवड करण्यात आली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले गायक पंडित अरुण कशाळकर, कथक नृत्यगुरू मनीषा साठे, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनईवादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्णा बोंगाने आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुल्या नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये ताम्रपट आणि शाल असं अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे, तर 25,000 रुपये ताम्रपट आणि शाल असं उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराचं स्वरूप आहे. नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होईल. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 45 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत समीर अब्दुल सत्तार यांच्यासह 4 जणांनी अपील दाखल केलं आहे. या निवडणूक प्रक्रियेत 23 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून 4 जुलैला मतदान आणि 5 जुलैला मतमोजणी होणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरात 20 जूननंतर आंदोलन केलं जाणार आहे. काँग्रेस जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती लातूर इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी दिली. बीड जिल्ह्यामध्ये आगामी 2026 पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. शालेय स्तरावर एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केल्या. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. पहिला सामना यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात तब्बल 48 संघ सहभागी होत असून ही स्पर्धा फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हवामान. मराठवाड्यात बीड, धाराशिव, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यांना पुढचे 3 दिवस तर जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागातल्या इतर जिल्ह्यातही पुढचे काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, अहिल्यानगर तसंच नाशिकसह कोकण, विदर्भ तसंच पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय, एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्त्यातही वाढीची घोषणा, विधानपरिषदेच्या नाशिक मतदारसंघ निवडणुकीतून गोकुळ गीते यांची माघार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातून अनेक नामवंतांचा गौरव, फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला आजपासून प्रारंभ आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10। नमस्कार।

0: नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार। आजच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपला विषय आहे कामगारांमधील व्यसनाधीनता आणि याच विषयी आज मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी बातचीत करणार आहे। मुक्ताताई, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत।
1: धन्यवाद।
0: थेटच मला वाटतं आपण विषयाला हात घालूया। कामगारांमधील व्यसनाधीनता असं म्हणत असताना कोणकोणत्या प्रकारची व्यसनं तुमच्या एकूणच सगळ्या अनुभवातनं तुम्हाला निदर्शनाला आली आहेत आतापर्यंत, त्याचे प्रकार म्हणजे थोडक्यात हे आम्हाला आधी सुरुवातीला सांगा।
1: तर असं म्हणतात की साधारणतः दोन प्रकारचे व्यसनं असतात। एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो अंमली पदार्थांचं व्यसन,
0: हो,
1: त्याच्यामध्ये मग दारू, तंबाखू, वेगवेगळे ड्रग्ज किंवा आजकाल औषधांचा सुद्धा व्यसन करायला गैरवापर केला जातो।
0: बर,
1: तर हे झाले सगळे अंमली पदार्थ। आणि अलीकडे वाढायला लागलेलं आणखीन एक व्यसन म्हणजे वर्तनात्मक व्यसन, त्याच्यामध्ये अंमली पदार्थाचं सेवन केलं जात नाही पण आपल्या वागण्याचं ते एक प्रकारे व्यसन असतं। तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारची व्यसनाधीनता दिसून येते।
0: बरोबर। आपण याच्यातले जे दोन भाग आहेत त्यातला पहिला भाग असा घेऊया की अंमली पदार्थांची व्यसनाधीनता, तर यामध्ये काय काय तुम्हाला अनुभवायला येतं?
1: आपल्या देशामध्ये सगळ्यात जे कॉमन व्यसन आहे ते म्हणजे दारूचं आणि तंबाखूयुक्त पदार्थांचं। चार घ्यायला येतात त्या जवळजवळ प्रत्येकाला तंबाखूयुक्त पदार्थाचं व्यसन असतं। मग याच्यामध्ये जी चावली जाते ती तंबाखू, गुटखा किंवा महिलांमध्ये आढळणारं मिश्री किंवा सिगरेट, हुक्का, बिडी, हे सगळे जे आहेत ते तंबाखूयुक्त पदार्थ आहेत। हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही। ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय? तर खरं तर व्यसनाच्या बाबतीत छोटं मोठं काही नाहीये,
0: खरं
1: सगळंच व्यसन भयानक असतं। पण त्यातूनही तंबाखूयुक्त पदार्थाचं जे व्यसन आहे ज्यामुळे बरेच तब्येतीचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात आणि कॅन्सरचा धोका असतो। पण हे एक खूप कॉमन व्यसन आहे की जे कामगारांमध्ये आढळतं किंवा सर्व अगदी विद्यार्थ्यांमध्ये, गृहिणींमध्ये, सगळ्यांमध्येच हे व्यसन दिसून येतं। दुसरा कॉमन म्हणजे दारूचं। जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यात त्यांना असं कोणीतरी विचारलेलं होतं की किती प्रमाणात दारू प्यायली तर ती आपल्यासाठी सुरक्षित आहे, तर त्यांचं उत्तर होतं झिरो, शून्य। कुठली कितीही तुम्ही कमी प्या, महागाची प्या, स्वस्तातली प्या, तरी दारू तुमचं नुकसानच करते, त्यामुळे दारू ती धोकादायकच आहे। तर हे दुसरं झालं व्यसन। मग आता कॉमन आजकाल व्हायला लागलेली व्यसन अजून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज। तर याच्यामध्ये एक सगळ्यांनाच एक ऐकून माहिती असतं की गांजा, ज्याला वीड म्हणतात, किंवा ब्राऊन शुगर, ज्याचं खरं नाव आहे हेरॉईन पण आपल्याकडे त्याला ब्राऊन शुगर म्हणतात। इतर वेगवेगळी ऐकली असतील की ज्याच्यामध्ये एलएसडी आहे, कोकेन आहे, तर अशी वेगवेगळी ड्रग्ज सुद्धा व्यसनासाठी

0: साठी त्यांचं सेवन केलं जातं. आणि पहिलं मी जे नाव घेतलं की गांजा, त्याला कॅनाबिस किंवा वीड म्हणतात, तर हे विशेषतः तरुण मुलांमध्ये आजकाल वाढायला लागलेलं व्यसन आहे. कारण त्याच्याही बाबतीतले बरेच गैरसमज आहेत. रेव पार्टी झाली तर रेव पार्टीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अगदी गांजापासून ते एलएसडी, कोकेन, ब्राऊन शुगर, एमडी, मेथ ही सगळी ड्रग्ज त्याच्यामध्ये सेवन केलं जातं. आणि अजून एक प्रकार अंमली पदार्थांचा म्हणजे औषधं.
1: बर,
0: औषधं जी आपल्याला जेव्हा काही आपण आजारी पडतो, आपण डॉक्टरकडे जातो, तर आपल्याला डॉक्टर औषधं देतात आणि आपण डॉक्टरी सल्ल्यानी ती औषधं घेतो.
1: हो, अपेक्षित असतं,
0: अपेक्षित असतं की ती औषधं व्यवस्थित घ्या, बरं झालं आणि डॉक्टरनी जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा ते बंद करा, त्याच प्रमाणात घ्या. पण काही लोकांच्या बाबतीत मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याचा गैरवापर केला जातो की झोप येत नाहीये मग झोपेची औषधं घ्या, किंवा पेन किलर्सचा सुद्धा अशाच प्रकारे नशा करण्यासाठी वापर केला जातो. तरुण मुलांमध्ये तर खोकल्याचं औषध अतिप्रमाणामध्ये घेतलं जातं. तर अलीकडे औषधांचा सुद्धा गैरवापर व्यसन करण्यासाठी केला जातो. आणि अलीकडे अजून आम्हाला एक असं व्यसन दिसून येतं की जे विशेषतः स्टेशनवरती जी राहणारी मुलं आहेत किंवा जी अति गरीब घराण्यातली किंवा रस्त्यावरची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये वासावाटे घेण्याचं एक व्यसन असतं.
1: बर,
0: की जे व्हाईटनर इंक असते त्याचा ते वास घेतात किंवा डिझेल, पेट्रोल याचा वास घेतात आणि ते सुद्धा खूप घातक आहे. त्या मुलांना असं वाटतं की हे तर काही शरीरात माझ्या जात नाहीये, मी काही ते पीत नाहीये, पण त्याच्यातनं ज्या वाफा निघतात, ज्या शरीरात जातात, मेंदूपर्यंत जातात, त्या खूप घातक असतात. मेंदूवर कायमस्वरूपी त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा बेशुद्ध पडतात, त्याच्यामुळे अकाली मृत्यू येऊ शकतो. तर असे बरेच अंमली पदार्थ आहेत की ज्याचा व्यसन करण्यासाठी वापर केला जातो.
1: पुढचा प्रश्न असा आहे की आपण कामगार सभेमध्ये बोलत असताना तुमच्या एकूण अनुभवामध्ये काय येतं की कोणत्या प्रकारचे कामगार जास्त व्यसनाधीन होतात, म्हणजे याला शिक्षण, आर्थिक स्तर असा काही फरक आता उरलाय का?
0: असं म्हटलं जातं की व्यसन कुठल्याच प्रकारचा भेदभाव करत नाही. स्त्रियांमध्ये पण वाढतंय जसं पूर्वी पुरुषांमध्येच फक्त आपल्याला दिसायचं, किंवा कुठल्याही प्रकारचं तुमची आर्थिक परिस्थिती असेल तरी पण व्यसन दिसतं की अगदी गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत ते श्रीमंत आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही हेच दिसून येतं. किंवा कामगार म्हणजे जे आपण म्हणतो की जे सॅलरीड आहेत, ज्यांना पगार मिळतो त्यांच्यामध्ये जसं दिसतं तसं समजा कोणाचा स्वतःचा बिझनेस आहे किंवा कोणी शेती करतंय तर त्यांच्यामध्ये पण दिसून येतं. म्हणजे वयोगट, तुमचं वैवाहिक स्थिती, तुमची आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता या सर्वाच्या पलीकडे व्यसन गेलेलं आहे ते कोणाही मध्ये आपल्याला दिसून येतं. सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये आढळणारं सगळ्यात कॉमन व्यसन म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
1: बर,
0: मग त्याच्यामध्ये थोडा फरक असेल की समजा एखादी महिला आहे की ती झाडू मारायचं काम करते तर ती कदाचित मिश्री सकाळी लावते, ते तिचं हे असेल. किंवा एखादा अगदी खूपच उच्च शिक्षित आणि उच्च पदावरती काम करतोय तो एखादी महागडी सिगरेट ओढत असेल किंवा तो हुक्काद्वारे तो हे करत असेल किंवा ई सिगरेट करत असेल. किंवा मग काही प्रकारे जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये बिडीचं दिसतं, काही वेळा सिगरेटचं दिसतं. तर सगळ्यात कॉमन हे सर्व प्रकारच्या कामगारांमध्ये असणारं म्हणजे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन.
1: बरोबर,
0: मग त्याच्याचबरोबर मग दारूचं सुद्धा. आणि ते पण आपण बघतो की जसं इन्कम आहे, आर्थिक आपलं जे स्थिती आहे तर त्याच्यानुसार ते बदलतं की खूप अति उच्चभ्रू जे असतील तर ते महागडी दारू पितील, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन पितील. मध्यमवर्गीय ज्याला इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणतात तर ती पितील की जी मध्यम साधारण त्याचा खर्च असतो. तर मग नाहीतर इन्कम कमी असेल तर देशी पितील, किंवा मग इन्कम कमी असलेले जे लोक असतील ते हातभट्टी पितील, देशी पितील. तर सर्वच प्रकारच्या कामगारांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचं आणि दारूचं हे व्यसन खूप कॉमन होतंय. आणि मगाशी आपण अजून एका व्यसनाचा उल्लेख केला की वर्तनात्मक व्यसन.
1: हो, मी आता येणारच होते तिकडे की त्याचा परिणाम आणि त्यांनी किती जणांना व्यापलंय, किती प्रकारच्या कामगारांना तेही सांगा.
0: कालच ना मी सकाळी चालले होते ऑफिसला आणि सिग्नलला थांबले होते तर शेजारी एक बस उभी होती आणि त्याच्यात ती बस जी कारखान्यात कामगारांना नेणारी असते तर सहज माझं लक्ष गेलं तर खिडकीत जे सगळे लोक बसलेले होते प्रत्येकाच्या हातात फोन होता आणि फोनमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं. तर अलीकडे आपण हे दृश्य सतत बघतो. पूर्वी प्रवासात गप्पा मारायचे सहप्रवाशांशी तर आता प्रवासात सगळ्यांना

0: ज्या समोर आपला फोन असतो
1: बरोबर,
0: तर हे व्यसन नक्कीच वाढतंय. सुरुवातीला फोन वापरणं किंवा ही सर्व्हिस घेणं हे महाग होतं, पण नंतर ते स्वस्त होत गेलं, इंटरनेट आपल्या हातात आलं. त्याला इंटरनेट अडिक्शन डिसऑर्डर IAD असं नाव आहे. तर ह्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत की एक तर साधं फोनचं व्यसन किंवा इंटरनेटच्या संदर्भातली जे काही सर्व व्यसन असेल, की ते सोशल मीडियाचं असेल, व्हिडिओ बघण्याचं असेल, वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह गेम असतात ते खेळण्याचं असू शकतं, किंवा काहीतरी ऑर्डर करायचं, खरेदी करायची, हे पण आजकाल वाढतंय ऑनलाईन शॉपिंगचं. अजून एक वाढतंय ते म्हणजे जुगाराचं, की ऑनलाईन जुगार असतात ते खेळले जातात आणि त्याच्यावरती पैसे खूप खर्च होतात. तर हे वर्तनात्मक व्यसन सुद्धा आता सर्वांमध्ये वाढतंय.
1: आता आपण व्यसनांचे दोन भाग बघितले, अंमली पदार्थाचं व्यसन आणि वर्तनात्मक व्यसन. या सगळ्या व्यसनाधीनतेचा त्यांच्या स्वतःवर काय परिणाम होतो आणि कुटुंबावर आणि सगळ्यात महत्वाचं कामाच्या ठिकाणी त्याचा काय परिणाम होतो व्यसनाचा?
0: सर्वात महत्वाचा परिणाम होतो तो आपल्या लिव्हरवरती, कारण लिव्हरमध्ये आपलं जे रक्त आहे ते शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं आणि त्यामुळे जर का दारू किंवा कुठलेही अंमली पदार्थ घेतलेले असतील तर लिव्हरवर परिणाम होतो. त्याचबरोबर आपले अतिशय महत्वाचे अवयव, मेंदू, हृदय, किडनी या सगळ्यावरही गंभीर दुष्परिणाम होतात. हे एकदा जेव्हा दुष्परिणाम होतात तेव्हा कित्येकदा त्याच्यातून बरं होणं हे अवघड असतं. म्हणून आम्ही वारंवार सांगतो की हे करूच नका, ते जास्ती महत्वाचं आहे एकदा ते परिणाम झाल्यानंतर तुम्ही उपचार घेण्यापेक्षा. त्याचबरोबर मानसिक नुकसान होतं, मनाला सतत तिथे ओढ लागते, त्याच्यामुळे चिडचिड वाढते, अँझायटी म्हणजे चिंता, निराशा, नकारात्मक भावना ह्या सगळ्या वाढतात.
1: पण अनेकांचं म्हणणं असतं की नकारात्मक भावना, अँझायटी कमी करण्यासाठी आम्ही व्यसन करतो,
0: तर ते अतिशय तो मोठा गैरसमज आहे. अल्कोहोल एक डिप्रेसंट आहे, ते आपल्या नर्वस सिस्टीमची ऍक्टिव्हिटी कमी करतं. ऍक्च्युली जेव्हा दारू घेतली जाते तेव्हा तात्पुरतं असं बरं वाटल्याचं फिलिंग येतं, त्याच्यामुळे मनावरची बंधनं सैलावतात आणि बरं वाटल्यासारखं वाटतं, पण हे खूप तात्पुरतं असतं. तो जो परिणाम असतो तो लगेच ओसरतो आणि मग अजून घ्यावी असं वाटतं आणि मग ह्याच्यातूनच पुढे व्यसनाधीनता निर्माण होते, कारण ती ओढ त्यांच्या मनाला लागलेली असते. आनंदासाठी आम्ही घेतो असं काही लोक जेव्हा सांगतात तेव्हा माझा हाच प्रश्न असतो की ही गोष्ट करून तुम्हाला आनंद मिळतो पण तुमच्या कुटुंबाचं काय, हे सगळं तुमचं बघून त्यांना किती त्रास होतोय. असं पण उत्तर लोक देतात की मी माझ्या पैशाने पितो, मी काही त्यांच्याशी भांडत नाही, त्यांना मारत नाही, मी काही त्यांना त्रास देत नाही. तुम्ही त्रास देत नाही पण तुम्ही व्यसन करता याचा कुटुंबियांना त्रास होत असतो. तुमच्या तब्येतीचं नुकसान होतंय हे ते बघतायत, त्यांचा त्यांना त्रास होतो, किंवा तुमचं वागणं बदलतं, तुम्ही जबाबदाऱ्या पाळत नाही. लहान मुलं जर आपल्या घरामध्ये असतील आणि ते जर काही रोजचं बघत असतील तर मुलांच्या आत्मविश्वासावर किंवा एकूणच वाढीवर परिणाम होतो असंही दिसून येतं. मुलांना लहान वयापासून याची उत्सुकता वाटते आणि पुढे ते सुद्धा व्यसन करू शकतात.
1: बरोबर,
0: तर नातेसंबंध कायमचे बिघडणं हे एक होतं, समाजामध्ये आपली किंमत कमी होते. आणखीन एक महत्वाचा परिणाम होतो म्हणजे आर्थिक, त्याच्यावरती पैसे खर्च कितीतरी होत असतात. जे रुग्ण येतात त्यांना आम्ही मुद्दामून एक ऍक्टिव्हिटी करायला लावतो की आतापर्यंत तुम्ही व्यसनावरती किती खर्च केला, आणि तो जेव्हा ते लिहून काढतात तेव्हा खूप मोठे आकडे समोर येतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं की मी केवढे पैसे याच्यावरती आतापर्यंत घालवलेले आहेत आणि व्यसन बंद केलं तर केवढा माझा आर्थिक फायदा आहे त्याच्यामध्ये.
1: आता तुम्ही अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचे परिणाम सांगितले, वर्तनात्मक जे काही व्यसन आहे तर त्याचे परिणाम पण सांगा.
0: जेव्हा आमच्याकडे असे काही रुग्ण येतात की ते फोनचा अतिवापर करतायत किंवा इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी करतायत, तर तेव्हा त्यांचं हेच म्हणणं असतं की ह्याचा काही आमच्या तब्येतीशी संबंध नाही ना, की मी काही सेवन करत नाहीये कसलं. तर आपण जेव्हा स्क्रीनचा अतिवापर करतो तेव्हा त्याचे आपल्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होतात. स्क्रीनकडे आपण जेव्हा सतत बघतो तेव्हा त्याचा डोळ्यावर परिणाम होतो, मेंदूवर परिणाम होतो, त्याच्यामधून काही रेडिएशन्स निघत असतात त्याची आपल्याला कल्पना पण नसते, त्या रेडिएशनच्या आपण सतत संपर्कात असतो, त्याचा मेंदूवरती परिणाम. सतत कानामध्ये ते हेडफोन्स घालून ऐकलं तर त्याचा कानावरती परिणाम, फोन बघत असताना आपली मान कशी असते आपण वेडवाकडं झोपून किंवा बसून ते बघत असतो.

0: तो खूप लहान वयात अलीकडे लोकांना मानेचे पाठीचे आजार होत आहेत. स्क्रीनचा अतिवापर करणारे जे लोक असतात ते सहसा व्यायाम करताना दिसत नाहीत, नीट पौष्टिक आहार घेत नाहीत, स्क्रीनकडे बघत काहीतरी खाल्लं जातं, या सगळ्याचा शरीरावरती परिणाम होत असतो. स्क्रीनच्या अतिवापराचे मानसिक सुद्धा खूप गंभीर दुष्परिणाम होतात. या लोकांमधला चिडचिडेपणा वाढतो, चिंता करणं वाढतं, नैराश्य वाढतं. तर स्क्रीनचा अतिवापर केला तर त्याचे शरीर, मन आणि सगळ्या कौटुंबिक परिस्थिती सगळ्यावरतीच गंभीर दुष्परिणाम होतात.
1: ते पटकन दिसले नाहीत तरी ते परिणाम होत असतात,
0: पुढे होतच असतात.
1: कामगार म्हणून काम करताना जी काही व्यसनाधीनता असते तर त्याचा खरं तर प्रत्यक्ष संबंध किंवा अप्रत्यक्ष कामाच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्याचा संबंध येतो. तर तो काय काय जाणवतो?
0: कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं तर जे शारीरिक दुष्परिणाम होतात त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कार्यक्षमतेवरती सुद्धा होतच असतो ना. त्याच्यामुळे एकूणच कामाचा उत्साह कमी होतो, किंवा पूर्वी ज्या एनर्जीनी काम केलं जायचं ती ऊर्जा आता राहत नाही. त्याच्यापुढे ते वाढतच गेलं तर मानसिकतेवर परिणाम, मग निर्णय क्षमता त्याच्यामुळे कमी होते, चुकीचे निर्णय घेतले जातात, एकाग्रता याच्यामुळे कमी होते. तर या सगळ्याचा कार्यक्षमतेवरती परिणाम होतच असतो. खूप ठिकाणी आपण बघतो की इतकं ते व्यसन वाढत जातं की कामात चुका सुद्धा होतात. आमच्याकडे ना काही दिवसापूर्वी एक रुग्ण आले होते की ते त्यांना त्यांच्या फॅक्टरीनी पाठवलेलं होतं आणि ते इलेक्ट्रिशियन होते. तर त्यांनी एकदा इतकी मोठी गंभीर चूक केली की त्या सगळ्याचं प्रोडक्शन थांबण्यावरती परिणाम झाला. तर त्या कंपनीच्या दृष्टीने खूप गंभीर चूक होती, पण सुदैवाने त्यांनी संधी द्यायचं ठरवलं आणि आमच्याकडे ऍडमिट केलं आणि काही बाकी काही झालं नाही गंभीर परिणाम वगैरे. त्याचा अकाउंटंट होतं, त्यांनी पैसे मोजताना गंभीर चूक केली आणि मग नंतर त्यांना ते पैसे स्वतःच्या पगारातनं भरून द्यायला लागले. कोणाच्या बाबतीत पोलीस केसपर्यंत वेळ आली, नोकरी गेली. तर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स हे करत राहिलं तर कामावरती सुद्धा होत असतात.
1: तरी पण मग माणसं कशी यामध्ये अडकतात की एखाद्याला व्यसनाधीनतेतनं बाजूला करणं किंवा आधीच आगाऊ सूचना देणं की तू थोडा चुकतोयस बर का, तर असं काही स्ट्रक्चर उभं करता येईल का, याच्याबद्दल काय सांगाल?
0: जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलंय की कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हा एक शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा आजार आहे. त्यामुळे त्या माणसाकडे तो एक वाईट माणूस आहे असं न बघता तो एक आजारी माणूस आहे या दृष्टीने बघा आणि त्याला मदत करा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अनेक कंपन्या किंवा ऑफिसेसमध्ये या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. विशेषतः इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO ते सुद्धा नेहमी सांगतंय की त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. अलीकडे आम्हाला अनेक कंपन्यांमधून बोलावलं जातं की आमच्या कामगारांसाठी काही जनजागृतीचे कार्यक्रम घ्या, व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती द्या, किंवा कोणाला व्यसन लागलं असेल तर त्यांना उपचार द्या. तर खूप ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. जर का स्वतःहून आपण पुढे गेलो, सांगितलं की मदतीची गरज आहे तर लोक तयार असतात. आता बऱ्याच ठिकाणी काउन्सिलर असतात, डॉक्टर्स असतात, त्यामुळे तिथे आपण वैद्यकीय उपचारासाठी गेलो आणि हा प्रॉब्लेम सांगितला तर तिथे सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा अनामिक मद्यपी नावाची एक संघटना आहे आणि जगभर त्यांच्या शाखा आहेत. आपल्या महाराष्ट्रातही प्रत्येक गावामध्ये यांच्या शाखा असतात की आपण नुसतं इंटरनेटवरती बघितलं तरी आपल्याला त्याचे पत्ते आणि फोन नंबर मिळू शकतात. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग घेतात, एकत्र जमतात आणि एकमेकांना अनुभव कथन करतात आणि त्यामुळे त्यांना मदत मिळते. तर अशा प्रकारे हा अवेअरनेस अलीकडे खूप ठिकाणी आलेला आहे. तर याची सुरुवात अशी झाली, अनेक वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये अशी एक घटना घडली की बॉब आणि बिल नावाचे दोन दारुडे एकमेकांना एका संध्याकाळी भेटले आणि ते गप्पा मारत बसले आणि सांगायला लागले की मला कसा दारूमुळे त्रास होतो. आणि मग गप्पा मारून झाल्यावर त्यांना लक्षात आलं की अरे बराच वेळ गेलाय आणि आपल्याला दारूची आठवण पण नाही झाली. मग त्यांनी ठरवलं की आपण नियमितपणे असं संध्याकाळी भेटू म्हणजे आपण एकमेकांना मदत करू. तर ही अल्कोहोलिक अनॉनिमस या संघटनेची सुरुवात होती. आणि मग आता ठिकठिकाणी हा सपोर्ट ग्रुप, असे लोक एकत्र जमतात, ते एकमेकांना उपदेश करत नाहीत, फक्त एकत्र जमतात आणि अनुभव कथन करतात. संध्याकाळच्या वेळेला एकत्र

एकत्र जमल्यामुळे ती जी पिण्याची वेळ असते तेव्हा ते सुरक्षित राहतात. पण अलीकडे तर काही मिटिंग सकाळी असतात, 24 तास ऑनलाईन मिटिंग असतात, ते पण आपल्याला इंटरनेटवर मिळेल की आपल्याला हवी तेव्हा या मिटिंगच्या माध्यमातून मदत मिळू शकते. याच्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही, डायरेक्टली आपल्या जवळच्या मिटिंगला किंवा ऑनलाईन मिटिंगला आपण जाऊ शकतो. आणि या मिटिंगमध्ये जाऊन सुद्धा व्यसन

0: ते जाऊन सुद्धा व्यसनमुक्त राहिलेले हजारो लोक आहेत.
1: अच्छा.
0: आणि याच्यात एक सांगितलं जातं की पूर्ण आयुष्यभराचा निश्चय करू नका, असं म्हणू नका की आता मी जीवनभर व्यसन सोडलं, एवढाच निश्चय करायचा फक्त आजचा दिवस मी व्यसनमुक्त राहीन. वन डे ॲट अ टाइम म्हणतात ते त्याला, फक्त आजचा दिवस. आणि एक एक दिवसाच्या हिशोबानी पुढे जायचंय. तर हे कोणीही या संघटनेमध्ये जाऊन व्यसन सोडू शकतं. आणि व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा प्रत्येक गावात असतात. त्यातली अनेक केंद्र अशी आहेत की जी सरकारी मदतीवरती चालतात, त्यामुळे उत्पन्न कमी असेल तरी सुद्धा लोक तिथे जाऊन उपचार घेऊ शकतात.
1: आता यामध्ये हे सगळं जास्त करून आपण अंमली पदार्थांचं बोललो. हे जे मोबाईल नावाचं यंत्र आहे आणि त्याच्यामुळे जो काही वर्तनात्मक प्रश्न निर्माण होत आहेत कामाच्या ठिकाणी आणि असं, तर शेवटी मला असं सांगा की हा प्रश्न सोडवण्यासाठी काही मदत गट तयार झालेत का, वर्तनात्मक काय म्हणू आपण व्यसनाधीनता सोडवण्यासाठी?
0: हो, त्याचेही आता मदत गट अलीकडे तयार व्हायला लागलेले आहेत. या बाबतीत ना आपण प्रत्येकानी स्वतःला मदत करायची आहे. डॉक्टर किंबरली यंग नावाच्या एक सायकोलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी सुरुवातीला याच्यावरती काम केलं. त्यांनी याच्यासाठी एक टेस्ट तयार केली, त्याचं नाव आहे इंटरनेट ऍडिक्शन टेस्ट, IAT, की जी सहजगत्या इंटरनेटवरती आपल्याला उपलब्ध असते. तर 20 प्रश्न आहेत, मग शेवटी त्याचे मार्क मोजायचे, मग त्याचा अर्थ लिहिलेला आहे की इतकं मार्क म्हणजे काय. याच्यामध्ये असं दिसून येतं की तीन प्रकारचे स्तर आहेत, यूज, अब्यूज आणि मिसयूज, म्हणजे वापर, गैरवापर आणि व्यसन. आपण वापर करतोय का, म्हणजे जेवढा लागतोय तेवढाच फोन आपण बघतो ना, उगीच अतिरेकी नाही ना वापर करत. गैरवापरामध्ये आपण ठरवतोय की मला इतकाच वेळ फोन बघायचा आहे, पण ती वेळ टळून गेली तरी आपलं चालू असतं आणि सगळं आपलं एंटरटेनमेंट त्याच्यावर असतं. आणि मग तिथे आपण वेळीत सावध नाही झालो तर मात्र व्यसनाधीनतेमध्ये रुपांतर होतं. आपण पूर्ण त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतो, गुलाम होतो. तर आपण प्रत्येकानेच बघायचंय की आपण वापर करतोय, गैरवापर करतोय का आपलं व्यसनात रुपांतर झालेलं आहे. ही टेस्ट आपण स्वतःला दिली ना तर आपण जरा सावध होतो आणि आपण गैरवापरावर ना वापराच्या स्तरावरती नक्कीच येऊ शकतो.
1: खरं म्हणजे स्वतः आधी शोधणं की मी व्यसन करतोय का, व्यसनाधीन झालोय का, इतरांना तसं वाटतंय का की माझ्या वर्तनामध्ये आणि माझ्या कामाच्या कार्यक्षमतेमध्ये कौटुंबिक स्तरावरती काही बदल होतोय माझ्या व्यसनामुळे, हे पहिल्यांदा मला वाटतं शोधणं ही पहिली पायरी आहे. मान्य करणं स्वतः हा पण एक त्यातला महत्वाचा टप्पा आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं आनंदासाठी व्यसन हे असू शकत नाही, त्याचे दुष्परिणामच आहेत, मग ते आज दिसतील नाही तर उद्या दिसतील. त्यामुळे व्यसन न करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि आपण त्यात अडकलो असू तर मदत गट, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, समुपदेशक यांची वेळोवेळी योग्य त्यावेळी मदत घेणं हाच याच्यावरचा उपाय असू शकतो. हेच मला वाटतं आजच्या आपल्या सगळ्या चर्चेतून, गप्पांमधून मला जे काही दिसतंय ते असं आहे. ही मुलाखत ऐकताना हे जाणवलं असेल, आपली कार्यक्षमता टिकवून ठेवायची असेल तर व्यसनाला लांब ठेवणं हीच त्याच्यावरची गुरुकिल्ली आहे. आज मुक्तातही तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप विस्तृतपणे आपण व्यसन, व्यसनाधीनता, त्यातले टप्पे याबद्दल चर्चा केली. आकाशवाणी पुणेच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.

0: मृदुला दाढे यांनी गायलेलं, दिनेश केळुसकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वास पाटणकर यांचं.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही

केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर डॉट जीओवी डॉट

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53 उपकलम 2 नुसार जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मंत्री गिरीश महाजन उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा केसी वेणुगोपाल जयराम रमेश भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. पीव्ही सिंधूनं भारताच्या ईशारानी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फेरीत भारताच्या यमआर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकल ओवन आणि डायलॅन सोएडजसा या जोडीवर 21-17, 21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज सनित दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जने

सह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे किंबहुना जागतिक फुटबॉल स्पर्धेचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. या स्पर्धेचा ज्वर सामन्यागणिक चढतच जाईल, पण त्याआधी स्पर्धेविषयी, स्पर्धेतील खेळाडू, सामने आणि इतर काही पैलूंचा आढावा ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतले, म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेऱ्याही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर, तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल?
2: फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200 अधिक देश हे फिफाचे सदस्य आहेत आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 24 ओव्हर 32 संघ करण्यात आले. 98 ते आता 2026 पर्यंत, म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफानी 48 संघ यावेळेला पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे साधारण 30-32 दिवसाची स्पर्धा असायची, ती आता 40 दिवसांची स्पर्धा होती. त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेले आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायचे, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट, त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा हा मी मगाशी म्हणलं तसं फिफाचे सदस्य असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ की जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे, सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेती पदक पटकावलेली आहे. त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट, म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात, परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतात. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 2022 ला अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 ला त्यांचा प्रवेश निश्चित झाला, अजिबात होणार नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. सो या अशा सगळ्या गमतीजमती आणि आव्हानं या पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो.
1: बरोबर सर, तुम्ही आता बोललात त्याच्यावर आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं, आणि तेवढा पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्देसारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटरचा जो आकार आपण बघितला तर साधारण 4033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने

0: क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे टाकलं आणि ते पुढे आले. ह्या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की चार संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघांबद्दल तुम्ही थोडंसं आपल्या श्रोत्यांना सांगू शकतो.
1: ठीक आहे, परदेशात तू अगदी योग्य उल्लेख केला, परंतु या निमित्ताने एक थोडस क्लॅरिफिकेशन देण्याचं गरजेचं आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नये का शकत, किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र
0: ठरतो,
1: किंवा याच्या आधी आइसलंड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे, सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ हे असे सगळे देश तिथं तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो, तिकडली पात्रता फेरी जिंकून तू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तर भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इटसेल्फ हे मोठं आव्हान
0: आव्हान
1: असतं. त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिगुआ सारखा संघ, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेटं आहेत त्यातले काही पात्र झाले होते, उत्तर अमेरिकेतले आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद असण्यासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितले की कॅमेरून जो 1990 साली गतविजे, तेव्हाच्या गतविजेचा अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातनं पात्र ठरणं हे केप वर्देसाठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो मेसी माहिती असतात, इंग्लिश फुटबॉल आपल्याला माहिती असतो, ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्देच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला विलारियाल असेल, किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्स मध्ये असेल, किंवा अगदी अमेरिकेतलं सुद्धा सॅनडियागो असेल, किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे, या सगळ्या संघांमधनं जगातले आघाडीच्या लीग स्पर्धांमध्ये ते खेळतायत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉलसाठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फिफा मानांकन केप वर्देचं हे 68 आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकन 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष, आता केप वर्देचं हे 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीनी सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदाच स्पर्धा खेळतात, हे 2 आशिया खंडातले आहेत. ही आशियासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियातनं आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन जो 63वा फिफा रँकिंग आहे, आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान, त्याचं सुद्धा उझबेकिस्तान, त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा, आणि कुरासिओ अर्थातच कुरासिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडातला देश पहिल्यांदाच खेळतोय, त्याचं फिफा रँकिंग हे 83. सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे, त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश, अगदी मी म्हणलं तसं ब्राझील, फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत, आणि आता त्यांचा म्हणून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल.
0: सर, यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता येईल, कारण की अमेरिका इराण विरुद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचं यजमानपद सहयजमानपद अमेरिकेकडे आहे, आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. जबाबदारी तुम्ही घ्या सुरक्षेची, आम्हाला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोट्याची, इराणच्या कोट्याची तिकीटं पण रद्द केलेली आहे. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही नाही, यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि मला ती घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते, आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता, किंवा काय असं?
1: फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल, ते सगळे सदस्य संघांचे असोसिएशन संघटने आहेत, त्याचे सदस्य असतात इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर 4 वर्षांनी आणि मध्ये एकदा फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय विश्व 1922 साली

0: कतारमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो. त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती आणि त्यावेळेला रशियाने युद्ध कोरी जरा करून ते युक्रेनवरती ते सगळं आक्रमण चालू होतं. त्यावेळेला फिफाने एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही, फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे तो बांधील आहे, वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफाने रशियावरती बॅन आणला होता, रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी कायम आहे. किंबहुना रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही. आता टेक टू म्हणजे डिसेंबरमध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉचा सेरेमनी झाला. तिथे ट्रम्प साहेबांनी आपल्याला माहिती आहे की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला. त्याच्यामुळे दूर राजकीय सगळं म्हणजे कुठल्याच अधिक चांगले न लगे. आणि त्याच्यानंतर टेक थ्री जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लोटलं गेलं. सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं, दुसरीकडे ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देणं आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं, अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थितीचा एक कॅनव्हस यावेळीचा वर्ल्ड कपला आहे. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचं वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ऑलिम्पिक आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाली. यांचं मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर स्थापित करणं, त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट हे काही सगळी विचारधारा होती, त्यांचा प्रभाव होता ते आपल्याला ठाऊक आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला, जागतिक घडी नीट करायला हा वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50 दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले, त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66 वर्ल्ड कप वरती बहिष्कार टाकला, जो इंग्लंडने जिंकला होता. पण त्याला कुठले राजकीय वाद नव्हते. फिफाने आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला, म्हणून त्यांचा तो राग होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 1922 कतारमध्ये एक राग उफाळून आला, तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्रीज. तो अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्याने ऑर्गनाईज करणार. त्याच्यामुळे साईडच्या UAE असेल, सौदी असेल, त्यांनी कतारची पाणी कुंडी केली होती. त्यांना त्यांनी पाणीच नव्हतं मिळू दिलं. पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडिया आणि मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होती वगैरे असं भरपूर सारे ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष रंगला. त्यामुळे कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन चिकर तिथं येतातच. आणि म्हणून यावेळेच्या स्पर्धेत तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण कितीही तू सोशल मीडियापासून दूर राहा, कितीही तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको, पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही. त्याच्यामुळे ह्या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे. आणि ही मैदानावर ऍज वेल ऍज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी.
1: श्रोते हो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे. मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 6:45 वृत्तविशेषमध्ये. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. साडेसात वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शेतशिवार, हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.

0: आवड बळीराजाची या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर
1: आणि मी शीतल निमजे
0: आम्ही दोघीही सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमात पत्र आपल्याला भरपूर आलेली आहेत, त्यामुळे गप्पा मारायला आज तुम्ही काही आम्हाला वेळच दिलेला नाहीये, नाही का शीतल?
1: आणि पत्राचा ओघच असा आहे की त्यामुळे कसं आपल्या श्रोत्यांचा अभिप्राय आणि त्यांच्या आवडीची सुंदर अशी गीते आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायची आहे.
0: अगदी अगदी. तेव्हा मंडळी, थोडाही वेळ न दवडता आम्ही आता लगेच कार्यक्रमाकडे वळतो. चला तर मग ऐकूयात कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं पत्र. पाठवणारे आपले हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव इथनं मदनराव तांगडे, सुखदेव, तुकाराम, गंगाराम, रामराव, कमलबाई, धनश्री, दुर्पताबाई, अमोलसाहेब बादाडे, समस्त गायकवाड आणि तांगडे परिवार. मुक्काम हिपरसुगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकेर शेख, इस्लामबी बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, करिश्मा शेख, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख. हिपरसुगा तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी आयुब सय्यद, बायराजा अमन सय्यद, माहिरा सय्यद आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट नखाते हदगाव तालुका पाथरी येतनं शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि मित्र परिवार. तसंच राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीहून भगवान कुरे, मारुती, पूरभाजी, गोरखनाथ, आदिनाथ आणि समस्त कुरे परिवार.
1: बरं, कावलगाव तालुका पूर्णा येथून विठ्ठल पिसाळ, सीमा पिसाळ, कृष्णा पिसाळ, मंगेश पिसाळ आणि समस्त मित्र परिवार. कुंभार गल्ली श्रीरामपूर येथून अशोक दले, सविता दले, अनिकेत दले, रोहिणी दले, ऋषिकेश दले, जीविका दले. पुनावले पुणे येथून अजय सोनावणे, करिश्मा, अविका, विशाखा आणि समस्त सोनावणे परिवार. तसंच मुक्काम करचौंडे पोस्ट टोकावडे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथून रमेश नारायण घरत आणि समस्त मित्र परिवार. परतूर जिल्हा जालना येथून प्रकाश डोणे, मंदाकिनी डोणे, गणेश डोणे, अनंत डोणे, ज्ञानेश्वरी डोणे आणि समस्त डोणे परिवार.
0: आणि यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत चिंचोली तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून पांडुरंग अर्जुनराव साळवे, गजानन नादरे पाटील, मारुतराव पांचाळ, संतोष खोशे, सुंदरबाप्पा जाधव, श्लोक आणि स्वरा. तसंच हे पुढचे आपले श्रोते आहेत वाशिम येथून एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांगू मगर, सूरज खेडकर, रवींद्र पवार गोवर्धन आणि समस्त मित्रमंडळ. तसंच विजयकुमार खुळे मुक्काम पोस्ट रांजणी रेल्वे स्टेशन तालुका घनसावंगी जिल्हा जालन्याचे हे श्रोते आहेत. कळमनुरी इथून श्रीराम पाचपुते, सचिन पाचपुते, वसलाबाई पाचपुते, सुमित पाचपुते, चंपतराव पाचपुते.
1: बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि मित्र परिवार. राजनांदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका, बेबी अनिष्का, तन्मय आणि समस्त गजभिये परिवार. छत्तीसगड भाटपारा दत्तरंगी येथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर कुमार वर्मा, दीपक कुमार वर्मा, झावेंद्र कुमार वर्मा आणि समस्त मित्र परिवार. राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर येथून प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, सुरेखा लक्ष्मण मध्येवाड, संकेत साईनाथ निखिल, निशांत मध्येवाड. मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथून भागवत मोठेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोठेगावकर आणि मित्र परिवार.
0: तसंच मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडहून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा, दीपांजली, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त फुलवळकर परिवार. तसंच शिवाजीनगर वडाळी येथून राजेश खोबरखेडे, इंदिराबाई खोबरखेडे, शिवसागर खोबरखेडे, छकुली, दीपाली, सुनैना, स्वराज, तनुज आणि समस्त खोबरखेडे परिवार. तसंच आपले पुढचे श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगर आंबई तालुका सिल्लोड येथना अनिल कुमार घोडके, वैशाली अनिल, प्राजक्ता घोडके, वैष्णवी घोडके, गायत्री घोडके, यज्ञेश घोडके आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथनं संतोष कुमार नागणे, सुजाता नागणे, सूरज नागणे, समर्थ नागणे आणि समस्त मित्रमंडळ. नळेश्वर नगर

नरवेल जिल्हा बुलढाणा इथनं पीएस नावकर, निर्मला नावकर, विशाल नावकर आणि समस्त मित्र मंडळ. बीड इथनं नंदकिशोर घटे, संगीता घटे, साक्षी घटे, जयश्री मेत्रे, अंजली करवा, बालासाहेब करवा आणि समस्त मित्र मंडळ. तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथनं सदाशिव थोरात, कविता थोरात, श्रेया, रणजित आणि समस्त थोरात परिवार. कोलासर तालुका नांदुरा इथनं प्रमोद बगाडे, वर्षा बगाडे, प्रतीक बगाडे, संकेत बगाडे आणि समस्त मित्रमंडळ आणि या सगळ्या मंडळीला पावसाळ्यापूर्वी मृदा आणि जलसंधारणाची कामे याविषयीचा संवाद मनापासून आवडलेला आहे. पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोते हो. आता ऐका सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचे एक छानसं गीत.

0: यानंतरच्या गीताची आवड कळविणारे आपले श्रोते आहेत मुक्कामपोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम इथून गजानन परिहार, उषा परिहार, अक्षय, अतुल, सुषमा, समर्थ आणि समस्त परिहार परिवार. मुक्कामपोस्ट वरसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून उमेशचंद्र नाळपुरे, वसुंधरा नाळपुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत साईनाथ देवयानी धनश्री आणि समर्थ नाळपुरे परिवार. मुक्कामपोस रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, जयदीप, प्रेरणा, अपर्णा, दीपाली आणि समस्त हलगे परिवार. मुक्कामपोस खेळडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, उत्तम बोडखे. मुक्काम असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून आत्माराम आसोले, ललिता, दुर्गा आणि समस्त आसोले परिवार. रेवली तालुका परळी वैजनाथ येथून उमरे मामा, सर्जेराव गव्हाणे, कवडगाव, सुमन, सुंदरराव, पृथ्वीराज, धनंजय, शिवराज, मनीषा, अनिता आणि समस्त उमरे परिवार. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदास, हर्सुल सावंगी छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे भावसिंगापूर छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुर्णी तालुका बदनापूर आणि समस्त मित्र परिवार.
1: तसंच आपले हे पुढचे श्रोते आहेत संजय मुसळे छत्र

0: उगण गायकवाड मुक्काम भिलज पोस्ट भोगाव तालुका जिंतूर, तसेच संतोष काळे, तेजस काळे, गजानन सलोकार, राजू माथे, हिरामन किरडे, शेगाव बुलढाण्याचे हे श्रोते होते. आणि तसेच आपले हे पुढचे श्रोते आहेत मेहरनगर उमरखेड इथनं अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, प्रणिता सिद्धांत गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर आणि समस्त मित्रमंडळ. तसंच जानकीराम काठोके, ज्योतिबाई काठोके, प्रशांत, शुभांगी, किशोर, राधिका, वेदिका, रिद्धी, सिद्धी, मनूर खुर्द, तालुका बोदवड, जिल्हा जळगावचे हे श्रोते होते. गणेश लोंढे, आम्रपाली लोंढे, आरव लोंढे, अक्कलकोट, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते होते. रहाटगाव कॅम्प अमरावती येथनं श्याम किटे, वंदना किटे, कार्तिक किटे, भाविका किटे आणि समस्त मित्रमंडळ. छत्रपती संभाजीनगर सुरेवाडी येथनं प्रकाश बोरगावकर, सुषमा बोरगावकर, प्रांजली, सोहम बोरगावकर, सदानंद विराज, स्वीट अंशुमन, बेबी ओवी आणि समस्त मित्रमंडळ, अमोल पवार.
1: तसंच मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, ईडी कांबळे. मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून प्रशिक, मेघना, तुषार, एकता, उत्कर्षा, अरुण येळगुडकर आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद, जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख, समस्त जाधव आणि देशमुख परिवार. गणेशनगर तालुका पूर्णा येथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्य गिरी, पूजा भारती आणि मित्र परिवार.
0: आणि तसंच आपले हे पुढचे श्रोते आहेत राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी, निजाम शेख, नुपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि समस्त मित्रमंडळ. तसंच हातगाव जिल्हा नांदेड येथनं शंकर गिरबिडे, सुमन गिरबिडे, दिलीप गिरबिडे, कविता गिरबिडे आणि समस्त मित्रमंडळ. आणि या सगळ्या श्रोत्यांना बघ, पशुधनासाठी कडुनिंबाचे महत्व या विषयीचा संवाद मनापासून आवडलेला आहे, जो आपल्या लक्ष्मी चौगोठा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मंडळीला ऐकविलेला होता. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब नरळतकर यांनी पशुधनासाठी कडुनिंबाचे किती महत्व आहे आणि 5% निंबोळी अर्क आपण कशा पद्धतीनं तयार करायला पाहिजे या विषयीची माहिती आम्हाला या कार्यक्रमात सांगितली आणि ती आम्हाला खूप आवडली. पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोते हो. आता ऐका तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुलाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि समस्त मित्र परिवार, तालुका हुमनाबाद जिल्हा बिदर कर्नाटक येथून धर्मसिंह राजपूत, पूनम राजपूत, निलेश, पूजा, श्रद्धा, तसंच राहणार भवानी दापका, तालुका कमालनगर, जिल्हा बिदर कर्नाटक येथून संजय उदबाळे, मंगला उदबाळे, आकाश विकास, करण उदबाळे आणि समस्त मित्र परिवार, राहणार सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून शशिकांत कदम, सुनीता, अविनाश, गजानन, समीक्षा, सायली, सुयश, हिंदवी, कृष्णा कदम आणि समस्त मित्र परिवार, हदोलती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून नामदेव कलमे, आकांक्षा, आशा कलमे, नारागुडे, तालुका थारबाग कर्नाटक येथून प्रियंका, अविनाश रेड्डी आणि समस्त मित्र परिवार,
1: संदीप देवराव सोमवंशी राहणार वाडवणा खुर्द तालुका उदगीर जिल्हा लातूरचे हे श्रोते होते. आणि तसंच बीड येथील रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, सदाशिव थोरात आणि मित्रमंडळ. पोफाळी जिल्हा यवतमाळ येथील जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता धुळे आणि समस्त सिंगणकर परिवार. विश्वकर्मा नगर नागपूर येथील शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर आणि समस्त मित्रमंडळ.
0: मौजे गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आनकर आणि समस्त मित्र परिवार. हातेगड राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ, हर्ष पाटील, मुक्कामपास गुंजटी, तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई, रुपाली, तुकाराम आलापुरे, जयश्री, श्रीकांत आलापुरे आणि समस्त मित्र परिवार. तसंच मुक्कामपास खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथून संजीवनीताई मुळे, सदानंद मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंका सदानंद मुळे आणि समस्त मित्र परिवार. वरुड जळुका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज वानखडे आणि मित्र परिवार. मुक्कामपास चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड येथून दिनकरराव साळवे, संस्कार, अक्षय, श्रेया, श्रेयस, गंगा साळवे आणि मित्र परिवार. जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, सांधवी आणि परभणी येथून गणेश हारगावकर आणि समस्त मित्र परिवार.
1: तसंच गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा, महेश, निर्मला, भगवान आणि समस्त घुगे परिवार. आणि या सगळ्या श्रोत्यांना एल निनोच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद गोरे यांची शीतलताई निमजे यांनी घेतलेली मुलाखत आम्हाला खूप महत्वपूर्ण अशी वाटली. कशा पद्धतीने आपल्या शेतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे हे आम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून कळालं. चला तर मग श्रोते हो, पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता ऐका तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं एक झक्कास गाणं.

0: तर आता पाहता पाहता आपण शेवटच्या गीताकडे वळलेलो आहोत.
1: आणि शेवटच्या गीताची आवड कळविणारे श्रोते आहेत ढाणकी तालुका उमरखेडेतून श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओमकार अंजली डांगे, गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेडेतून गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि मित्र परिवार, येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल, गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी ज्योती, बागलपार्डी तालुका वसमत येथून चंदनलाल जयस्वाल, विजयालक्ष्मी श्रेया आणि समस्त मित्र परिवार, बरसाली मळा आंतरवाली दाई तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून ज्ञानदेव माऊली बरसाले, दामुअण्णा बरसाले, बालासाहेब बरसाले, संभा बरसाले, कोंडलिकराव बरसाले, पांडुरंग ज्ञानदेव बरसाले, सखाराम काका बरसाले, कार्तिक बरसाले, अशोक काका बरसाले, बंडू नाना अटकळ, अनंतराव यादव, एकनाथ दादा बरसाले, ज्ञानोबा माऊली उगले अंकल, तसंच जवळा झुटे तालुका पाथरी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती संग्राम अनिल झुटे, सुनील झुटे, भगवान रामभाऊ रणपिसे, परमेश्वर सुंदर परसू, बाळू रणपिसे, तम मामा खरात, राणा कारला तालुका जालना आणि समस्त मित्र परिवार, तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सुरेश जैन, पी आर जैन, दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि मित्र परिवार.
0: आणि हे पुढचे आपले श्रोते आहेत वजर सराटे तालुका जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे, पुंजाराम दादा सराटे, आत्माराम ढाकणे, सुंदरबाप्पा जाधव, विनायकराव सोसे आणि समस्त मित्रमंडळ, तसंच गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुळे, उत्तम जमधाडे आणि समस्त मित्रमंडळ. राहणार राजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजीत, बुद्धभूषण, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव, प्रणाली, प्रणिता आणि समस्त ठाकरे परिवार. आणि हे शेवटचं पत्र माझ्या हातामध्ये आहे, मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथन अमित नारायण लोंढे, विजय, अर्चना, स्वाती, मीनाक्षी, नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे, रितेश, नांदा, रणवीर, रेश्मा, राज, नीरज आणि समस्त मित्रमंडळ. महागाव जिल्हा यवतमाळ येथन नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्रमंडळ.
1: राहणार बोर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, सरजूदादा जाधव, वर्षाताई, श्री रघुनाथ महाराज, देशपांडे वखारीकर, छगनराव आनंदे, ज्ञानोबा माऊली उगले, राहणार जिरडगाव, भानुदास खंडागळे, राहणार शेवगा, पुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव आणि मित्र परिवार. राहणार जवळा झुटे तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती संग्राम अनिल झुटे, सुनील झुटे, राज रणवीर किशोर शिंदे, राहणार वडी तालुका पाथरी, विनायकराव सोसे, उत्तमदादा खरात आणि समस्त मित्र परिवार. तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल, कृष्णा, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि मित्र परिवार. मुक्कामपोस बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घाळा, सुनीताबाई घाळा, सानिका गजानन आणि समस्त मित्र परिवार. राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला, यशवंत, ज्योती आणि समस्त कांबळे परिवार.
0: परळी वैजनाथ येथन शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे, तसंच बाबासाहेब काळे, पांडुरंग अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत प्रेरणा, समस्त मित्रमंडळ वाघाडी. आणि हे पुढचे आपले श्रोते आहेत दौलताबाद मुरादाबाद येथन जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी आणि समस्त मित्रमंडळ. बुलढाणा येथन नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार आणि समस्त मित्रमंडळ. आणि या सगळ्या श्रोत्यांना कृषीवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आनंद गोरे यांनी सांगितलेली माहिती आम्हाला मनापासून आवडली. आणि तसंच सुरोका मेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील आमच्या मनपसंत अशी गाणी आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. तेव्हा आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणारे सगळेच कार्यक्रम आम्हाला मनापासून आवडतात असा यांनी अभिप्राय लिहून पाठविलेला आहे. चला तर मग श्रोते हो, पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता ऐकूयात तुमच्या आवडीचं

0: कार्यक्रमातलं हे शेवटचं झकासाचं गीत.
1: जसं जीवाचा जीव घुटमळ तसं पीर्तीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ.

0: आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो, आता मात्र आपल्या आवड बळीराजाची या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर
1: आणि मी शीतल निमजे
0: आम्ही दोघी आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतो, रात्रीचे ठीक 8 वाजलेत.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484472. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800233-0724.
3: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे. श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा, या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.

0: आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: रात्रीचे 8:05 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना होती. देशभरात उद्योगदेशाला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले होते. G7 समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14-18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी बातमीदारांना आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. G7 समूहाची ही 52वी शिखर परिषद 15-17 जून दरम्यान भरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेत सलग 7व्यांदा सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी विविध राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% %58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओमानच्या किनारपट्टीवर काल रात्री अमेरिकी सैन्यानं एमटी सेट बेलो या पालाऊ देशाच्या ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. सागरी क्षेत्राशी संबंधित क्षेत्राचं हे मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 24 भारतीय खलाशी होते, त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात ओमानच्या बचाव पथकाला यश आलं. या हल्ल्यात बचावलेल्या 21 खलाशांना मायदेशी परत आणण्याचे तसंच मृतांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान केंद्र सरकारनं अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आणखीन एका घटनेत उत्तर ओमानमधील शिनाज बंदराजवळ एमटी जलवीर या व्यापारी तेलवाहू जहाजाला आग लागल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गिनी बिसाऊ या देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या या जहाजावर सुमारे 20 भारतीय खलाशी असल्याचं वृत्त आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलांच्या आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅममध्ये एजबेस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणारी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पीव्ही सिंधूनं भारताच्या इशाराणी बरुहाचा 22-20 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होत आहे. अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामने होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971 युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा अण्णा हजारे येत्या 15 तारखेला 90 वर्षांचे होत आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारनं त्यांना भेट दिलेला हा रणगाडा आज राळेगणसिद्धी इथं दाखल झाला असून त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा के सी वेणुगोपाल जयराम रमेश भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय.

0: किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे लोकसंगीताची. माणिक गायकवाड आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्त्री शिक्षण गीत आता ऐकूया.

रामराव सीताराम वाघोल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रसार गीत आपण ऐकलं. आता ऐकूया उत्तम गावंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकसंगीत.

अपर्णा मयेकर आणि अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर रवींद्र बिजूर यांनी गायलेलं गीत आता ऐकूया.

0: हे गीत शुभा जोशी यांनी गायलं होतं. गीतरचना वंदना विटणकर यांची. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. आता समाचार संध्या, न्यूज ऍट 9, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 10:15 वाजता इन्साईट्स दिल्ली केंद्रावरून.
1: नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं शक्ति सिंह।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजले आहेत। श्रोते हो, आता ऐकूया नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार गायन आपण ऐकणार आहोत, राग जय जयवंती। त्यांना पखावतची साथ सुखद मुंडे यांची।

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद गायन. राग होता जय जयवंती, त्यांना पखवाज साथ सुखद मुंडे यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी रात्रीचे 10:30 वाजलेत. या पुढची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य मोगऱ्याच्या फुलांसाठी. लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जोशी. सहभागी कलावंत विनया जोशी आणि श्रीपाद जोशी. सादर करते सतीश पप्पू. ऐकूया नभोनाट्य मोगऱ्याच्या फुलांसाठी.

0: мы? То? विरेश अरे किती वर्षांनी आलास? ये ना, अरे आत तर ये.
1: आलो आलो आलो. अगं जवळ जवळ 30 वर्षांनी आलोय मी. खूप काळ लोटलाय नाही?
0: अरे पण इकडे कुठे? आणि असं अचानक अचानक गेलास आणि अचानक आलास?
1: अचानक नाही ग, आलो आपला सहजच.
0: अच्छा, सहजच की काही खास काम?
1: खास काम? अगे छे छे छे छे, भेट घ्यायला आलोय.
0: बर बर बर, कोणाची?
1: अगं या गावात सगळं लहानपण गेलं, कॉलेजचं शिक्षण देखील इथेच झालं. म्हटलं देऊयात जरा मित्रांना भेट, बघूयात आपल्याला ओळखतायत का नाही.
0: अच्छा, मित्रांना आणि मला?
1: अर्थात तुला सुद्धा. वाटलं 30 वर्षांनी जातोय, विनीता ओळखते की नाही आपल्याला?
0: का नाही ओळखणार? अरे तुला कशी विसरेल, तुझ्या बरोबरच मी सुद्धा लहानाची मोठी झाले. आणि काय रे विरेश?
1: हा बोल.
0: विनीता म्हणालास मला?
1: हा गे, विनीताच तर नाव आहे ना तुझं.
0: लहानपणी, तरुणपणी तू मला फक्त विनी म्हणायचास.
1: हो अगं, तेव्हा कळत नव्हतं, लहान होतो ना आपण. आता मी 58 वर्षाचा आहे. तू माझ्याहून किती लहान आहेस ग?
0: अरे 3 वर्षांनी फक्त.
1: अच्छा, म्हणजे 55 वर्षाची आहेस तू
0: तर.
1: म्हणजे सिनियर सिटीजन व्हायला अजून बराच वेळ आहे.
0: बरं जाऊ दे. अरे आल्या आल्या वयाचा हिशोब कशासाठी मांडतोयस विरेश?
1: पण विनी सांगू का, अजून तू 55 वर्षाची वाटत नाही बरं का?
0: नाही ना.
1: नाही
0: मग किती वयाची वाटते? मोठी प्रौढ वाटते का?
1: छेग छेग, थोडे केस रुपेरी झाले तरी सुद्धा तू 47-48 वर्षाची वाटत, त्याच्यावर नाही.
0: अरे वाटून काय फायदा, जे वय आहे तेच सांगा.
1: हो,
0: वय लपवायचं कशाला?
1: हो पण बायकांना वय लपवायची सवय असते असं ऐकलंय.
0: ऐकलंय ना, मग हरकत नाही. अनुभवलंय का?
1: अनुभव?
0: लग्न केलंस?
1: तू नाही, घरात कोणी दिसत नाही म्हणून विचारलं.
0: मी एकटीच असते या घरात.
1: अच्छा, किती वर्षापासून?
0: आई गेल्यापासून.
1: किती वर्ष झाले?
0: 10 वर्ष झाली.
1: आणि तुझे मिस्टर, मुलं?
0: अरे मी लग्नच केलं नाही.
1: काय,
0: नोकरी, आईचं दुखणं, यात वेळच मिळाला नाही बघ.
1: पण म्हणजे लग्नाचा विचार होता ना?
0: नाही, अजिबात नाही. बर, तू लग्न केलंस?
1: हो.
0: अरे वा, तू तर लग्नच करणार नव्हतास, म्हणाला होतास माझ्याजवळ.
1: पण अगं काय, विचार बदलत जातात ना माणसाचे.
0: अच्छा, विचार बदलतात, माणसंही बदलतात नाही का?
1: हो, आणि परिस्थिती सुद्धा बदलवते या सगळ्यांना.
0: जाऊ दे, लग्न केलंस हे छान झालं.
1: आवडलं ना?
0: अरे न आवडायला काय झालं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी नाही का.
1: मी हे गाव सोडलं, माझं शिक्षण कसं बसं पूर्ण झालं. तुझं शिक्षण?
0: माझंही शिक्षण झालं आणि कसं बसत झालं.
1: अच्छा, आणि तूही नोकरीला लागलीस, पण नोकरीची तुला काय गरज म्हणा?
0: अरे परिस्थिती बदलते विरेश.
1: कशी? म्हणजे मला कळलं नाही काय म्हणते.
0: सांगते सांगते. अरे आम्हाला सगळे श्रीमंत समजायचे, पण बडा घर आणि पोकळ वासा ही स्थिती होती बघ आमची.
1: मला तू खूप श्रीमंत घरातली वाटायची.
0: वाटायची पण नव्हते. आपली डबघाईला आलेली स्थिती समाजाला कळू नये म्हणून बाबांचा प्रयत्न होता. भरपूर कर्ज होतं डोक्यावर.
1: अच्छा.
0: कर्ज वाढतच गेलं आणि ते फेडता येईना, आणि तीळ मात्र जाता जात नव्हता बघ.
1: पण विनी, तू कधी बोलली नाहीस याबाबत?
0: अरे सगळं सांगायला तू इथं कुठं होतास बाबा? आज उगवलायस 30 वर्षांनी. आणि विरेश सांगू का, जसं वाटतं तसं नसतं हा धडा मी घेतला. बाबा कर्ज मागे ठेवून हे जग सोडून गेले. कर्ज फेडता फेडता जीव अगदी मेटाकुटीला आला बघ माझा. आईची सोबत होती अंधारातल्या सावली सारखी, पण सतत आजारी असायची आई.
1: अरे
0: तीही गेली रे, 10 वर्ष झाली आता.
1: 10 वर्ष? म्हणजे 10 वर्ष तू एकटी आहेस? पण कसं करमतो तुला मग?
0: कसं करमत? अरे करमून घ्यावं लागतं विरेश. शाळेत वेळ जातो तेवढंच माणसात असते मी.
1: हे बरं आहे.
0: अरे अरे आपण नुसतंच बोलत बसलोय.
1: मग
0: तू काय घेणार, चहा की कॉफी?
1: वा वा वा वा, म्हणजे फक्त माझी बोलवण चहाच्या कपावर करणार?
0: नाही नाही,
1: छान छान छान.
0: हे बघ जेवायला सुद्धा करते.

0: सांग फक्त काय करू.
1: अगं त्याच इराद्याने आलोय मी.
0: काय सांगतोस?
1: हो संध्याकाळी मला मुंबईला जायला गाडी आहे.
0: अच्छा.
1: म्हटलं विनीकडे जाऊन थोडा वेळ काढूयात.
0: अच्छा म्हणजे वेळ काढायला आलास की मला भेटायला?
1: नाही हे बघ मी तीन गोष्टींसाठी आलोय.
0: तीन गोष्टींसाठी? बर कोणत्या?
1: सांगतो. एक वेळ काढायला.
0: अच्छा.
1: दोन जेवायला.
0: बर.
1: आणि तीन म्हणजे खास तुला भेटायला.
0: खास भेटायला का? अरे पण अधून मधून आला असतास तरी मी तुझं स्वागतच केलं असतं विरेश.
1: अगं विनी खरं सांगू का वेळच नाही मिळाला या सगळ्यात.
0: अच्छा का? वेळ मिळत नसतो काढायचा असतो.
1: अगं ही नोकरी अशी त्यातून संसार.
0: म्हणजे तू लग्न केलंस?
1: हो. अगं मुंबईहून जबलपूरला बदली झाली. जेवायचे नुसते हाल व्हायचे. मग मित्रमंडळींनी खूप आग्रह धरला आणि केलं लग्न.
0: बर काय नाव रे तुझ्या बायकोचं?
1: हॅलो हॅलो डार्लिंग बोल बोल बोल बोल. हो अगं उद्या सकाळी मी पोहोचतोय पहाटे पहाटे. हो अगदी अगदी. अगं मित्रमंडळी भेटलीत गावाला भेट दिल्यावर सगळ्या माझ्या आठवणी ताज्या झाल्यात. हो. ओके चल मी ठेवतो आता.
0: तुझ्या बायकोचं नाव सुद्धा
1: विनी? येस विनीच.
0: विनी?
1: हो.
0: माहेरचं की सासरचं पण?
1: अगं सासरचं नाव तिचं विनी.
0: अच्छा तुझ्या आईने ठेवलं का रे?
1: नाही माझ्या लग्नाआधीच आई गेली. मीच नाव ठेवलंय बायकोचं विनी.
0: का?
1: का म्हणजे सहजच.
0: सहज कसं असेल विरेश? काही खास कारण?
1: अगं काही नाही आवडलं म्हणून ठेवलं.
0: पूर्वी आवडत होत?
1: हो पूर्वी आवडायचं आणि आताही आवडत.
0: काय वय असेल रे विरेश तुझ्या त्या विनीच?
1: काय म्हणजे तुझ्याच वयाची असेल.
0: अच्छा.
1: तिचेही रुपेरी केस व्हायला लागलेत. कोण कोणी म्हणणार नाही हा.
0: 47-48 ची तरी म्हणतील ना.
1: निश्चितच. पण विनी मी तरी वाटतोय का तुला 58
0: अजिबात नाही. अगदी पूर्वी सारखाच दिसतोय. पण काय बदललाय? तो काय आपल्याला हातात धरून ठेवता येतो का?
1: विनी विनी अगं असं झालं असतं तर म्हणजे काय आपण हातात धरून ठेवलं असतं तर?
0: तसं होत नाही. बरं ते जाऊ दे.
1: बोल.
0: तुला मुलं बाळ?
1: फक्त दोन म्हणजे हम दो हमारे दो. एक मुलगा एक मुलगी.
0: अरे वा.
1: अगं पण विनी नुसते आपण गप्पाच मारणार आहेस का माझ्याशी का जेव सुद्धा घालणार आहेस?
0: बरं काय करू जेवायला ते नाही सांगितलं.
1: अगं अगदी साधं काहीतरी कर. तुझ्या हातची खिचडी खाऊन 30 झाली आहेत बघ. खिचडीच कर सोप. आणि हा जोडीला लोणचं आणि उडदाचा पापड सुद्धा बरं का?
0: पण मी सांगू का विरेश मी हेच करणार होते बघ अगदी.
1: अच्छा का? मी सांगितल्यानंतर आणि सुचवल्यानंतर तुला हे सुचलंय?
0: अजिबात नाही. तुझ्या आवडी निवडी मला ठाऊक नाहीत का?
1: हो मग.
0: बरं आताच्या नाटकात काम करतोस की नाही?
1: हो आठवणी उथमल्या की करतो अधून मधून पण लिहितो मात्र जास्त. आणि हो तुझं ते कथालेखन वगैरे
0: थांबलंय? नव्हे थांबवलंय.
1: थांबवलंय? अगं पण का?
0: विनाकारणच
1: का?
0: अरे का कथा बीज फुलवायची? जे घडत नाही घडणार नाही ते लिहायचं.
1: अगं पण लिहायला काय हरकत आहे आपल्या हातात तेवढंच असत.
0: काय खोट्या भ्रामक दुनियेत वाचकाला का न्यायचं आपण? अरे त्यापेक्षा
1: काय विनी
0: मनातल्या मनातच कथा लिहिते. ती पात्र मीच बघते जगाला न दिसणारी आणि पुसून टाकते मी ती पात्र विरेश.
1: अगं पण विनी कितपत योग्य चांगलं याचा विचार केलायस का तू कधी?
0: अरे पण जे घडत नाही घडणारच नाही त्याचा आभास आपण का म्हणून निर्माण करायचा?
1: जे घडतं तेच लिहावं. अगं मी वेळात वेळ काढून लिहितो. अगं तेवढाच विरंगुळा.
0: विरेश आठवत तुला कॉलेजला असताना आपण नाटक बसवायचो?
1: हो एकत्र काम करायचो आपण.
0: आणि मी नेहमी तुझी हिरोईन असायचे आठवत?
1: हो मग
0: मला सगळं आठवतंय.
1: अगं मग त्यावर लिही ना आठवणीतला नायक म्हणून.
0: खोटा आभासी उमाळा कशाला निर्माण करायचा? अरे नाटक 2.5 बघायचं फक्त आणि विसरायचं. विसरायलाच हवं विरेश.
1: हे बघ विनी काही गोष्टी प्रसंग विसरायचं म्हटलं ना तरी आपल्याला विसरता येत नाहीत.
0: तू मात्र विसरलास सगळं. अगदी सगळं विसरलास.
1: अगं खरंय विनी विसराऊ विनू मी. आठवतंय ना?
0: पुढचं सुद्धा आठवतंय.
1: काय आठवतंय विनी पुढचं?
0: अरे मुलं चिडवायची विसराळू विनू विनीचा मला बोलवून ठेवायचा निरोप सुद्धा.

0: ठेवायचा, कॅन्टीन मध्ये ये आणि विसरून फुटबॉल खेळायला निघून जायचास. जाऊ दे. अरे त्या फुटबॉलच्या बॉल सारखी ग्राउंडवर मी सैरभैर तुला शोधत फिरायचे. आणि अजूनही
1: शोधतेस? अजूनही शोधतेस तू मला?
0: छे, आता कशाला शोधू. अरे तुझा पत्ताच नव्हता तेव्हाही आणि आताही.
1: विनी, अगं शोधला असता म्हणजे सापडला देखील असता की
0: काय फायदा, काय उपयोग. लग्न करण्याच्या आपण आणाभाका घेतल्या होत्या नुसत्या. उतार वय झालंय माझं आता. तू मात्र लग्न करून मोकळा झालास विनी.
1: अगं विनी काय करणार, परिस्थिती पुढे झुकावं लागतं आपल्याला.
0: झुकावं लागतं? अरे पण मी एकटी असली तरी ताठ आहे आणि तू झुकलास
1: काय करणार.
0: जाऊ दे, झालं गेलं विसरू आपण. नवे विसरायलाच हवं आता. विरेश काय करतात रे मुलं तुझी?
1: माझी मुलं ना, अगं दोघही परदेशात असतात.
0: अच्छा, लग्नाची झाली असतील नाही का? त्यांच्या लग्नाचं आमंत्रण दे बरं का मात्र मला.
1: बरकाविनी, मी तर पोराला सांगितलंय.
0: काय रे?
1: हे बघ, तुला आवडेल त्या मुलीशी तू लग्न कर, सुखाचा संसार कर.
0: आवडेल त्या मुलीशी तू लग्न केलंस?
1: ऑफकोर्स, म्हणजे अर्थातच.
0: ऑफकोर्स अर्थातच, किती सहजपणे म्हणालास रे विरेश. आणि मी मात्र एकटी राहिले.
1: परिस्थिती विनी, परिस्थिती माणसाला हतबल करते. अगं मी गरीब, तू श्रीमंत घरातली, केवढी मोठी दरी होती आपल्यात.
0: अरे पण निदान तू एकदा तरी प्रयत्न करायला हवा होतास. मागितला असतास हात माझ्या बाबांकडे
1: आणि त्यांनी झिडकारलं असतं तर
0: मी तुझ्या बरोबर आले असते नक्कीच.
1: खरंच सांग, तू सुचलंच नाही ग मला असं काही. खरंच सुचलं नाही.
0: तुला स्त्री मनाच्या भावना काय करणार.
1: हा हॅलो बेटा भावना, कशी आहेस तू? हो नाही, एअरपोर्ट वर आई येईल बरं का तुला घ्यायला. हो अगं मी पहाटेपर्यंत पोहोचतोच आहे. हो आपण अगदी खूप खूप गप्पा मारू, एकमेकांचा आनंद शेअर करू. हो नाही अगं मी अगदी मजेत आहे, काही काळजी करू नकोस. विनीनं म्हणजे तुझ्या आईनं माझी तब्येत छान ठेवली आहे. हो ओके हे बघ आता मी ठेवतो, आपण नंतर बोलूयात निवांत.
0: तुझ्या बायकोचं नाव कळलं, मुलीचं भावना हे सुद्धा नाव कळलं, मुलाचं काय रे नाव?
1: हॅलो, हा बेटा बोल प्रसाद. हो अरे भावना सुद्धा बेंगलोरहून येते, मी तिच्यासाठी मुलगा बघून ठेवला आहे. हो अरे आपण आता प्रत्यक्ष भेटीत बोलूयात. चल मग ठेवतो मी, टेक केअर.
0: आपली प्रत्यक्ष भेट झाली, बोललो ही खूप, आता जेवायला घेते.
1: चालेल चालेल चालेल चालेल. अरे वा, टेप रेकॉर्डर आहे, कॅसेट लाव ना. थांब मीच एखादी कॅसेट लावतो.
0: अरे विरेश ती कॅसेट खूप जुनी आहे आणि अडकती आहे मधून मधून.
1: कॅसेट महत्वाची असल्यास अगं नवी घेता येते, सगळं परत रेकॉर्ड करता येतं.
0: नको आता सगळंच अडकलंय विरेश.
1: म्हणजे मला सुद्धा अडकवतेस?
0: अरे आता काय करू तुला अडकवून. बरं ऐकतोस का कॅसेट? ऐक, गाणं अर्धवट राहिलेलं.

0: अरे कैसे टडकली वाटत. मोगरा फुललाच नाही आणि आता वाट पाहून दमले रे मी विरेश.
1: अग
0: थकले हरले मी.
1: अग विनी दमणं थकणं ठीक आहे पण हे बघ तू हरू नकोस विनी. अग मी सुद्धा नाही हरलो.
0: तुझ्याजवळ आता हरण्यासारखं काहीच नाहीये. जाऊ दे घर केलंस पण घर बांधलं की नाही.
1: मालाडला माझी बंगली आहे, मोठा बगीचा आहे.
0: अरे वा फुलझाडं पण असतील नाही का.

0: चमेली मोगरा भरपूर आहेत.
1: तू मला रोज मोगऱ्याची फुलं आणून द्यायचास आठवतं?
2: जुन्या आठवणी
0: नाही काही आठवत आता, कारण मी आपला तो विसराव विनू नाही का,
1: पण विनीचा
0: ओ
1: म्हणजे तुझ्या बायकोचा.
0: माझी विनी, माझी बायको खरंच खूप सुंदर आहे ग, खूप प्रेमळ, अगदी सुगरण आहे.
1: काय काय करून खाऊ घालते रे तुला?
0: काय विचारू नको, खूप काही. कधी कधी साऊथ इंडियन, कधी पंजाबी, कधी चायनीज चवचव, खूप काही ना काहीतरी असत.
1: पण आपण शिकत असताना हे पदार्थ नव्हते नाही का चावचाव?
0: नाही नाही. पण खरं सांगू का विनी, मला अजूनही आपलं ते ट्रॅडिशनल खाणंच आवडतं.
1: म्हणजे उपमा, पोहे, भिरडी, थालीपीठ आणि खिचडी.
0: हो अगं, पण तू खिचडी टाकतेस ना?
1: हो टाकते टाकते.
0: लवकर टाक, भूक लागली अगं खूप. विनी किती उकडतंय ग.
1: अरे पाकिट पडलं वाटतं तुझं.
0: दे दे दे दे. अगं त्यात माझं रिझर्वेशन आहे. काय नंबर आहे? S16. तीन वाजलेत.
1: अरे घड्याची गंमतच आहे बघ माझ्या. तीन टोले पडले म्हणजे दोन वाजलेत असं समजायचं.
0: अरे
1: आहे की नाही गंमत? काळ बरोबर पण टोल पुढे एक पाऊल. काही वेळेला मात्र काळाच्या या गमतीत मी संभ्रमात पडते बघ.
0: पण असं का?
1: माझ्यासारखीच या घराच्या भिंतींना, घड्याळाला सवय झालेली आहे वजाबाकीची.
0: कसली वजाबाकी विनी, काय तरीच काय.
1: अरे तीन टोल पडतात पण वाजलेले असतात दोन. तीन वजा एक बरोबर दोन, सगळीच वजाबाकी. थांब पंखा लावते मी.
0: थोडा स्पीड वाढव ना विनी त्याचा.
1: अरे अरे विरेश, तोही तसाच घड्याळासारखा. म्हणजेच माझ्यासारखा. रेग्युलेटर कितीही कसंही फिरवा, पंखा त्याच गतीनं फिरणार. संथ संथ अगदी.
0: अगं पण मग दुरुस्त नाही का करून घ्यायचं विनी, घड्याळ, पंखा, कॅसेट?
1: अरे मला सवय झाली आहे सगळ्याची.
0: अगं पण
1: आणि दुरुस्त करून मी म्हणते काय उपयोग?
0: काय उपयोग म्हणजे काय? वेळ बरोबर कळेल, हवा चांगली येईल.
1: अरे कळते मला वेळ. एक टोल वजा करायचा, दोन वजा एक म्हणजे एक एकट.
0: बारा वाजले हे कसं समजायचं?
1: एकच टोल पडला म्हणजे म्हणजे वाजले बारा.
0: काळाच्या बरोबर नाही जायचं का?
1: काळ वेळ कळली तरी खूप. अरे काळ वेळ का हातात धरून ठेवता येतात?
0: मग काय, हातात हात घालून बसायचं.
1: हातात हात घालून गप्पा मारायचं नशीबीच नसेल तर?
0: आणि असलं तर?
1: अरे अरे विरेश, नशीब थोडंच बदलता येतं आपल्याला.
0: बघे बघे बघ विनी, प्रयत्न केला तर बदलता देखील येतो.
1: कुंडलीत तसे योग नसले, हातावर तशी पुसटशी रेषा सुद्धा नसली तरी?
0: विनी मी नाही बघा या कसल्यावर विश्वास ठेवत.
1: अरे विरेश, अरे आगतिक झाल्यावर ठेवावाच लागतो. माझ्या जागी असताच ना तर कळलं असतं दुःख एकटेपणाचं. आणि
0: आणि काय?
1: त्या आणा भाका, ती नजरेतली भाषा, ते घेतलेलं दिलेलं वचन.
0: अगं अगं विनी, काळ बदलतो, माणसानं सुद्धा बदलावं.
1: विरेश विरेश, मला नाही बदलता आलं. मी आहे तिथेच उभी राहिले स्वप्नात, जे सत्यात आलंच नाही कधी.
0: अगं स्वप्न असती, सत्यात कशी येणार?
1: असते माझ्यासारखी वेडी पिशी, स्वप्नाला सत्य म्हणून कवटाळणारी.
0: स्वप्न विरल, भासमान आणि अदृश्य होण्यासाठीच असतात.
1: त्यालाच मी दृश्य समजले. स्वप्न, विरलता, भासमान हे सगळं लिहायचं बंद केलं बघ मी. मीच माझी कथा झाले, अपूर्ण कथा.
0: विनी इतका निराशावाद चांगला नाही. अगं उरलेले काळे केस देखील लवकर पांढरे होतील.
1: चांगलंय. अरे लहान मुलं आजी म्हणतील मला. तुझ्या मुलांची लग्न झाल्यानंतर तू मात्र आजोबा होणार. तुझी बायको विनी, गोरी सुंदर, ती सुद्धा आजी होणार.
0: ए विनी विनी जाऊ देते. अगं पोटात कावळे कोकळायला लागलेत माझ्या.
1: अच्छा मग माझ्या पोटात काय कोकळ्या गाणं म्हणतात काय?
0: अगं अगं चल चल चल बाई, एकदाच जेवायला घाल आणि जाऊ दे मला.
1: एकदाच की एकदाच? विरेश आता भेट परत कधी रे?

0: तू असं कर ना वीरेश,
1: हा बोल,
0: तुझ्या बायकोला मुलांनाही घेऊन ये ना. मी काही तुझ्या बायको सारखी सुग्रण नाही, पण करेल चविष्ट जेवण प्रयत्न करून.
1: चालेल चालेल चालेल. अगं तुझा आग्रहच आहे ना तर आम्ही येऊ सगळे.
0: नक्की

0: सहा टोल पडलेत म्हणजे सहा वजा एक म्हणजे पाच वाजलेत. विनी विनी विनी मी निघतो बघ
1: तुझ्या विनीला भेटायला. भावना प्रसाद या तुझ्या मुलांना भेटायला निघालास.
0: हो अगं त्यांना भेटायला मी खूप खूप आतुर झालोय.
1: विरेश अरे गेल्या 30 वर्षात माझी काय अवस्था झाली असेल. मन

0: झाली असेल. मन हृदयात आठवणी आहेत फक्त जपलेल्या. फक्त वय वाढलंय माझं.
1: अगं भिनी, वय सगळ्यांचीच वाढतात.
0: अरे पण काहींची वय दुःखानं वाढतात, फक्त दुःखानं. दुःखाची वाट पाहण्याची सवय जडते त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीकडे दुःखी वय असतं फक्त.
1: हे बघ भिनी, दुःख एकदम सुखात बदलूही शकत.
0: अशक्य.
1: अरे
0: दुःख दुःखालाच जन्माला घालतं.
1: बर मला एक सांग भिनी, बाळाचा जन्म होतो
0: हो,
1: आईला वेदना होतात त्यामुळं, पण बाळाचा चेहरा पाहून ती आई वेदना विसरते की नाही? ज्या बाळानं वेदना दिलेल्या असतात त्याला जवळ घेते की नाही?
0: पण माझ्या बाबतीत हे शक्य नाही विदेश.
1: का?
0: अरे किती फिलॉसॉफिकल बोलतोयस तू.
1: अगं असेल फिलॉसॉफिकल पण ते सत्य आहे.
0: हो पण हे सत्य धारिष्ट्य तुझ्याकडे 30 वर्षांपूर्वी का नव्हतं?
1: अगं वयाचा दोष समज, भित्रे पण समज, तो काळ निराळा होता. आजचा हा काळ निराळा आहे. आता आता मी श्रीमंत आहे.
0: दरिद्री आहेस तू. कुठलीच आठवण न ठेवणारा दरिद्री विरेश.
1: असू दे असू दे. हे बघ याचं कारण आहे विनी, तुझ्यासारखा मी निराशावादी नाही. बरं चल निघू मी, येतो मी. चल
0: येत जा रे अधून मधून. एकदम 30 वर्षांनी परत आलास तर मी 85 वर्षांची झालेली असेल.
1: ओ केस पिंजारलेली, सुरकतलेली, दात पडकी, म्हातारी.
0: आणि तू सुद्धा तसाच अशी 88 वर्षांचा, टक्कल पडलेला, दात नसलेला, हातात काठी घेतलेला म्हातारा.
1: अगदी अगदी. बरं चल विनी, निघतो मी. चल येतो मी. काळजी घे बरं का विनी.
0: हो हो हो.

0: Vireș? E, Vireș? Vireș?
1: Vini, vini tu? Așa, așa mașa, maga?
0: Are, are dhavat ali.
1: Aga, put.
0: Aga, daba. Iat, iat, khichadi ahe, Vireș.
1: Aga.
0: Are, tu la avadte, na?
1: Aga, hi, hi, evdeși khichadi deneasati, tu dhavat alis?
0: Hmm.
1: Dhavat?
0: Ha, are, are, khichadi evdeși asel, pan, पण माझा प्रेम विरेष
1: खूप मोठा आहे ग मिनी मिनी खरच तू अजून तशीच आहेस पूर्वी सारखीच आहेस
0: खरच अरे अरे तुला निरोप द्यायला आले विरेष विरेष तू मात्र बदललास हा
1: तो कसा काय
0: लग्न केलंस दोन मुलांचा बाप झालास आणि मी मात्र वचनाच्या बंधनात अडकून घेतलं स्वतःला
1: हे बघ मिनी नशीब बदलवता येतं आपल्याला
0: हे तू सिद्ध केलं स्वतःसाठी मला नाही रे सिद्ध करता आलं मी त्याच पूर्वीच्या काळात मला जेरबंद करून घेतलं
1: तू जेरबंद नाहीयेस विनी मी सोडवीन तुला
0: तू अरे पण कसं म्हणजे माझी सुटका करणार विरेश तू आणि अरे पण कशी
1: सांगतो विनी मला माफ कर मी तुझ्याशी खोटं बोललो
0: म्हणजे
1: अगं माझं लग्नच झालेलं नाहीये
0: काय
1: हो
0: विरेश
1: माझं लग्न झालेलं नाही की मला दोन मुलं देखील नाहीत
0: काय सांगतोयस
1: माझा बंगला नाही की बगीचा नाही
0: काय
1: तुझ्याच आठवणीत एक एक क्षण काढला तुझं लग्न झालं असेल या भ्रमात होतो मी
0: विरेश विरेश पण मी तुझ्या विश्वासाला तडा नाही ना दिला
1: नाही
0: पण तू खोट का बोललास
1: अगं
0: अरे खरं बोलून हात मागितला असतास तर 30 वर्षांपूर्वी जी चूक केली ती ती परत का केलीस तू
1: अगं आणि तू तू झिडकारला असतस तर
0: माझ्या प्रेमावर आणि माझ्यावर विश्वास नाही तुझा
1: होता ग विश्वास होता विनी पण 30 वर्षापूर्वी मी अपराध केला हिम्मत दाखवली नाही
0: आणि ती अजूनही आजही दाखवू शकला नाहीस
1: विचारणार होतोच ग त्याच वेळेला माझा मोबाईल वाजायचा
0: कोणाचे होते ते फोन विनीचे भावनाचे की प्रसादचे
1: काहीतरी बोलून मी मनाशी हिम्मत बांधत होतो
0: माझी तू जीवघेणी गंमत मात्र केलीस हा विरेश पण मला सारखं वाटायचं की की हा खोटं बोलतोय माझ्याशी नजरेला नजर देत नव्हतास तू म्हणून मी मी धावत आले बघ
1: विनेश खरं सांगतो तुला माझा माझा अगदी छोटासा ब्लॉक आहे मालाडला कुंडीत तुझा आवडता मोगरा लावलाय बट मोगरा

0: आता विचारतो, येतेस माझ्या बरोबर?
1: काय? अरे अरे वीरेश, मी
0: आपले आपले हात सुटले होते विनीत, मन नाहीत, हृदय नाहीत. चल आता तुझ्या माझ्या आपल्या दोघांच्याही घरी.
1: अरे वीरेश, पण पण माझी काहीच तयारी नाहीये.
0: अगं पण मनाची तयारी आहे ना, मग पुरे. आता एकटेपणा नाही, वजा बाकी नाही, आयुष्य किती उरलंय हे सांगता येत नाही का आपल्याला? सगळे उर्वरित क्षण आनंदात घालवूया. मोगरा फुलला ही अडकणारी कॅसेट तुझी सुरळीत सुरू झालेली आहे. कुंडीतला मोगरा आणि आपल्या दोघांच्या देहकुडीतला मोगरा आता फुललाय, फुलतोय, सगळीकडे सुगंध दरवळतोय. त्यासाठी 30 वर्षाचा काळ गेला.
1: तो मी वजा केलाय आपल्या दोघांच्या आयुष्यातून. किती काळानंतर
0: आपण एकत्र आलो.
1: खरंय,
0: खूप काळानंतर आपण एकत्र आलो मोगऱ्याच्या फुलांसाठी. माझा मोगरा फुललाय, माझी विनी मोगऱ्याच्या फुलासारखी फुलणारी, उमलणारी. माझा मोगरा, माझी विनी.

0: लघुनाट्य आपण ऐकलं मोगऱ्याच्या फुलांसाठी. लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जोशी. सहभागी कलावंत होते विनया जोशी आणि श्रीपाद जोशी. सादर करते सतीश पप्पू. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नभोनाट्य मोगऱ्याच्या फुलांसाठी हे आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.